सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. श्रोते हो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शके 1948, 9 मे 2026, पहाटेचे 5:55:50 झाले आहेत. आजचे कार्यक्रम आम्ही आता सुरू करत आहोत. मी विद्या गौरी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सुरू करूया सनईच्या मंगलसुरांनी हा मंगलमय दिवस.

आपण आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. श्रोते हो, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 19 वैशाख शके 1948, 9 मे 2026, पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद झाली आहेत. आजचे कार्यक्रम आम्ही आता सुरू करत आहोत. मी विद्या गौरी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सुरू करूया सनईच्या मंगलसुरांनी हा मंगलमय दिवस.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेली जौनपुरी रागातली मंगलधून श्रोते हो आपण ऐकतात. आता यानंतर ठीक 6 वाजता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून हिंदीमधून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ.

0: तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: श्रोते हो, या आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 6:45 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवत गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मन

0: शांती मिळवा.
1: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
0: संपर्क 97-64-12-55-33
1: 9764125533.
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917.

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 15वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला 15वा श्लोक. भगवंत अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात, हे पुरुष श्रेष्ठा, हे विषय ज्या पुरुषाला उपद्रव देत नाहीत आणि ज्याला सुखदुःख समान आहेत, असा तो धीर पुरुष मोक्षाला योग्य होतो. या श्लोकाचं आकलन सोपं होण्यासाठी आचार्य विनोबाजी गीताईतून आपल्याला सांगतात, यांची मात्रा न चालेची ज्या धीर पुरुषावरी, समदेखे सुखे दुःखे मोक्ष लाभास योग्य तो. महाभारती युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं. कौरव पांडव कुरुक्षेत्री समोरासमोर युद्धाला उभे ठाकले. रणांगणात आपल्या समोर युद्धासाठी आपले गुरु बंधू शालक मित्र गोत्र सारे लढायला उभे असलेले पाहून अर्जुनाच्या मनाची चलबिचल झाली. त्याची वीरवृत्ती निघून गेली. या माझ्या लोकांना मारून त्यांच्या रक्ताने लांछित असलेले भोग घेऊ असा विचार करून तो अस्वस्थ झाला. पापपुण्याच्या विचाराने अगदी वर्णसंकर होईल, पिंडोदकांच्या क्रिया बंद पडतील अशा सामाजिक जाणीवीच्या कल्पनांनी तो गडबडून गेला. तिथे त्या वीरवृत्तीची जागा कारुण्याने घेतली. मी लढणारच नाही म्हणून आपलं धनुष्यबाण दूर सारून डोळ्यात पाणी आणून तो उद्विग्न मनस्थितीत रथात मटकन बसला. अर्जुनाला विषाद झाला, मोहाने त्याला ग्रासलं. त्याचा विषाद दूर करण्याकरता भगवंत आता पुढे सरसावले. आपलं म्हणणं कसं खरं आहे याची अनेक कारणं ठामपणे अर्जुनाने भगवंताला सांगितली. भगवंतांनी अगदी शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं. प्रथम त्याला त्याच्या शौर्याची आठवण करून दिली, त्याच्या धाडसी स्वभावाची जाण दिली, त्याचं कौतुक केलं. ज्यांनी रणात प्रत्यक्ष शिवशंकराचा पराभव केला, ज्यांनी निवात कवच सारख्या बलाढ्य राक्षसाला जमीनदोस्त केलं, गंधर्वांना दाही दिशेला सळोकी पळो करून सोडलं, असा पराक्रमी अर्जुना तू, ज्याच्या पराक्रमामुळे अपयश सुद्धा दूर दूर पळतं, तू असा मान खाली घालून रडत बसलायस. युद्धाच्या वेळी अशा दयामायेची वृत्ती तुझ्या कीर्तीची अपकीर्ती करणारी आहे. तरीही अर्जुन आपला हेका सोडेना तेव्हा भगवंत जरा कठोर शब्दातच त्याला म्हणाले, हा षंढपणा सोड, हे तुला आताच भाऊ बंद झाले का? तरीही अर्जुन भीष्म द्रोण यांचं मोठेपण, त्यांच्या नात्यातलं ममत्व, त्यांचा कनवाळूपणा, त्यांचं आपलेपण, त्यांचे उपकार यांचे अगदी हृदयाच्या तळापासून गुणवर्णन गाऊन मी यांना कसं मारू म्हणून कळवळून म्हणायला लागला. तेव्हा भगवंताने

त्याला थोडं भानावर आणलं. अरे मारणारा तू कोण? हे जन्म मृत्यू तू निर्माण केलंस का की तू मारलंस तरच हे मरतील? नाहीतर काय अमरपणाचा टिळा लावूनच ते आलेत का? ही चराचर सृष्टी तुझं कार्य आहे का? त्याला हळुवारपणे सांगितलं हे सार जे नाशवंत आहे, जे जे उपजे ते नाशे, जे दिसतंय ते नाशवंत आहे, पण त्यातलं एक तत्व मात्र अविनाशी आहे आणि तो म्हणजे देहातला आत्मा. शरीरात वयाप्रमाणे बदल घडतात, बालपण तारुण्य वृद्धत्व, पण जे शाश्वत चैतन्य आहे ज्याला आत्ता आत्मा म्हटलंय त्यात काही बदल होत नाहीत ना, त्याला कोणतंही सुखदुःख बाधत नाही ना, हे मुख्य चिरंतन शाश्वत अक्षय असतं. सर्वात महत्वाचं, जो हे आत्मतत्व जाणतो त्याला भ्रांतीत पडणारं सुखदुःख कधीही होत नाही. शरीरात सुखदुःख शीतोष्ण संयोग वियोग या त्याची जाणीव देणारी श्रोत्र चक्षु स्पर्शन रसना घ्राण ही पंच ज्ञानेंद्रिय, हस्त पाद वाक पायू उपस्थ अशी पाच कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय आहेत आणि त्यांचे विषय शब्द स्पर्श रूप रस गंध ज्ञानेंद्रियांचे. हाताचं ग्रहण, पायांची गती, वाणीचं वाच्य, पायूचं मलोत्सर्ग आणि उपस्थाचं रती हे कर्मेंद्रियांचे विषय आहेत. ही इंद्रिय आपल्यावर पगडा बसवतात, त्यामुळे भ्रांती उत्पन्न होते. इंद्रियांनी विषयांचं सेवन केलं की सुखदुःख निर्माण होतात. इंद्रियांची वृत्ती अशी असते की त्यांना विषयांवाचून काही सुचत नाही, त्याच्याशिवाय गोड दुसरं वाटत नाही. हे विषय सुखदुःखाची आयात करतात. खरं तर हे सारे विषय क्षणिक आहेत. जी सुख वा दुःख म्हणतो ती देहाशी निगडीत असतात. जे आत्मचैतन्य असतं ते त्यापासून अलिप्त असतं. या विषयांपासून जो निर्विकार राहतो, जो सुखानी हुरळून जात नाही की दुःखानी आपलं डोकं धरून बसत नाही, तो पुरुष मोक्ष पदाला सहज प्राप्त करतो. त्याला जन्म मरणाचे पुनरपी जन्मम पुनरपि मरणम हे वळसे मिळत नाहीत. असा जो पुरुष त्याला काहीही अपेक्षा नसतात, त्यामुळे त्याची कर्मही अकाम असतात. कर्मात जी कर्मफल मिळतात तो ती भगवंतांच्या चरणी अर्पण करतो, त्यामुळे त्याचं संचित काही राहत नाही. त्यामुळे पुढचा जन्म त्याला मिळत नाही तो सुखदुःखाला समान मानतो. गीता रहस्यात लोकमान्य टिळकांनी याचं महत्व भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं याचं विवरण कर्मयोग शास्त्र यात केलेलं आहे. याचं तत्व चिंतनाच्या आधारावर कर्म करूनही कर्मबंधन लागणार नाही याची युक्ती म्हणजे योगबुद्धी सांगितली. विशेषतः ती अनासक्तीची तर होतीच, पण लोकसंग्रहाची होती. संत कबीर यांच्याकडे काही व्यक्ती अध्यात्मातला संवाद करायला आलेले असता तिथे एक कुत्रा येतो. तो कबीरजींच्या पायाला झालेली जखम जिभेनी चाटत राहतो. तरीही कबीर शांत असतात, पण पाहणारे लोक मात्र विचलित होतात, अस्वस्थ होतात. कबीरांच्या निदर्शनाला ते आणून देऊ इच्छितात. कबीरजी शांतपणे म्हणतात, वो कुत्ता जाने और चमडी जाने. इतकी पराकोटीची देहातीतता त्यांच्या ठिकाणी होती, तर समोर लाखो लोकांचा जमाव आहे. गाडगे महाराज देहभान विसरून कीर्तन करतायत. अशा वेळी कोणीतरी येऊन त्यांना त्यांच्या कानात त्यांच्या मुलाची मृत्यूची बातमी देतो. ते क्षणभरच डोळे मिटतात आणि त्याच आवाजात म्हणतात, असे किती गेले कोट्यानुकोटी, काय रडू मी एकासाठी, बोला गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. हेच मनाचं समतोलत्व. सामान्य माणसांनी सुखदुःखाला मोठ्या धाडसानी डोकं शांत ठेवून सामोरं जावं. सुखाच्या उन्मादानी उन्मत्त होऊ नये की दुःखाच्या वादळांनी उन्मळून जाऊ नये, अशी तितिक्षा धरल्याने माणूस हा विवेकी होतो, एका निर्द्वंद्व स्थितीला पोहोचतो. त्याची बद्धावस्था संपून तो मुमुक्षू होतो. हे जणू स्थितप्रज्ञ होण्याची पहिली पायरी आहे असं समजायला हरकत नाही. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, हे विषय जया ते नाकळती, तया सुखदुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासु संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. जो विषयांच्या तावडीत सापडत नाही त्याला सुखदुःख दोन्हीही त्रास देत नाहीत, आणि जो या विषयांच्या कह्यात सापडत नाही तो ब्रह्मरूप आहे असं समजावं. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेताना मानसिक संतुलनाचं महत्व अधोरेखित करतो. यशात पाय जमिनीवर असावेत, हुरळून जाऊ नये. अपयशात खचून जाऊ नये, कोसळून पडू नये. हेच मानसिक संतुलन आणि समतोल. मनशांती हीच ताकद, तोच शाश्वत आनंदाचा मार्ग. जी माणसं यशापयशात डगमगत नाहीत तीच खरा आनंद मिळवत राहतात.

स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हे सूत्र अतिशय महत्वाचं. लोकमान्य टिळक आपलं ध्येय काय आहे हे खूप सोपं करून सांगतात. कर्माचा त्याग म्हणजे मोक्ष नव्हे, कर्म करताना मनाची स्थिरता राखता येणं हा खरा मोक्ष. सध्याच्या काळात मन सकारात्मक ठेवून संयमही ठेवता यायला हवा.

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 15वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर किंवा पत्रही पाठवू शकता. केंद्र निदेशक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोतेव आपण ऐकत होतात कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.
0: आणि आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्कचं पुणे विविध भारती 101 FM वरती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सुद्धा ऐकत आहात. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
4: ही वेळ आहे GS चहाची.
5: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: आता यानंतर थोड्याच वेळात कार्यक्रम भुले बिसरे गीत.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यातील जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. एल निन्योच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊसमान कमी होण्याची शक्यता गृहीत धरून जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत, तसंच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

0: केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत असं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार 2 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामाची निकड पाहून ही कामं आराखड्यात समाविष्ट करून तातडीनं पूर्ण करावीत. तसंच जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयसिंह चव्हाण यांनी काल दिले. हा रस्ता खुला झाल्यामुळं ग्रामस्थांची दीर्घकालीन अडचण दूर होऊन वाहतूक, शेतीमालाची ने आण आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध स्तरांवरील दबावांना सामोरं आणि मर्यादित साधन स्रोतांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया या निकालाची काही वैशिष्ट्यं.
1: यावर्षी राज्याचा 10वीचा एकंदर निकाल 92.9% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.62% आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41% लागला. राज्यात या परीक्षेसाठी एकंदर 16,164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 2.1% घट दिसून आली. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.96% आहे. तर 89.56% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी आजपासून 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
0: पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची निवड केल्याची घोषणा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा आज कोलकात्यामध्ये शपथविधी होणार आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्तांचं IUML खंडन केल्यानंतर पेच वाटला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 अंतर्गत झालेल्या कामाचं लेखापरीक्षण करण्यासाठी 4 आठवड्यांच्या आत एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल न्यायमूर्ती GS कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम अर्थात पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे. रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेलं जमिनीचं आरोग्य हवामान

0: तापमानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच शेती शाश्वत करण्यासाठी पुण्यात माननीय राज्यपालांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच नैसर्गिक शेतीवर भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा शेतावरच तयार करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेलं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी व्यक्त केलं. विद्यापीठासोबत कृषी विभाग आणि आत्मा यांच्याद्वारे ही कार्यशाळा घेण्यात आली. आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगाची इतरांना माहिती द्यावी, प्रत्येकानं 30 ते 40 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंबंधी ज्ञान द्यावं असा सल्ला दिला. नैसर्गिक शेती करणारे 1500 शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे दौड किंवा पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन या प्रसंगी उपस्थित होते. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया ही पदफेरीची मध्यवर्ती संकल्पना होती. या पदफेरीत केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले होते. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आज सुगम गीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव चौगुले सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ काल कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आले. यामध्ये 713 किलो गांजा, 21 किलो अफू आणि 96 ग्रॅम MD ड्रगचा समावेश होता. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात काल दुपारी विजांसह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये काल दुपारी मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह रेणापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. तर जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, वाघमारी तांडा आणि गव्हाण परिसरातील 3 गावं आणि 1 वाडीला 2 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रादेशिक बातम्या. आता यानंतर भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग ऐकूया आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। सकाळचे 7:30 झाली आहेत। प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो
3: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी, पावसातलं हे गाणं ऐकलं की किशोर कुमार, मधुबाला, ती गाडी हे सगळं चित्र झरकन डोळ्यासमोर येतं ना. आणि मग आठवतो तो एव्हरग्रीन असा चलती का नाम गाडी हा चित्रपट. या चित्रपटाची एक वेगळीच मजा आज मी तुम्हाला सांगणार आहे, बरं का. किशोर कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती खरी, पण त्यांना वाटलं की हा चित्रपट सुपर फ्लॉप होणार, बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटणार. पण झालं उलटच. चित्रपट खूप चालला, प्रचंड हिट झाला, भरपूर कमाई झाली आणि अजूनही हा चित्रपट पाहावासा वाटतो, हेच त्याचं खरं यश. या चित्रपटात किशोर कुमार, अनुप कुमार आणि अशोक कुमार या तीन भावांनी, ज्यांना गांगुली ब्रदर्स म्हणून ओळखलं जातं, त्यांनी अभिनय केला. शिवाय त्यात वापरलेल्या गाड्यांचा सुद्धा एक कॅरेक्टर म्हणून वापर करण्यात आला होता, बरं का. आणि या सगळ्यात चेरी ऑन द टॉप म्हणजे ब्युटिफुल, चार्मिंग आणि ग्रेटेस्ट आर्टिस्ट मधुबाला. या चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली, म्हणजे एक लडकी भीगी भागी सी, बाबू समझो इशारे, हम थे वो थी और समा रंगीन समझ गए ना, हाल कैसा है जनाब का आणि 5 रुपया 12 आणा. या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे यामध्ये महिलांना स्वतंत्र आणि समान दाखवण्यात आलं होतं. अजून एक गंमत म्हणजे या चित्रपटाचे कॅमेरामन अलोक दासगुप्ता हे चित्रीकरणाच्या वेळी फक्त 23 वर्षांचे होते. याचं दिग्दर्शन आधी कमाल मजुमदार करणार होते, पण मुहूर्ताच्या 3 तास आधी त्यांनी नकार दिला, तेव्हा किशोर कुमार सत्येन बोस यांच्याकडे गेले आणि त्यांना दिग्दर्शन करण्यासाठी तयार केलं. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: आपली टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 49 17.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चलती का नाम गाडी या एव्हरग्रीन चित्रपटाबद्दल या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय. या चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली, म्हणजे एक लडकी भीगी भागी सी, बाबू समझो इशारे, हम थे वो थी और समा रंगीन समझ गए ना, हाल कैसा है जनाब का आणि 5 रुपया 12 आणा. या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे यामध्ये महिलांना स्वतंत्र आणि समान दाखवण्यात आलं होतं. अजून एक गंमत म्हणजे या चित्रपटाचे कॅमेरामन अलोक दासगुप्ता हे चित्रीकरणाच्या वेळी फक्त 23 वर्षांचे होते.

त्याचं दिग्दर्शन आधी कमाल मजुमदार करणार होते, पण मुहूर्ताच्या 3 तास आधी त्यांनी नकार दिला तेव्हा किशोर कुमार सत्यन बोस यांच्याकडे गेले आणि त्यांना दिग्दर्शन करण्यासाठी तयार केलं. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आणि आता ऐकूयात चलती का नाम गाडी या चित्रपटातलं मधुबाला आणि किशोर कुमार यांच्यावर चित्रित झालेलं, एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरू सुलतानपुरी यांचं हे लोकप्रिय गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
4: नमस्कार।
3: आज आपण जी केस बघणार आहोत ती 33 वर्षाच्या महिलेची आहे, ज्यांच्या लग्नाला 2.5 वर्ष झालेली होती आणि 2 वेळा त्यांनी IUI केलं पण दोन्ही वेळेला ते फेल झालं होतं। मग त्यानंतर ते ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या, ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना नैसर्गिक गर्भधारणा सुद्धा झाली आणि संतती सुद्धा झाली। तर काय नेमकी यांची केस होती, काय ट्रीटमेंट आपण त्यांना दिली?
4: कसे यांच्या बाबतीत जर का बघितलं तर सगळेच रिपोर्ट नॉर्मल होते। मे लग्न झालं, पाळी नॉर्मल, सगळं नॉर्मल, त्यामुळे आता नैसर्गिक त्या बाळ राहायला काही हरकत नाही बाबा, बरोबर की नाही? पण साधारण 2 वर्ष गेले की बाबा आता बाळ राहत नाही, मग लोक विचारायला लागतात आणि आता वय पण 30-32 झालेलं असतं, मग त्यामुळे बाबा बाळ कधी होणार आहे की नाही, मग आता नैसर्गिकरित्या आपण प्रयत्न करून बघितले नाही होत, मग मेडिकल ट्रीटमेंटकडे गेलं झालं। मग प्रायमरी लेवलला ओव्ह्युलेशन स्टडी होतो की बाबा नक्की अंड तयार कधी होते, मग त्याप्रमाणे संबंध ठेवायचे आणि मग बाळ राहिलं पाहिजे, पण ते करून बघितलं नाही झालं। मग त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे IUI। म्हणजे बेसिकली कसं असतं की नॉर्मल याच्यामध्ये आणि IUI मध्ये, बरोबर की नाही? नॉर्मल याच्यामध्ये कसं की आपण जेव्हा संबंध करतो त्या वजायनाच्या तोंडाशी काय असतं, गर्भाशयाचं तोंड असतं, तिथून स्पर्म तुमच्या आत ट्रॅव्हल करतात आणि ते फॅलोपियन ट्यूब मरेन ट्रॅव्हल करत जातात आणि फॅलोपियन ट्यूब मध्ये अंड आणि म्हणजे शुक्रजंतू यांचं मिलन होतं आणि तिथे फर्टिलायझेशन होत असतं। IUI मध्ये काय

0: करतात, सेम वे करतात, फक्त स्पर्म थोडेसे एकच स्पर्म किंवा दोन चार स्पर्म काय करतात तिथे ऍक्टिव्हेट करतात, ओवम ऍक्टिव्हेट करतात आणि पाठवतात. आयुर्वेदानुसार जर का विचार केला तर शेवटी स्पर्म ट्रॅव्हल कुठून करणार आहेत, गर्भाशयामधून. मग जर का गर्भाशयाचं वातावरण योग्य नसेल तर स्पर्म सर्व्हाइव्हच करणार नाहीत, बरोबर आहे की नाही. त्यामुळे जर का नैसर्गिकरित्या जर का सगळं नॉर्मल असून संतती राहत नसेल तर आयुर्वेद वेळेला आपण कसं होतं की शेवटी गर्भाशयानुसार ट्रॅव्हल आहे, त्यामुळे तेही फेल होण्याचे चान्सेस असतात. आणि मग त्याच्यानंतरचा पर्याय आयव्हीएफ होता, पण मग म्हणे आयव्हीएफ आपण नॉर्मल आहे सगळं, मग आयव्हीएफ कडे जाण्याच्या ऐवजी मग त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्याचा प्लॅन केला.
1: श्रोते हो, बंधत्वाबरोबरच डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी कायेवाडी पिंपरे चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 1025. डॉक्टर गिरी, मग आयुर्वेदानुसार आपण त्यांना काय ट्रीटमेंट दिली त्यामुळे नैसर्गिकरित्या बाळ झालं?
0: आयुर्वेदामध्ये बाबा गर्भाशयाचा प्रॉब्लेम म्हणून तेवढंच ट्रीट करून नाही चालत, म्हणजे होलिस्टिक ट्रीटमेंट असते, है की नाही. म्हणजे शरीरातला वात, पित्त, कफ तिन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात आणि ह्या तिन्ही गोष्टी बॅलन्स केल्यानंतर आम्ही बघतो की जवळजवळ 90% म्हणजे महिलांमध्ये नॅचरल प्रेग्नन्सी राहून पण जाते, वेगळं काही करायची गरज राहत नाही. मग यांच्या बाबतीत पण असंच झालं की प्रायमरी लेवलला आम्ही म्हणजे त्यांना म्हणजे जे आमचं शेड्यूल असतं त्याप्रमाणे मग पहिल्यांदा त्यांना म्हणजे विरेचन दिलं, मग त्याच्यानंतर वमन दिलं त्यांना, बरोबर, म्हणजे कफ बॅलन्स केला, पित्त बॅलन्स केलं, त्यानंतर स्नेहसुजन बस्ती केला त्यांचा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट गर्भाशयावर काम करण्यासाठी उत्तर बस्ती केला. म्हणजे बेसिकली कसं असतं की एक 3 महिने लागोपाठ उत्तर बस्ती करायचा असतो पाळी आल्यानंतर. आता बऱ्याच वेळेला होतं कसं की म्हणजे 3 महिने केल्यानंतर मग ओव्ह्युलेशन स्टडी करून प्रेग्नन्सी ठेवायची, म्हणजे असं एक प्लॅन असतो तो. पण बऱ्याच वेळेला काय होतं की 1-2 म्हणजे उत्तर बस्ती आहे, कारण त्याच्याआधी आम्ही वातपित कप तर बॅलन्स केलेला असतो, उत्तर बस्ती एखादा केला जातो, त्यानंतर दुसरा वगैरे उत्तर बस्ती केला जातो, त्यानंतर नैसर्गिकरित्या काय होते प्रेग्नन्सी राहून जाते. आणि यांची पण असंच झालं की दुसरा उत्तर बस्ती झाल्यानंतर त्यांना नैसर्गिक प्रेग्नन्सी काय झाली, राहून गेली. तर त्याच्यामुळे कसं असतं आहे त्यांना की शरीराला कुठेतरी इम्बॅलन्स असतो आणि त्याचा परिणाम म्हणून गर्भधारणा नसते, बरोबर की नाही. तर त्याच्यामुळे मग बाबा काय प्रॉब्लेम आहे हे बघण्यापेक्षा सुद्धा जर का शरीर प्रायमरी लेवलला बॅलन्स करून घेतलं तर नैसर्गिक प्रेग्नन्सी अशी राहून जाते. तर त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे पहिल्यांदाच जर का तुम्ही म्हणजे काही प्रोसेस कडे जाण्याच्या ऐवजी जर का तुम्ही प्रायमरी लेवलला आयुर्वेदिक करून बघा आणि त्यांनी नाहीच झालं तर जाऊ, जर का तसं केलं तर 99% संतती तरी नक्कीच काय होतील, नॉर्मल होतील.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, इनफर्टिलिटी यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी कायेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोतेहो, आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेदा. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: 7:45 आणि 10 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात आता ऐकूया हे छान बालगीत. क्षमा खळे यांच्या स्वरात मंगेश पाडगावकरांच्या या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: क्षमा खळे यांच्या स्वरातील हे गीत होतं मंगेश पाडगावकरांचं. आणि या गीताबरोबरच जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोते, 7:50 झाले आहेत. आता ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला PNG हिरा आहे सर्वांसाठी.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपण हाऊस, प्रतिष्ठा किंवा एक हक्काची गुंतवणूक म्हणून सोन्यात मढवलेल्या हिऱ्यांचे दागिने घेतो, तर त्या दागिन्यांची निगा कशी ठेवावी याविषयी माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना आमंत्रित केलंय. मोडक सर नमस्कार.
5: नमस्कार
3: मोडक सर. हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदीनंतर निगा कशी करायची

0: आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचं मेंटेनन्स सोपं जावं म्हणून घडवतानाच सराफांना काही सूचना द्याव्यात का याविषयी आज आम्हाला माहिती द्या.
1: निश्चितच हिऱ्याचे दागिने आपण खूप व्हॅल्युएबल वस्तू खरेदी करत असतो, ते एक ऍस्पायरेशन आहे आपल्याकडे हिऱ्याचा दागिना असावा असं,
0: आणि
1: त्याकरता घेतलेला तो मौल्यवान दागिना असतो. त्याची निगा तर व्यवस्थित राखणं गरजेचं आहे, कारण त्याचं मगाशी म्हटलं असं फायर स्पार्क जायला नको, त्यातले हिरे सुरक्षित राहायला पाहिजेत आणि तो दागिना एकंदरीतच सुरक्षित राहायला पाहिजे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे परफ्यूम मारला जाईल असं करू नये. आपल्याला परफ्यूम मारण्यापूर्वी ते दागिने घालू नये, मग वरून परफ्यूम मारू नये. त्यानंतर आता प्रॉपरली स्टोन सेटिंग हलू नाही किंवा स्टोन्स जे लावलेले ते तसेच राहावेत याच्याकरताची निगा म्हणजे ते प्रॉम्स म्हणतात किंवा त्याचे दाते म्हणतात, तर त्याच्यामध्ये आपल्या कपड्यातले सुता अडकणार नाहीत किंवा आपल्या साड्या आपण नेसतो त्याच्या पदराला धागे असतात, आताच्या काळामध्ये तर ओढण्यांना सुद्धा दशा असतात किंवा धागे असतात, तर ते त्याच्यात अडकणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर ते अडकलेलं ओढलं गेल्यानंतर त्याचा जो प्रॉम्प आहे किंवा ते जे दाता आहे त्याचा तो फाकला जायची शक्यता आहे, आणि फाकला गेला तर त्यातून खडा निष्ठायची शक्यता आहे. त्यामुळे निगा म्हणजे हीच राखायची आपल्याला की कुठल्याही प्रकारे त्याचा प्रॉम डॅमेज होणार नाही, त्याचा दाता हलणार नाही, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे परफ्यूम्स वगैरे टाकले गेले आणि त्याच्यातलं जे पॉलिश आहे दागिन्याचं ते खराब होणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारे साबण लावायचा नाही, आणि जे गुंडाळून ठेवायचे दागिने ते शक्यतो सुती किंवा ह्याच्यामध्ये जरी गुंडाळायचे असले तरी ते विश्वसित कापड नको की ज्याचे धागे अडकू शकतील असं. हिरेच्या दागिन्यांमध्ये कुड्या आणि कानातले आपण खूप वेळा बनवतो आणि त्याच्यामध्ये तेल मळ किंवा साबण साठायची शक्यता असते आणि मग ते घरीच आपण काहीतरी धारदार वस्तूंनी ते साफ करायला जातो, तर तसं कधी करू नये कारण त्यात हिरा पडायची शक्यता असते, ते सराफाकडे जाऊन त्याच्याकडूनच करून घ्यावं.
0: बरं.
1: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हणलात की काही सूचना द्याव्यात का, तर निश्चितच सूचना देणं गरजेचं आहे, कारण की हिरा दिसावा असं प्रत्येकाला वाटत असतं की मी जे हिरे लावलेत त्या दागिन्यामध्ये जडवलेत ते बाहेर दिसावेत, तर त्याच्याकरता म्हणून आपण इन्स्ट्रक्शन देतो की हिरे दिसतील असा दागिना बनवा. पण जर रोज वापरत जातो तुम्हाला दागिना वापरायचा करायचा असेल तर हिरा पूर्ण बाहेर दिसेल असा तो ठेवता येत नाही, कारण तो नाजूक मग त्याला सारखंच टच होणार, तो ढिला पडू शकतो. पण जर तो तुम्हाला फंक्शनल घालायचा असेल, कुठल्या तरी कार्यक्रमाकरता घालायचा असेल, पार्टी वेअर म्हणून घालायचा असेल, तर तो क्वचित घातला जाणारे दागिना, तर त्यावेळेला मात्र हिरे दिसतील अशा प्रकारे त्याचं सेटिंग करता येतं. आणि जर रोज वापरायचं असेल तर जरा त्याला कॉलर म्हणतात जुन्या काळामध्ये खड्याच्या बाजूने कॉलर केली आहे फक्त दात्रे नाही केले, तर तशा प्रकारचं सेटिंग करता येतं जेणेकरून तो खडा सुरक्षित राहतो. त्यामुळे आपल्याला वापरायचा आहे कसा हे सांगणं सराफाला गरजेचं की मी हा दागिना कशा करता बनवतीये, त्यानुसार सराफ त्याच्यावरचे दात्रे किंवा त्याच्यावरचे जे कॉलरचे पकड आहे ती कशा प्रकारे घडवायची याच्या सूचना कारागिराला देऊ शकतो.
0: हे तुम्ही अगदी स्त्रियांच्या मनातला प्रश्न जो असतो त्याचं खूप छान असं उत्तर दिलेलं आहे. मोडक सर, आज आपण हिऱ्यांच्या दागिन्यांची निगा कशी राखावी याविषयी संपूर्ण माहिती दिली त्यासाठी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते, धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना

0: स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग भूषण सर.
1: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
0: खरं तर आपण बोलतोय बिहेव्हिअरल बायसेस बद्दल आणि आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कन्फर्मेशन बायस. म्हणजे नेमकं काय आहे
1: असं जेव्हा कन्फर्मेशन बायसेस बद्दल आपण विचार करतो

0: आणि आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कन्फर्मेशन बायस, म्हणजे नेमकं काय आहे?
1: असं जेव्हा कन्फर्मेशन बायसेस बद्दल आपण विचार करतो म्हणजे सोयीस्कररित्या माहिती शोधणे, म्हणजे काय आपल्याला जे पटेल आणि आवडेल तेच खरं आहे. जर आपल्याला एखादी कंपनी आवडत असेल किंवा एखादा फंड आवडत असेल तर आपण फक्त तीच कंपनी किंवा त्या फंडाबद्दलचीच माहिती वाचतो आणि त्याच्या नकारात्मक गोष्टीकडे कायम दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या निर्णयाच्या विरोधात जाणारी सत्य परिस्थिती पडताळून बघत नाही. कंपनी अडचणीत असताना देखील आपण गुंतवणूक चालू ठेवतो ज्यामुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतो. उदाहरण, सो आपण जेव्हा म्हणतो ना की आपलं मूल आहे ओके आणि त्याचं कंपॅरिझन इतर मुलांशी करू नये आणि आपलंच मूल कसं चांगलं आहे आणि ते सगळं योग्य पद्धतीने कसं करतंय, जरी ते चुकत असलं तरीही त्याच्या चुकांवर आपण पांघरून घालतो आणि तो गोल्डन कसा आहे ओके सगळं छान कसं करतोय असं फक्त पॉझिटिव्ह बाजू या बघत राहतो. ह्याचा परिणाम काय होतो, भविष्यात ते मूल जेव्हा मोठं होतं तेव्हा त्याला त्याच्या चुका ह्या कधीच कळलेल्या नसतात, त्याच्या चुकांवर कायम पांघरून घातलेलं गेलेलं असतं आणि मग भविष्यात जेव्हा त्याच्या हातून चूक घडते तेव्हा त्याला ती चूक सुधारण्याची गरज देखील वाटत नाही आणि तो ती चूक आहे असंही मानत नाही, कारण त्याने आयुष्यात ते बघितलेलंच नाही किंवा त्याला कोणी समजूनच सांगितलेलं नाही. हेच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत देखील आहे, म्हणजे आपल्याला जे पटेल किंवा आवडेल तीच इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवायची, ती खरंच आपल्या पोर्टफोलिओला गरजेची आहे का, आपल्या गोल्ससाठी गरजेची आहे का, याचा कुठेही सारासार विचार न करता किंवा त्याची पडताळणी न मांडता कोणीतरी करतंय आणि आपल्यालाही ते केल्याने आनंद मिळतो आणि आपल्याला ते पटतंय म्हणून आपण करत राहणं इज दी कन्फर्मेशन बायस. कृपया असा विचार न करता योग्य सकारात्मक गोष्टींकडे बघा, सल्ला घ्या आणि आपल्याला जे पटेल ते करायचं डेफिनेटली आहे पण ते कोणाच्या तरी सल्ल्याने, कारण आपण कायमच बरोबर असतो असं नाही. नाण्याला दोन्हीही बाजू असतात जेव्हा रॅशनल इन्व्हेस्टमेंटचा आणि प्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो तेव्हा.
0: या गोल्डन सल्ल्याबरोबर आज वेळ झाली इथेच थांबायची. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोतेओ, पुन्हा भेटूया, धन्यवाद, बाय बाय, गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड,
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:20 झाले आहेत. जाणून घेऊ ठळक घडामोडी.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्वाचा काल अधिकृतपणे शुभारंभ झाला असून यानिमित्तानं मंदिराच्या पुनर्बांधणीचा 75वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवात वर्तमान आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शांतता आणि मानवतेच्या कल्याणासाठी पवित्र अग्नीत सुमारे 25,000 आहुती अर्पण केल्या जातील. या उत्सवाची सांगता 11 मे या दिवशी मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या भव्य कुंभाभिषेक सोहळ्यानं होईल. या सोहळ्यासाठी 11 पवित्र तीर्थक्षेत्रांमधल्या पाण्याचा वापर केला जाणार आहे. एका आलिशान क्रूज जहाजावर सुरू असलेली हँटा विषाणूची साथ आटोक्यात आणण्यासाठी तज्ज्ञ शर्थीचे प्रयत्न करत असतानाच काल या विषाणूच्या 2 नवीन संशयित रुग्णांची नोंद झाली. यापैकी 1 रुग्ण स्पेनमध्ये तर दुसरा दक्षिण अटलांटिक महासागरातील दुर्गम बेट असलेल्या ट्रिस्टन दा कुन्हा इथं आढळला. एकमेकांपासून 1000 मैलांच्या अंतरावर असलेल्या या 2 ठिकाणी रुग्ण सापडल्यामुळं या विषाणूच्या प्रसाराबाबत चिंता वाढण्याची शक्यता आहे. तथापि हा विषाणू

0: माणूस सहजपणे संक्रमित होत नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं वारंवार स्पष्ट केलं आहे. अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत तसंच पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन संवर्धन आणि दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर श्री मयुरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर 10 मे ते 9 जून या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्व विभागानं दिली आहे. सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील कामतीतर्फ परळी या गावाजवळ काल रात्री झालेल्या टेम्पोच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. अपघातस्थळी सातारा पोलिसांचं बचाव आणि मदत कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. पुणे आणि परिसरात कमाल 39 तर किमान 23 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दुपारनंतर आकाश ढगाळ राहील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:03:20 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
8: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
5: सुप्रभात श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांच्या स्वरातील रमेश अणावकर यांच्या गीताने. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: श्रोते हो, या पुढचं भक्तिगीत ऐकण्याआधी ऐकूया, घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर बसने उभी मन भावनी।
1: स्वामी स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुंठेक रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
4: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोती बिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते आणि हो, गवर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे।
4: संपर्क 0202435 35।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
3: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
5: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याज दरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
6: श्रोते हो, लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमामध्ये आता प्रसारित करत आहोत संत तुकाराम महाराजांची रचना मनोहर सबनीस आणि सहकाऱ्यांच्या सुरात.

0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय इथे आहे चष्मा घालवण्यासाठी सर्वात प्रगत कंट्युरा व्हिजन HD लेसिक शस्त्रक्रिया मशीन, जे करू शकेल तुमची चष्म्यापासून कायमची सुटका।
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, अद्ययावत शस्त्रक्रिया, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध।
0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे।
1: संपर्क 0202-24-35-15-35।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
4: काय रे, बस्ता कुठे बांधला?
5: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
4: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
5: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
6: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
7: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
8: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6-7 मिनिटात होते. आणि हो, गवर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
7: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे.
8: संपर्क 0204235-15.
9: नव्या

0: रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 49 17.
1: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंतनाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: एनडीए मध्ये जायचंय?
3: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
4: श्रोते हो, लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या या कार्यक्रमात आता ऐकूया संत सोहिरोबा यांची रचना. स्वर आणि संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800 2121.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आणि आता कार्यक्रमात शेवटी प्रसारित करत आहोत पंडित सुरेश बापट यांच्या स्वरात स्वामी स्तवन.

0: या स्वामी स्तवनाबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:30 वाजता आहेत. प्रसारित करत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055775 9921057575। आंबेकर लॉन्स। शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स। नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम,
3: अलो मम्मा,
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
3: सांग मावशी।
1: अरे, चार चार आकडी आहे।
3: अगं तू सांग मावशी।
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
3: 13111।
1: करेक्ट। अरे, हेच तर जुळत नव्हतं। ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
2: आहे।
1: पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकस मुळे।
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकस च्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 86 56 00 11 88 5600011।

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा, हर चाय के साथ पालेकर।
1: कार्यक्रमाची सुरुवात करूया ग दि माडगुळकर यांच्या आशा भोसले यांच्या स्वरातील गीताने। सुधीर फडके यांच्या संगीतातील हे गीत आहे सुवासिनी या चित्रपटातलं।

0: tap tap tap karati sumane tap tap tap tap.
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही. कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या. मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात. मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
4: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 1149 17.

0: ही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं अक्काच्या घरात.
4: सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
5: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
4: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटल चे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88884922.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: द कॉसमॉस कोऑपरेटिव्ह गदिमांजली या कार्यक्रमात आता ऐकूया मुंबईचा जावई या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल।
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।
1: दोस्त

0: श्रोतेहो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत, वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय, एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचे 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा, हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

0: पंचगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: क्रिस्पी

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आणि आता गदिमांजली कार्यक्रमात शेवटी ऐकूया आधार या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: आधार या चित्रपटातील या गीताबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: 8:58 झाली आहेत. जाणून घेऊ ठळक घडामोडी.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. सरकारनं लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. या व्यतिरिक्त लेफ्टनंट जनरल सुब्रमणी यांनी सरसेनाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. विद्यमान CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ येत्या 30 मे रोजी संपणार आहे. महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियानांतर्गत संकल्प सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या रुग्णांच्या उपचारासह इतर सोयी सुविधांसाठी शासन कार्यरत असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. पुण्यात होणाऱ्या 100व्या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील निवडक 100 बोली भाषेतील कवी आणि कथाकारांचं साहित्य प्रकाशित करण्याचा संकल्प साहित्य परिषदेतर्फे करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली. बहुरंग पुणेतर्फे आयोजित 19व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. दूरदर्शन आणि आकाशवाणीचे संचालक इंद्रजित बागल, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त मंजिरी मानुलकर, बहुरंग पुणेचे अध्यक्ष डॉ कुंडलिक केदारी यावेळी उपस्थित होते. गोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात हा महोत्सव सुरू आहे. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून वाढत चाललेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं येत्या 20 मे रोजी देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. या आंदोलनात महाराष्ट्रासह पुणे शहरातील औषध विक्रेतेही सहभागी होणार आहेत. मात्र या बंददरम्यान सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरू राहील असं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. KPIT टेक्नॉलॉजी या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष SB उर्फ रवी पंडित यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही त्यांचा कायम पुढाकार असे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: अँपियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:01:30 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: नमस्कार श्रोते हो, कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आजचा एस हॉस्पिटल प्रस्तुत लाखात अशी लेखणी कार्यक्रम समर्पित आहे सर्वांचे आवडते कवी, लेखक, अनुवादक, समीक्षक, ज्ञानपीठाचे मानकरी विंदा करंदीकर यांच्या शब्दांना. त्यांचं साहित्य, त्यातलं नाविन्य, अनुभवाचं वैविध्य, रोखठोकपणा आणि सूक्ष्म निरीक्षण यांनी परिपूर्ण असं आहे. श्रोते हो, आत्ता सुरू आहे आंब्याचा हंगाम. असल कोकणी असलेल्या विंदांनी हा आम्रयोग

ललित बंधात बांधला आणि तो अगदी केव्हाही केव्हाही वाचताना आम्रयोगाचा आनंद देतो. ऐकूया. ते म्हणतात, आंबा प्रथम हाताने खावा, त्याला थोडं अंजारावं गोंजारावं, त्याच्या नितळ सालीवरून हात फिरवावा, देखापासून चोचीपर्यंत एक हळुवार मीण घ्यावी, त्याच्या नकट्या नाकाचं थोडं कौतुक करावं, मग तो धुतला नाही तरी चालेल, कारण आंबा हा स्वभावतःच स्वच्छ असतो, एखाद्या अजाण निरागस पोरासारखा. मग त्याच्याशी थोडं बोबडं बोलावं, एकदा तरी हवेत उडवून हलक्या हातांनी झेलून घ्यावं, मग मनामध्ये मंत्र पुटपुटावा, झेलला तरी चेंडू नव्हे, तोलला तरी माल नव्हे, सोलली तरी साल नव्हे, कच्चा म्हणून कैरी नव्हे, खाल्ला म्हणून वैरी नव्हे. मग आंबा डोळ्यांनी खावा, डोळ्यांच्या जवळ न्यावा, डोळ्यांवरून फिरवून घ्यावा, त्याच्या रंगात रंगून जावं, मग त्याला नाकानी खावं, त्याच्या वासात विरून जावं आणि गंधाची धुंदी चढल्यावर मग हळूच डेक काढावा. हे आपण केव्हा केलं हे आपल्यालाही कळू नये, आंब्यालाही कळू नये, कळलं तर पाप लागतं. विंदांच्या साहित्याबद्दल बोलूया पण या गाण्यानंतर.

0: प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 0206701900.

0: श्रोतेहो कार्यक्रमात लगेचच परत येतो आहोत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा पुणे विविध भारती 101 FM.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल,
2: किडनी स्टोन,

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: सारे व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 15 15 0.

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आणि टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920111497।
1: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम,
3: अलो मम्मा,
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
3: सांग मावशी।
1: अरे, चार चार आकडी आहे।
3: अगं तू सांग मावशी।
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
3: 13111।
1: करेक्ट। अरे, हेच तर जुळत नव्हतं। हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे।
2: मग
1: हे पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकसमुळे।
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 86 56 00 11 88 56 00 11।
5: संधी

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत लाखात अशी लेखणी कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत विंदा करंदीकरांच्या साहित्याबद्दल. मराठी साहित्यातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते विंदा. देवगडमधील धाऊलवल्लीसारख्या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या विंदांचं आयुष्य शेवटपर्यंत साधं, स्वावलंबी, काटेकोर असंच होतं. देणाऱ्याने देत जावे या त्यांच्या ओळींशी त्यांनी कायम इमान राखलं. वैश्विक मानवतावादी वृत्ती त्यांच्या लेखनात कायम दिसली. अस्सल कोकणी रंग त्यांनी कायम जपला. आता त्यांच्या पिशी मावशीच्या परसूचं वर्णन पहा. पिशी मावशीचं परसू. मांजर देते माती उकरून पिशी मावशी लावी झाडे. आज लावता झाड उद्या ते पिशी मावशी इतके वाढे. उंच वाढले जरा तिच्याहून किंवा दिसले जरा लहान पिशी मावशी.

0: थयनाचे मुरगळते अन त्याची मान. पिशी मावशीच्या फणसावर आंबे येती वेळी अवेळी, आंब्यावरती पेरू आणि पेरूवरती येती केळी. केळीवरती लोंगर दिसता पिशी मावशी लाथच हाणी, केळ कापते थरथर आणिक कुईरी फुटते त्याच ठिकाणी. मांजर देते माती उकरून त्या मातीवर म्हणती कोणी, पिशी मावशी मध्यान्नीला कवटी मधुनी घाली पाणी. श्रोते हो, उत्तम उत्तम बालकविता लिहिणारे विंदा जेव्हा कणिका लिहितात तेव्हा त्यातल्या त्यांचा एक हटके स्वर जाणवतोच. बघा, सुमाजयाला निजवत होती करीत पाळणा होता कुरकुर, आणि कसुटले मजला कोडे, आणि कसुटले मजला कोडे, कुरकुर करतो त्याच मुळे नर, कुरकुर करतो त्याच मुळे नर. आणि हेच विंदा जेव्हा लिहितात, सोलापूरहून येते काकू माझ्यासाठी आणते चाकू, कोल्हापूरहून येते आत्ते माझ्यासाठी आणते पत्ते, पण राजापूरहून येणाऱ्या मावशीशी त्यांचं जरा जास्तच जिव्हाळ्याचं नातं. ते म्हणतात, राजापूरहून मावशी येते माझा गोड पापा घेते, आणि तो पापाच या बाळाला पुरेसा असतो. ऐकू या विंदांच्या आवाजातील काव्यवाचनाची ही एक झलक.
1: देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे कलावंताने, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी मर्दाने, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.
0: श्रोते हो, उर्वरित कार्यक्रम या विश्रांतीनंतर.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
4: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
3: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

ते हो, विंदांच्या प्रतिभेचा परीघ खूप मोठा होता. इंग्रजीचं अध्यापन अनुवाद त्यांनी मन लावून केले, ॲरिस्टॉटलचं काव्यशास्त्र मराठीत आणलं, फाऊस्ट आणि लियरचं भाषांतर केलं, स्वतःच्या मराठी कवितांचं इंग्रजी भाषांतर केलं. गटेच्या फाऊस्टच्या भाषांतरासाठी त्यांनी 4 वर्ष खर्च घातली होती. तसंच माऊलींच्या अमृतानुभवाचं अर्वाचीन मराठीत रूपांतर नितांत सुंदर आहे. बघा हं हे एक उदाहरण. मूळोवी, आता अमोद सुनास आले, आता अमोद सुनास आले, श्रुतीस श्रवण रिघाले, आरिसे उठिले लोचनेसी. विंदा म्हणतात, आता सुगंध नाक झाले, आता सुगंध नाक झाले, शब्दांनाच कान फुटले, आता सुगंध नाक झाले, शब्दांनाच कान फुटले, डोळ्यांमध्येच उमटले आरसेही. काय सुंदर रूपांतर अर्वाचीन मराठीमध्ये विंदांनी केलंय. विंदांचे आतताई अभंग हे पण त्यांच्या चिंतनाचं प्रतिबिंब आहे. काव्याचे अनेक प्रकार त्यांनी व्यक्त होण्यासाठी वापरले. त्यांची कविता वृत्तबद्ध काव्य आणि मुक्तछंद याच्यामध्ये असलेली कविता होती आणि हाच होता त्यांचा स्वच्छंद, इरेग्युलर ओढ. म्हणूनच त्यांची कविता प्रवाही होती. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं भान त्यांच्या कवितांमध्ये दिसतं. म्हणूनच माझ्या मना बंद गड दातापासून दाताकडे तेच ते, अशा अनेक कविता विंदांनी लिहिल्या. वसंत बापट, पाडगावकर आणि स्वतः विंदांनी काव्यवाचनाने कवितेची जाण समृद्ध केली. उत्तम तबला वाजवणाऱ्या विंदांनी केलेलं तालचित्रांचा प्रयोग रसिक मान्य झाला. दीपचंदी, झपताल, दादरा, झुमरा, रूपक, आढा चौताल, आदिताल याच्यातल्या दादरा या तालचित्रातल्या काही ओळी बघा हं. दादराचा ताल डोक्यात आण आणि हे ऐका. अंग पिणारे डोळे रंगांच्या मस्तीला शरण जातात, अंग पिणारे डोळे रंगांच्या मस्तीला शरण जातात, हिवाळ्यात डाळिंबीच्या डहाळीवरचा अनोखा पक्षी, हिवाळ्यात डाळिंबीच्या डहाळीवरचा अनोखा पक्षी उडताना फुलतो गैशाच्या गालावरील पंख्यासारखा. अशावेळी दादऱ्यात मिसळून तुला पितात, अशावेळी दादऱ्यात मिसळून तुला पितात, ते माझे ओठ 6 मात्रेचे असतात, ते माझे ओठ 6 मात्रेचे असतात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93 56 360 175।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: श्रोते हो, विंदांनी उत्तमोत्तम गझल लिहिले. त्यांचा साठीचा गझल, आरती प्रभूंवरचा गझल प्रसिद्ध आहे. त्यांनी विरूपिका लिहिल्या. त्यांची ट्रंक

ही दीर्घ कविता त्यांच्या बालपणीच्या भीतीतून जन्मलेली आहे. त्याच्यातल्या काही ओळी बघा. हां, माळ्यावरच्या डाव्या कोपऱ्यात कोळिष्टकांखाली एक काळी ट्रंक आहे. ती बाबांनी उघडली नाही आणि आजोबांनीही. त्यांनी ती का उघडली नाही? मला ट्रंक उघडावीच लागेल, पण डावपेचाने लढले पाहिजे. ही कविता अवश्य वाचण्यासारखी सुंदर आहे. 2003 त्यांना अष्टदर्शने या त्यांच्या तात्विक कवितांच्या संग्रहाला ज्ञानपीठ मिळालं. स्फूर्तिदाता, जगतकर्ता, विघ्नहर्ता, गजानन अशा ओळी लिहिणाऱ्या शाळकरी मुलापासून ते अष्टदर्शनेपर्यंतचा विंदांचा प्रवास दीर्घ, विश्वात्म आणि उत्तुंग आहे. म्हणूनच ते म्हणतात, मिसिसिपीमध्ये मिसळू दे गंगा. मराठी वाङ्मयाला वाङ्मयातलं उत्तुंग शिखर असलेल्या विंदांना मातीतून आलो आणि मातीत जाणार हे माहीत होतं. म्हणूनच या मातीला साक्षी ठेवून, या मातीला ठेवून साक्षी, चला बनूया उडते पक्षी, असा संदेश ते देतात. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या विंदांनी शासकीय वेतन नाकारलं, ज्ञानपीठात मिळालेली रक्कम समाजात परत देऊन टाकली. हे त्यांचं वर्तन आचरणीय असंच. ऐकूया कार्यक्रमात शेवटी ह्या त्यांच्या गीताचा काही अंश. स्त्रीच्या पोटात शिरून लिहिलेले हे शब्द हृदयाला भिडणारे, आरपार.

0: श्रोत्या हो, आणि याबरोबरच एस हॉस्पिटल प्रस्तुत लाखादशी लेखणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखादशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:30 आणि 40 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर, मर्मबंधातली ठेवही.
2: पुना आय केअर, मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
0: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात श्रोते हो सुरुवातीला ऐकूया विद्याधर गोखले यांचं नाट्यपद संगीत निळकंठ अभ्यंकर यांचं, आणि नाटक आहे गोकुळचा चोर.

उना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: करून झाले, पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. नव्या

रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया स्वरसम्राज्ञी या नाटकातलं कीर्ती शिलेदार यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. संगीत आहे निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका. चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
7: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत मदनाची मंजिरी या नाटकातलं सुमन माटे यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं.

0: हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आणि आता शेवटी शारदा नाटकातलं गोविंद बल्लाळ.

0: श्रोते हो, आणि या नाट्यपदाबरोबरच पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM सकाळचे 9:58.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:58 मिनिटं झाली आहेत. जाणून घेऊ ठळक घडामोडी.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला मोठं बळ दिलं. त्यांचं जीवन, तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. सरकारनं व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. व्हाईस ॲडमिरल स्वामीनाथन हे सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. ॲडमिरल स्वामीनाथन यांच्या नावावर जवळपास 4 दशकांच्या गौरवशाली सेवेची नोंद असून नौदलातील विविध महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. येत्या 31 मे रोजी निवृत्त होणारे ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या जागी ते पदभार स्वीकारतील अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा इथं हजरत पीर शहादुद्दीन खतावली दर्गा अर्थात सादोबा दर्ग्यासमोरील तलावाशेजारी असलेलं बांधकाम हे अनधिकृत अतिक्रमण असल्याचं निष्पन्न झालं असून दर्गा ट्रस्टींनी येत्या 2 दिवसात अतिक्रमण काढून न घेतल्यास प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण काढून टाकण्यात येणार आहे. या कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता अप्पर जिल्हा दंडाधिकारी गजानन गुरव यांनी पन्हाळगड आणि परिसरात 10 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाई निवारण आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जळकोट तालुक्यात सध्या 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून जिल्ह्यात 35 खासगी विहिरी आणि विंधन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
3: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
5: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 10:01 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला प्रोफाईल क्लिनिक.
6: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रोलाइफ क्लिनिक.
8: नमस्कार श्रोते हो, प्रोलाइफ क्लिनिक प्रस्तुत होमिओपॅथीवर बोलू काही या कार्यक्रमात मी प्रियांका गोगटे
9: आणि मी दीपक रेगे
8: तुमचं मनापासून स्वागत करतोय. श्रोते हो, डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मधून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेले अनेक पेशंट्स चे चांगले अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपण ऐकणार आहोत इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व या विषयासंबंधी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेल्या काही जोडप्यांचे अनुभव.
9: प्रियांका, आपल्याला पहिलं पत्र आलंय ते मिस्टर अँड मिसेस साळवेकर यांच्याकडून. मिस्टर साळवेकर 43 वर्षांचे आणि मिसेस साळवेकर 40 वर्षांचे आहेत. त्यांचं लग्न उशिरा झालं आणि 7 वर्ष इनफर्टिलिटी अशी त्यांची केस होती. प्रोलाइफ क्लिनिक मध्ये कुठल्याही सर्जरी किंवा केमिकल औषधांशिवाय त्यांना गर्भधारणा झाली, त्यामुळे त्या खुश आहेत. त्यांनी गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्यांना असा मेसेज सांगितलाय की वय, उशिरा लग्न या गोष्टींनी पॅनिक न होता प्रोलाइफ क्लिनिक मध्ये या, इथे यावर सोल्युशन आहे. धन्यवाद मिस्टर अँड मिसेस साळवेकर.
8: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलेलं आहे मिस्टर अँड मिसेस अडसूळ यांचं.
9: अच्छा.
8: मिस्टर 32 वर्षांचे आहेत आणि मिसेस अडसूळ 30 वर्षांचे आहेत. लग्नानंतर 4 वर्ष इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचा त्यांना त्रास होत होता आणि मागच्या 2 वर्षात त्यांची 3 अबॉर्शन्स झाली. लॅप्रोस्कोपी करून पण काही उपयोग झाला नाही. गायनेकॉलॉजिस्टनी त्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं पण त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिकची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं.

0: आणि त्यांना त्यात यश आलं. आता त्या 8 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत आणि लवकरच त्यांना बाळ होईल. आता त्यांनी असं सांगितलंय की मिसकॅरेजेस होत असले तरी खचून जाऊ नका, प्रोलाईफ क्लिनिकची मदत घ्या. श्रोतेहो, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28 95 95 95 59 58 28 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
1: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस देवकर यांचं. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहे. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की बीज चांगलं नव्हतं, पण त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यावेळी चांगली नव्हती. तरीही त्यांनी लॅप्रोस्कोपी IUI केलं तरी फायदा झाला नाही, पण त्यांनी प्रोलाईफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली डॉक्टर विकास कराळे यांच्याकडे. आर्थिक गोष्टीत सुद्धा डॉक्टर विकास कराळेंनी त्यांची अडचण समजून घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. धन्यवाद देवकर.
0: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस मोरे यांचं. मिस्टर मोऱ्यांचं वय 30 आणि मिसेस मोऱ्यांचं वय 28 वर्ष आहे. लो एंडोमेट्रियम असा त्यांना त्रास होत होता. सगळे उपाय झाले पण काहीही फरक पडला नाही त्यांना. मग मिस्टर अँड मिसेस मोऱ्यांना टेस्ट्यूब बेबी सुचवलं गेलं, पण त्यांनी तो ऑप्शन न निवडता डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकची ट्रीटमेंट घेतली आणि 4 महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली. मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमचं अभिनंदन.
1: पुढचं पत्र आपल्याला पाठवलं आहे ते मिस्टर अँड मिसेस जाधव यांनी. मिस्टर जाधव 38 वर्षांचे तर मिसेस जाधव 37 वर्षांचे आहेत. त्यांनी 3 वेळा IVF सायकल केली, तिन्ही वेळा ही सायकल फेलच झाली आणि या सगळ्यामुळे आर्थिक मानसिक शारीरिक नुकसान पण झालं त्यांचं. त्यानंतर ते डॉक्टर विकास कराळेंच्या प्रोलाईफ क्लिनिक मध्ये आले आणि त्यांना 11 महिन्यात गुण आला. त्यामुळे मिस्टर अँड मिसेस जाधवांचं सगळ्यांना सांगणं की हिम्मत सोडू नका, प्रोलाईफ क्लिनिक मध्ये जा, ट्रीटमेंट घ्या आणि यशस्वी व्हा.
0: पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस नडियाल यांचं.
1: अच्छा.
0: मिस्टर 34 आणि मिसेस 30 वर्षांच्या आहेत. त्यांच्या इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं कारण होतं की त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक झालेल्या होत्या. मग डॉक्टरांनी त्यांना IVF सुचवलं होतं, पण आर्थिक अडचण त्यांची असल्यामुळे त्यांनी प्रोलाईफ क्लिनिक मध्ये जायचं ठरवलं आणि 6 महिन्यात त्यांना गुण आला. आणि ते असं सांगतात की संपूर्ण हार मानण्याच्या आधी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिक मध्ये जाऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
1: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलं ते मिस्टर अँड मिसेस पांढरे यांच्याकडून. त्यांचं वय दोघांचंही 35 वर्ष आहे. मिसेस पांढरेंना PCOD त्रास होता म्हणून त्यांची गर्भधारणा होत नव्हती. दोघेही 6 वर्ष प्रयत्न करत होते, पदरात फक्त त्यांच्या अपयशच येत होतं. मग त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली 3-8 महिने आणि त्याचा त्यांना उपयोगही झालेला दिसतोय.
0: वा, श्रोते, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28 95 95 95 59 58 28 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
1: नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रोलाईफ क्लिनिक. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदाळे आपल्यासोबत गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोते हो नमस्कार.
2: आता ही जी केस फाईल आहे त्याच्यावरती नाव आहे विश्वास कोरगावकर. 55 वर्षांचे आहेत हे. आता यांचा प्रॉब्लेम असा होता की हे फिट होते, म्हणजे 10 किलोच यांचं वजन जास्त होतं असं लिहिलंय, आणि कॉन्शियस होते मात्र भरपूर. म्हणून जसं 85 पुढे गेले तसे त्यांनी 6 तासच झोपायला सुरुवात केली, खाणं कमी केलं आणि व्यायाम भरपूर करायचे.
3: Yes.
2: पण काही फरक पडला नाही, वजन उलट वाढलंच 2 किलो.
3: Right.
2: तर आता तुझ्याकडे एनरोल केले 3 महिने झाले, 8 किलो वेट लॉस आहे.
3: Yes. आता पहिली गोष्ट म्हणजे ह्या केसला धरून मला 1-2 गोष्टी अशा सांगायच्यात की आपल्या शरीरामध्ये जो इंटेलिजन्स असतो, म्हणजे आपण जो डोक्याने विचार करतो की आपण किती खाल्लं पाहिजे, आपण विविध पद्धतीने आपलं खाणं मोजत असतो, व्यायाम मोजत असतो, कॅलरी इनटेक आउटपुट सगळं मोजत असतो, या सगळ्याच्या पुढे आपल्या शरीरामध्ये एक इंटेलिजन्स असतो आणि तो इंटेलिजन्स मायामध्ये कधीच आपल्याला चुकीची दिशा दाखवत नाही. फक्त आता प्रॉब्लेम असा होतो की आपण आपल्या मनाचं करतो आणि आपण आपल्या शरीराचं जे ऐकायला पाहिजे ते आपण ऐकत नाही, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पहिली गोष्ट म्हणजे यांची प्रकृती ही अत्यंत व्यवस्थित होती. 8-10 किलो ओव्हरवेट ऍट द एज ऑफ 55 म्हणजे काही फारसं नाही. आता व्यायाम त्यांचा बघायला गेलं तर माझ्यामध्ये 20-25 जोर ते मारत होते, थोड्याशा बैठका करत होते, सूर्यनमस्कार घालत होते, चालायला जात होते, हे सगळे प्रकार करत होते.

0: पर्यंतही ठीक आहे. आता त्यांचा प्रॉब्लेम कुठे झाला की त्यांचं असं एक म्हणणं होतं की माणसाला 6 तास झोप पुरते.
1: बर,
0: आता हे भरपूर लोकांचं म्हणणं असतं, पण आता ह्याच्यामध्ये असं आहे की काही काही लोकांना 6 नाही, काही काही लोकांना 4 तास पुरते झोप, काही काही लोकांना 8 तासाची झोप लागते. त्याचं कारण मी आता ब्रेक नंतर सांगेन.
1: नक्कीच. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031135500, 9031135500, 90111 32500. सो विक्रम, ब्रेक वर जाण्यापूर्वी तू सांगत होतास की प्रत्येकाच्या झोपेचं टायमिंग वेगळं असू शकतं.
0: एक्झॅक्टली, म्हणजे
1: झोपेची गरज.
0: एक्झॅक्टली, मी जसं नेहमी म्हणतो की काही काही लोक म्हणतात पाणी किती पिलं पाहिजे. मी आता किती पाणी पिलं पाहिजे हे आपण नाही ठरवायचं, हे शरीराला ठरवू दे. तुम्हाला तहान लागेल, फक्त जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या.
1: बरोबर.
0: तसंच झोप हा एक जो प्रकार आहे, काही काही लोकांना कमी झोप पुरते, कारण का काही काही लोकांची डीप स्लीप ची म्हणजे डीप स्लीप मध्ये जाण्याची टेंडन्सीच लवकर असते आणि त्यांना आपोआप जाग येते. 4 तासांनी असेल, 5 तासांनी असेल, 6 तासांनी असेल, आणि काही काही लोकांना 8 च्या 8 तास झोप ही लागते. आता त्याच्यामध्ये आपण डिसाइड करणं, आपण ठरवणं की मी 6 तास झोपलं पाहिजे म्हणजे त्याला एक डिसिप्लिन लागेल, तर हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. तर ते बेसिकली ते करत होते की 6 तास झोपायचं, झोप कम्प्लीट नाही झाली तरी अलार्म वाजला की उठायचं, व्यायाम करायचा, आणि याच्यामध्ये त्यांना थोडासा स्ट्रेस लेवल त्यांची वाढलेली जाणवत होती. मी त्यांना सांगितलं तुम्ही कॉर्टिसॉल ची टेस्ट करून घ्या, त्यामध्ये कॉर्टिसॉलही त्यांचं वाढलेलं आलं होतं, आणि वजन तर त्यांना जे काही 8-10 किलो कमी करायचं होतं ते तर अजिबात उतरत नव्हतं, आणि कमी खाण्यामुळे अजून म्हणजे एनर्जी लेवल कमी वाटायची वगैरे हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांचे चालू झाले होते. तर त्यांना मी पहिली गोष्ट म्हणजे हेच कन्व्हिन्स केलं की तुम्ही शरीराच्या विरुद्ध या एस्पेशली 50 आणि 55 वयाला तुम्ही शरीराच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट करू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर खा. तुमच्या शरीराला ठरवू देत की तुम्हाला आज किती भूक लागली आणि तुम्हाला किती खायचंय. खाण्याची पद्धत मी सांगतो, म्हणजे उदाहरणार्थ मी त्यांना सांगितलं की एका पोळी बरोबर एक वाटीभर भाजी गेली पाहिजे, पण आता किती पोळ्या खायच्या हे तुम्ही ठरवा. कधी कधी आपल्याला वाटतं की 1.5 पोळी बास आता, म्हणजे पण कधी कधी आपल्याला 3 पोळ्या जातात. तर हे शरीराला डिसाइड करू दे की त्याला किती आपल्याला खाणं हवंय, आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांनी फॉलो केल्या. त्यांनी अलार्म न लावता झोपायला चालू केलं, त्याच्यानंतर त्यांचा जो व्यायाम होता तोही थोडासा रेग्युलेट करून दिला. रिझल्ट आपल्या समोर आहे, 3 महिने 8 किलो वजन कमी झालं आणि एनर्जी लेवल वाढल्यात, आणि ओव्हरऑल त्यांना जे एक चांगलं वाटतंय ते शरीराच्या विरुद्ध न गेल्यामुळे, शरीराचं ऐकल्यामुळे हा रिझल्ट बेसिकली त्यांना मिळाला.
1: याच मुद्द्यावर इथंच थांबूयात. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031135500, 9031135500, 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर मसाला,
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: श्रोत्यांनो नमस्कार, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। बेडेकर मसालेवाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्या सोबत आणि आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नमस्कार सर।
3: नमस्कार।
2: आता बेडेकर मसाले म्हटलं की सगळ्यात आधी समोर येतो तो लोणच्याचा मसाला। आजचा माझा पहिला प्रश्न आहे सर की बेडेकरांचे जे विविध मसाले बाजारात उपलब्ध आहेत त्यात विविधता काय आहे त्याबद्दल सांगा। म्हणजे आता जो ऋतू सुरू झालाय वसंत ऋतू, त्यासाठी तुमची काही खास उत्पादनं?
3: हो आहेत ना, म्हणजे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आणि वेगवेगळ्या सणांमध्ये आपल्याला ज्या ज्या वस्तू लागतात त्याप्रमाणे वेगवेगळे मसाले किंवा उत्पादनं आम्ही बाजारात उपलब्ध करतो। आता या वसंत ऋतूमध्ये फळांचा

0: राजा असलेला आंबा हा उपलब्ध होतो आणि लोक जेवढे पिकलेल्या हापूस आंब्याची वाट बघतात तेवढेच कच्च्या कैऱ्यांची सुद्धा वाट बघतात. आणि कैरीचं लोणचं बनवणं हा म्हणजे एक मोठा सोहळाच असतो. काही लोकांना ताजं कैरीचं लोणचं आवडतं, काही लोकांना वर्षभर मुरवून ठेवायचं असतं, वर्षभर पुरेल एवढं लोणचं बनवायचं असतं.
1: बरोबर.
0: या सगळ्याच्यामुळे लोणचं बनवणं ही एक मोठी कार्यक्रमच असतो.
1: बरोबर.
0: तर हा सगळा सोहळा नीट संपन्न व्हावा, त्यांना मदत व्हावी आणि सोपं ह्याच्यासाठी आम्ही लोणच्याचा तयार मसाला बनवतो.
1: अच्छा.
0: कैरी लोणच्याचा तयार मसाला हे आमचं उत्पादन ह्या सीझन मध्ये भरपूर विकलं जातं.
2: श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, कोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: सर मी आता म्हणलं तसं की लोणचं बनवण्याचा सोहळा असतो आणि खरंच आहे आपल्या घरोघरी ही पद्धत आहे, तर या बेडेकर मसाल्याची काय खासियत आहे?
3: बेडेकर लोणचं मसाल्याची खासियत सांगायची झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1910 सालापासून आमची कंपनी अस्तित्वात आली, 1917 सालापासून मसाले बनवायला लागलो, आणखीन आता जे बाजारामध्ये सर्वांना माहिती असलेले गोडा मसाला, संडे मसाला, मालवणी मसाला अशा पद्धतीचे जे जे मसाले उपलब्ध असतात ते बनवून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करणारी कंपनी म्हणजे बेडेकर कंपनी। बेडेकर लोणचं मसाला वापरून अगदी झटकन लोणचं तयार होतं, अगदी कोणीही ते बनवू शकतं, आणखीन वर्षभर टिकून राहण्यासाठी याची मदत होते।
2: अच्छा, बेडेकर लोणचे मसाल्याची खासियत म्हणजे त्याची वैशिष्ट्ये आपण जाणून घेतली, याबद्दल खरं तर अजूनही गप्पा आहेत पण आजची वेळ संपत आली म्हणून इथंच थांबूयात। बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार।
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात, आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर, अमेय जोगळेकर।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तयार मसाला।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण सर नेहमीच इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलत असतो, पण आता हा जो सगळा सीझन आहे हा फिरण्याचा आहे, ट्रॅव्हल करण्याचा आहे. बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात, तर प्रवास आणि म्युच्युअल फंड यांची सांगड घालता येते का आणि ती कशा प्रकारे याबद्दल आज बोलूया.
2: नक्कीच घालता येते. बघा मॅडम, प्रवास आणि गुंतवणूक दोन्हींमध्ये साम्य आहे.

0: गोष्ट ही सारखी आहे. म्हणजे काय की प्रवासात आपल्याला नियोजन लागतं, इन्व्हेस्टमेंट मध्ये देखील आपल्याला नियोजन लागतं. जर नियोजन प्रवासाचं चुकलं तर आपली गाडी सुटणार आहे, ओके, किंवा आपल्याला हॉटेल्स महाग मिळणार आहे. तसंच गुंतवणुकीचं देखील आहे, जर आपण प्लॅनिंग केलं नाही, नियोजन केलं नाही, ओके, तर आपल्याला अडचण येणार आहे, किंवा आपल्याकडे तेवढा कॉर्पस जमा नसणार आहे, म्हणजेच आपण ट्रॅव्हल करू शकणार नाही आहोत जर आपण ट्रॅव्हलसाठी आणि इन्व्हेस्टमेंट अशा दोन गोष्टींची सांगड घालतोय. तर काय गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि कसं ते सिस्टमॅटिकली फॉलो करणं गरजेचं आहे. तर एक, प्रवासाचं अंतर आणि फंडाची निवड.
1: ओके,
0: सो राईट फंड फॉर राईट डिस्टन्स असं आपण इथे म्हणू शकतो जेव्हा आपल्याला ट्रॅव्हल आणि इन्व्हेस्टमेंट एकत्र जोडायचं
1: आहे.
0: जसं आपण प्रवासाच्या अंतरावरून वाहन निवडतो तसंच आपल्याला म्युच्युअल फंड निवडायचा ज्या ड्युरेशन नंतर आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे.
1: ओके,
0: म्हणजे लोकल ट्रिप जर करायची आहे म्हणजे शॉर्ट टर्म असं आपण त्याला म्हणू शकतो. समजा जर आपल्याला काश्मीरला जायचंय म्हणजे डोमेस्टिक टूर बद्दल आपण विचार करूयात, किंवा कोकणात जायचंय तर डेट फंड किंवा लिक्विड फंड किंवा बॅलन्स फंड याचा विचार करायला हरकत नाही, जिथे कमी रिस्क आहे. ओके, तसंच आपल्याला परदेशी वारी करायची म्हणजे लॉंग टर्म, 5 वर्षानंतर आपल्याला जायचंय, तर 5 ते 7 वर्षानंतर जर आपल्याला परदेशी वारी करायची आहे, युरोपला जायचंय, तर तिथे आपल्याला इक्विटी म्युच्युअल फंड निवडायला हरकत नाही. लांबच्या प्रवासासाठी जसं एक्सप्रेस ट्रेन लागते किंवा मग आपण इमिरेट्सचं प्लेन घेतो किंवा आणखीन चांगलं विमान निवडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपला प्रवासाचा आनंद, ट्रॅव्हल हा सुखरूप होईल, आनंद द्विगुणित होईल. तसंच ती परदेशी वारी योग्य व्हायची असेल तर इक्विटी म्युच्युअल फंडाची निवड करणं जेव्हा 5-7 वर्षानंतरचं माझं ट्रॅव्हल प्लॅनिंग आहे तेव्हा मला विचार करता येईल. हे सगळं होलिस्टिकली एक.
2: सेकंड मुद्दा काय आहे याबद्दलही बोलूया. तत्पूर्वी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. वाणी सर, आपण बोलत होतो प्रवास आणि म्युच्युअल फंड यांची सांगड कशी घातली जाते याबद्दल. दुसरा मुद्दा
0: SIP म्हणजे आपला प्रवासाचा हप्ता कसा ठरवायचा आहे. समजा 2 वर्षांनी मला लडाखला जायचंय आणि खर्च 1 लाख रुपये येणार आहे, तर एकदम 1 लाख रुपये काढणं कठीण जातं. जर आपण आतापासूनच दरमहा 4,000 रुपये महिन्याची SIP सुरू केली तर प्रवासाच्या वेळेस बरोबर त्यात मिळणाऱ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सह आपल्याकडे हवी तेवढी रक्कम ही तयार असते, म्हणजेच आपले 1,00,000 रुपये तयार झालेले असतात. यालाच आपण ट्रॅव्हल फंड असं देखील म्हणू शकतो जेव्हा आपण प्रवासाच्या हप्त्याचा विचार करतो. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा इथे प्रकर्षाने जो महत्वाचा आहे तो इन्फ्लेशन म्हणजे महागाई, पेट्रोलच्या वाढत्या किमती. आता युद्ध चालू आहे आणि क्रूड ऑइलचे भाव तर वाढतातच आहे. तर आज जो पॅकेज मला 50,000 मिळतोय, टुरिस्टचं पॅकेज ज्याला आपण म्हणतो, तो 5 वर्षांनी कदाचित 60-70,000 रुपयांना मिळेल किंवा 80,000 रुपयांना मिळेल. म्हणजे महागाई आपल्या प्रवासातील एक घाट आहे आणि या घाटात तुमची गाडी पैसे मागे पाडू शकते. म्हणूनच फक्त सेव्हिंग अकाउंटवर अवलंबून न राहता म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर कदाचित ती गुंतवणूक महागाईला हरवू शकते, इन्फ्लेशनला बीट करणारा रिटर्न आपल्याला मिळू शकतो.
2: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता.
0: चौथा मुद्दा काय असू शकतो तर पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन. फिरायला गेल्यावर जसं आपण बॅगेत पावसाळी कपडे घेतो, थंडीचे कपडे घेतो, औषधं बरोबर ठेवतो, तसंच गुंतवणुकीत देखील वैविध्य हे ठेवणं, डायव्हर्सिफिकेशन ठेवणं गरजेचं आहे. काही पैसे सोन्यात सेफ्टीसाठी, काही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये, काही FD स्वरूपाच्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं कोकण ट्रीप 1 वर्षानंतर

0: तर 50,000 तर 4,000 रुपयांची SIP. दुबई थायलंड 3 वर्षानंतर जायचं असेल तर साधारण अंदाजे खर्च 2 लाख रुपये, तर 4,700 ते 5,000 रुपयांची SIP. युरोप किंवा US फिरायला जायचं आहे 7 वर्षानंतर तर 7 लाख रुपये लागणार आहेत, तर 5,300 ते 6,000 रुपये महिन्याची SIP. तर असं व्हरायटी ऑफ प्लॅनिंग आपल्याला म्युच्युअल फंड आणि ट्रॅव्हल्सच्या आस्पेक्टने करता येऊ शकतं. पण इथे गुंतवणूकदारांचं वर्तन म्हणजे प्रवासात जसा ट्रॅफिक जॅम लागतो तसा शेअर बाजारात म्युच्युअल फंडात देखील करेक्शन घसरण ही होऊ शकते. अशा वेळी आपण घाबरून न जाता, प्रवासात जर ट्रॅफिक जॅम लागला तर आपण बस सोडून जाणार आहोत का मॅडम? नाही, आपल्याला शांत बसणं अपेक्षित आहे. कारण जसं ट्रॅफिक सुटणार आहे हळूहळू आपण आपली बस पुढे जाणार आहे, तसंच तोच जॅम सुटला की मार्केट देखील वर जाणार आहे, आपली गुंतवणूक देखील वाढणार आहे. सो म्हणजेच आपल्याला योग्य वेळी योग्य फंडात SIP केली तर जगाची सफर करणं अजिबात कठीण नाही. फक्त आधी गुंतवणूक आणि मग खर्च, महिन्याचा पगार किंवा इन्कम आल्यानंतर प्रवासाची SIP बाजूला काढा आणि मग उरलेले पैसे खर्च करा.
1: किती छान भाषेमध्ये सर तुम्ही हे समजवून सांगितलेलं आहे. आणि आता ते दिवस आहेत की ज्या वेळेला लोकांना फिरायला जायला आवडतंय, फिरण्यासाठी बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत, टूर कंपन्या आहेत, कस्टमाइज पद्धतीने ग्रुप ट्रॅव्हल सुद्धा लोक करू शकतात. आणि हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्थातच गरज लागते ती फायनान्शियल प्लॅनिंगची. म्हणूनच श्रोते हो, अशा प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंग म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन, अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन साठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पवार सर.
5: नमस्कार.
4: शिवसृष्टी बद्दल आपण आपल्या श्रोत्यांना माहिती देतो आहोत, इथल्या प्रकल्पाची उभारणी कशी झाली याबद्दलही सांगतो आहोत. आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की ही शिवसृष्टी बघायला अनेक प्रेक्षक येतात, लहान मुलं येतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय काय असतात, त्यांना कसं वाटतं इथे आल्यानंतर?
5: खरं सांगायचं झालं तर शिवसृष्टी हा एक प्रोजेक्ट नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे.
4: बर,
5: इथे येणारा प्रत्येक पर्यटक काहीतरी घेऊनच जातो. लहान मुलं जेव्हा इथे येतात, इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला गडकोट आणि शस्त्रागार जेव्हा त्यांच्या समोर जिवंत होतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे कुतूहल पाहण्यासारखे असते. जेव्हा जगदंबा तलवारीची प्रतिकृती पाहतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो. ते विचारतात, आपल्या महाराजांनी इतक्या मोठ्या लढाया कशा केल्या असतील. पण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दृश्य प्रसंग आणि सादरीकरण दिसते, तेव्हा त्यांचा इतिहासाशी एक जिवंत संबंध

0: तयार होतो आणि आपले महाराज खरंच महाराष्ट्राचे दैवत आहेत याचा अभिमान वाटतो. मोठ्या वयोगटातील लोकांची प्रतिक्रिया तर आणखी भावनिक असते. अनेक वेळा आम्ही हे पाहिलं आहे, देखणेपणा आणि स्वच्छता पाहून त्यांचे डोळे विस्फरतात. अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी पिढ्यानपिढ्या वाड्यांच्या गोष्टी ऐकल्या ते जेव्हा इथला वाडा प्रत्यक्ष पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा सुखावून ओलावतात. ते म्हणतात, आज आम्ही पुस्तकातला इतिहास नाही तर जिवंत छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले आहेत.
1: वा वा वा, याबद्दल अजूनही जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी श्रोतेहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पवार सर, जसं आता तुम्ही सांगितलं की बरेच पालक त्यांचे अनुभव शेअर करतात तुमच्या बरोबर, तर असा कुठला वेगळा अनुभव तुमच्या लक्षात राहिलेला आहे का जो तुम्हाला श्रोत्यांना सांगायला आवडेल?
0: एकदा एक कुटुंब आले होते, त्यांनी सांगितले आमचा मुलगा मोबाईल मध्येच गुंतलेला असायचा, पण आज तो पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक काहीतरी पाहतोय, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे. अनेक पर्यटक सांगतात की हा फक्त पार्क नाही तर एक संस्कार केंद्र आहे. शिवाय अभिमानाची गोष्ट म्हणजे परदेशी पर्यटकांच्या मते ही वास्तू म्हणजे मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चरचा एक उत्तम आविष्कार आहे. शिवसृष्टी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, ती एक संस्काराची शाळा आहे. आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थी म्हणतो की मला आता इतिहास आवडायला लागलाय, तेव्हा आम्हाला वाटते की आमचे काम सार्थक झाले.
1: क्या बात है. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अनिल पवार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.

0: बॅड।
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72।
3: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची। या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर चारुता।
4: नमस्कार।
3: जेव्हा मैत्रिणींच्या हेल्थ बद्दल आपण बोलतो त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा विषय प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतो, तो म्हणजे मेनोपॉज। या मेनोपॉजच्या आधी आणि नंतर सुद्धा बऱ्याच गोष्टींना त्या मैत्रिणीला सामोरं जावं लागत। नेमका हा पीरियड किती कालावधीसाठी असतो, त्याच्यासाठी काय काय करणं गरजेचं असतं?
4: बेसिकली मेनोपॉजच्या व्यतिरिक्त

0: पेरी मेनोपॉझल पिरियड हा कन्सेप्ट असतो. की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय, की जेव्हा योग्य त्या वयामध्ये साधारण 45-48 या वयामध्ये वर्षभर म्हणजे 12 महिने जेव्हा पिरियड्स येत नाहीत, अर्थातच हे पिरियड न आल्याचं कारण हे काही सोनोग्राफीमध्ये फायब्रॉइड किंवा ओव्हरी मध्ये सिस्ट हे नसावं, आणि असा जेव्हा 12 महिने पिरियड्स येत नाही तेव्हा त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये मेनोपॉज म्हणतात. पण ह्याच्यामध्ये महत्वाचा असतो पेरी मेनोपॉझल पिरियड, म्हणजे पाळी थांबण्याच्या 1-1.5 वर्ष आधीपासून, पाळी थांबण्याचं ते अख्खं वर्ष आणि पाळी थांबल्याच्या 1-1.5 वर्षानंतर हा सगळा पिरियड महत्वाचा असतो. कारण ह्या पिरियडच्या दरम्यान भरपूर जास्त प्रमाणामध्ये हॉर्मोनल चेंजेस हे बॉडीमध्ये होत असतात, आणि मेनोपॉज हा शांतपणे त्रास न होता व्हावा ह्याच्यासाठी जेव्हा आपण मेनोपॉजच्या जवळ चाललो आहोत तेव्हा काही गोष्टीचे डूज आणि डोंट्स असतात. मग ते आहार रिलेटेड असो, ते औषधांच्या सप्लिमेंट रिलेटेड असो, ते एक्सरसाइज वेट रिलेटेड असो, या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने बघणं गरजेचं असतं.
1: श्रोतेहो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले बंधत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, आपण बोलत होतो पेरी मेनोपॉझल पिरियड बद्दल. आता यामध्ये जसे फिजिकल चेंजेस होतात तसे मेंटल चेंजेस सुद्धा नक्की होणार, कारण हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो, त्याबद्दल सांगा ना.
0: हो, हे सगळे चेंजेस होत असतात. बरेचदा पेशंट येतात माझ्याकडे आणि मला म्हणतात की मॅडम खूप चिडचिड होते आहे, अचानक खूप गरम होत आहे, अचानक खूप थंड होत आहे. तर आता खरं सांगायची ही गोष्ट आहे की पेरिमेनोपॉझल पिरियडमध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्याच्यासाठी जर तुमची बॉडी आधीपासून प्रिपेअर्ड नसेल तर तुम्हाला त्रास हा निश्चित होणारच आहे. आणि कमीत कमी हा त्रास होऊन तुम्ही मेनोपॉझ कडे जाल ह्यासाठी करायच्या काही गोष्टी आहेत. आयडियली असं म्हटलं जातं की भारतीय स्त्रियांमध्ये 35 नंतर रोज कॅल्शियमची गोळी ही खायला पाहिजे असते. माझं स्वतःचं असं मत आहे की जरी आपण फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात खात असलो तरी एक मला नेहमी हा पडणारा प्रश्न आहे की यामध्ये खरंच किती आपल्याला सप्लिमेंट्स या भाज्या किंवा फळांमधनं मिळत आहेत, कारण बऱ्याच गोष्टी हल्ली आर्टिफिशियली प्रिपेअर्ड असतात. त्यामुळे माझं असं स्वतःचं मत आहे की साधारण 35 नंतर काही सप्लिमेंट्स हे आपण डाएट सोबत घ्यायला काय हरकत आहे, कारण त्यांनी नुकसान तर होणार नाही. नियमित आपण एक्सरसाइजेस सुरू केले तर आपण जेव्हा साधारण मेनोपॉझल एज मध्ये पोहोचतो तेव्हा तो जरा सुसह्य होऊ शकतो.
1: आई बाबा होणं हा प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: that total clean.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूच सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूच सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822 19 13 20.
0: बापूच सर्व्हिसेस हायजीन.
2: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत बापूच सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. नमस्कार मॅडम.
3: नमस्कार
2: स्मृती मॅडम. आपण गप्पा मारतो आहोत एकूणच पाणी जे आहे जे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. या पाण्याबद्दल तुम्ही खूप छान तुमचे अनुभव सांगता. काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगताय. पाणी साठवण्याच्या ज्या टाक्या असतात त्या स्वच्छ करणं का गरजेचं आहे याबद्दलही तुम्ही सांगत होतात. हाच विषय मला तुमच्याशी पुन्हा पुढे असा बोलायचा आहे की उन्हाळ्यात आपण आता बघतोय की पाणी साठवण्याची जी जागा असते किंवा टाक्या असतात इथे पाणी गळतीचं प्रमाण बऱ्याचदा जास्त असतं. उन्हाळ्यामध्ये पाणी गळतीचं प्रमाण एकूणच वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आता याची काय कारणं असू शकतात. पावसाळ्याच्या तोंडाला पाण्याचे जे सगळे

0: संसाधन आहेत ते जास्त असतात आणि साठवण्याच्या जागा याचा मेंटेनन्सही वाढतो. या सगळ्या मागचं काय कारण आहे आणि मग काय केलं पाहिजे?
1: आता जसं की तुम्हाला माहित आहे की आता उन्हाळा आहे आणि तुम्ही म्हणलात तसं की उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता ही जाणवते सगळ्यांना आणि स्पेशली ज्या मोठमोठ्या सोसायटीज आहेत टाउनशिप्स आहेत तिथे तर हे जास्त प्रमाणात आपल्याला जाणवतं कारण तिथे कॉर्पोरेशनचं पाणी पुरेल असं नाही होत ना. तिकडे त्यांना वेगळ्या सोर्सचा हे घ्यावा लागतो आधार घ्यावा लागतो. तर मग त्यावेळेला काय होतं की या ठिकाणी जे पाणी येतं ते आता कुठल्या सोर्स मधून येतं आपल्याला माहित नाही. ते नदीमधून येतंय. बऱ्याचदा असं होतं की ते पाणी स्वच्छ असतंच असं नाही. काही वेळेला ते वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र करून मग ते दिलं जातं. त्यामुळे पॉसिबिलिटी असते की त्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया असू शकतो किंवा काही गोष्टी समजा तुम्ही टेस्टिंगला दिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या पाण्याची जी गुणवत्ता आहे ती काय क्वालिटीचं ते पाणी आहे हे लक्षात येत आहे. तर मग असं जेव्हा असतं तेव्हा आपल्याला अधिक काळजी घेणं गरजेचं आहे कारण पाणी हे डायरेक्टली आपल्या आरोग्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे तुम्ही त्याला निग्लेक्ट करून चालणार नाही. सो मग जे आता वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत जसं आपण आता बोललो की ज्या कार्यरत आहेत ज्या स्वच्छ करतात टाक्या किंवा जिथे तुम्ही पाणी साठवता तर त्या तुम्ही आवर्जून त्यांना कॉन्टॅक्ट करा म्हणजे ते येतील आणि तुमच्या टाक्या स्वच्छ करून देतील. हे वरच्यावर तुम्ही पावसाळ्यात म्हणा उन्हाळ्यात म्हणा समजा करून घेतल्या तर तुम्हाला त्रास याचा कमी होईल.
0: बरोबर. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. स्मृती मॅडम, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा आता सांगत होतात की उन्हाळ्यात कसं आपण पाणी साठवण्याची जागा आणि टाक्यांची स्वच्छता करायला पाहिजे.
1: हो, तर मग वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना आपण कॉन्टॅक्ट करतो आणि ते टाकीची स्वच्छता करून देतात आणि जो गाळ असतो तो सगळा ते काढून वगैरे तुमची टाकी स्वच्छ करून देतात. तर मला असं सांगायचं आहे की ह्या सुविधा फक्त पावसाळा आहे पावसाळ्यात करून घ्यावं किंवा वर्षातनं एकदाच करून घ्यावं स्वच्छ असं नाही आहे. तुम्ही ते दर जसे ऋतू आहेत आपले उन्हाळा आहे पावसाळा आहे हिवाळा आहे तर प्रत्येक जे सीझन आहे त्या सीझनमध्ये ही टाकी स्वच्छ करणं गरजेचं आहे कारण त्या त्या वेळेला त्या त्या प्रकारचं पाणी आलेलं असतं आणि ते त्या टाकीची स्वच्छता जर आपण राखली नाही तर मग ते पाणी आपण जर समजा घेतलं तर त्याच्यापासून होणारे जे आजार आहेत ते आपण टाळू शकणार नाही. आणि आपण जसं म्हणतो प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, तर मग आपण या आहेत संस्था तर मग त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करा. त्या तुम्हाला स्वतः रिमाइंडर कॉल्स करतात तुम्ही आठवणीनं 3 वेळा टाक्या वर्षातनं करू शकता स्वच्छ.
0: अच्छा.
1: आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या टाक्यांची किंवा जिथे कुठे तुम्ही पाणी साठवत असाल त्याची स्वच्छता आणि निगा राखू शकता.
0: नक्कीच. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. दुसरी महत्वाची शंका असते लोकांच्या मनात की पाणी स्वच्छता करताना केमिकलचा वापर किती केला जातो किंवा नंतर किती त्याचा उपयोग होईल किंवा आम्ही ते कसं वापरायचं.
1: केमिकल आता वापरली जातात हे खरं आहे पण ह्या ज्या संस्था आहेत ह्या स्पेशलाइज्ड संस्था आहेत. इथे तुमच्या टाकीच्या क्षमतेच्या अनुषंगाने ते केमिकल डायल्यूट केलं जातं आणि वापरलं जातं. त्यामुळे आता पाणी हे इतका हा नाजूक विषय आहे की तिथे तुम्ही एक्स्ट्रा केमिकल किंवा जास्त हार्श केमिकल वापरू शकत नाही कारण हे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता तुमच्या भांड्यांना वापरता म्हणजे एकूणच हे पाणी घरात वापरलं जातं. तर ते खूप काळजीपूर्वक डायल्यूट करून आता समजा ती 10,000 टाकी असेल लिटरची तर त्या हिशोबाने ते डायल्यूट करून ते वापरतात. त्यांना त्याचं ज्ञान असतं

0: आणि ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे आणि ज्या संस्था ट्रेंड आहेत या विषयामध्ये त्यांनाच आपण अप्रोच करून हे काम करून घ्यावं
1: घ्यायला पाहिजे. पाणी साठवण्याची जी जागा असते तर तुम्ही जसं सांगताय की ह्या सगळ्या ट्रेंड असतात कंपन्या ज्या येतात त्या,
0: बरोबर,
1: ते ही सगळी काळजी मग घेतात का की ज्या पाईपलाईन मधून तिथे पाणी जात आहे त्या पाईपलाईन्सची डागडुजी झाली आहे का हे पण बघावं लागतं का आणि बघितलं पाहिजे का आपणही सजग म्हणून?
0: हो, हा खूप छान प्रश्न आहे. खरं तर काही ज्या संस्था पुण्यामध्ये आहेत, फार कमी संस्था अशा आहेत, जेव्हा तुम्ही त्यांना टाकी स्वच्छ करायला बोलवता तेव्हा जेव्हा ते खाली उतरतात टाकीमध्ये आणि स्वच्छ करतात टाक्या तेव्हा ते तुमच्या टाकीची काय दशा आहे किंवा काय स्वरूपाचं आहे, आतमधलं पाईपिंग कसं आहे, काय आहे, काही पाईप्स गंजलेले असतात, खराब झालेले असतात, लिकेज होत असतं, झाडाची मुळं आलेली असतात, अशा अनेक गोष्टी असतात. आणि आपण बाहेर असतो त्यामुळे आपल्याला माहित नसतं की टाकीच्या आतमध्ये काय आहे. आणि जेव्हा ही टाकी पाणी जेव्हा आपण त्याच्यातनं बाहेर उपसतो तेव्हा आपल्याला लक्षात येतो की अरे झाडाची मुळं ह्याच्यामध्ये आत शिरलेली आहेत, किडे असतात, मुंग्या असतात, झुरळं असतात, पाली असतात, अशा असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर त्या ज्या संस्था आहेत तिकडचे लोक त्याचं इन्स्पेक्शन करतात, त्याचे फोटो काढले जातात, ते तुम्हाला दाखवतात की हे बघा तुमची पाईप गंजलेली आहे किंवा गंजलेली असेल तर ती तुरंत तुम्ही दुरुस्त करून घ्या प्लंबरला सांगून. तर ह्या गोष्टींचा सुद्धा फायदा होतो. आणि टँकची जी इंटरनल स्टेट आहे त्याचं सुद्धा काय कंडिशन आहे ती कळते.
1: अच्छा. आणि ते वेळच्या वेळेला या सगळ्या दुरुस्ती पण योग्य वेळेत करून घेतल्या तर आणखीन जास्त फायदा होतो मेंटेनन्ससाठी. श्रोते, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98-221-91-320 या नंबरवर. 98-221-91-320 9822-191-320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होत्या बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. वेळ झाली इथंच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत स्मृती पोद्दार वहिनी, तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापू सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98-22-19-13-20 98-22-19-13-20.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
7: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आपल्याला निरामय सुदृढ आरोग्य हवं असेल तर शरीरातल्या प्रत्येक अवयवाची आपल्याला नीट काळजी घ्यायला लागते आणि हीच काळजी प्रत्येक अवयवाची आयुर्वेदामध्ये घेतली गेली आहे. म्हणूनच आयुर्वेदिक उपचारांबाबतची माहिती देणारा आपला हा कार्यक्रम आहे आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. या कार्यक्रमामध्ये आपल्याला पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर हे वेगवेगळे आजार आणि त्याच्यावर असलेले आयुर्वेदिक उपचार यांची माहिती देत असतात. आजच्या भागात आपल्याला सायटिका या रोगावरची माहिती डॉक्टर सत्येन गुजर देणार आहेत. आपण त्यांचं सगळ्यात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गुजर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
8: नमस्कार
7: डॉक्टर. मी आता म्हटलं तसं आपण सायटिका या विषयावर बोलणार आहोत, तर सायटिका या आजाराचं नक्की स्वरूप काय आहे आणि तो कशामुळे होतो?
8: कसं आहे, सायटिकाचं स्वरूप नक्की जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा नसांचं कार्य कशा पद्धतीने होतं. मेंदूपासून जे काही नसा बाहेर निघतात त्याचा एक मेरुदंड मज्जारज्जू तयार होतो, जो स्पायनल कॉर्ड ज्याला आपण असं म्हणलं जातो तो पाठीच्या मणक्यांच्या मधून जात असतो आणि प्रत्येक मणक्यांच्या मध्ये जी काही गॅप असते तिथून या नसा बाहेर पडत असतात आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला सप्लाय करत असतात. आता कमरेच्या खालून ज्या नसा पायांकडे जाणाऱ्या असतात ते जे कमरेचे 5 मणके आहेत ज्याला लंबर व्हर्टेब्रे असं म्हणलं जातं, L1, L2, L3, L4 आणि L5 हे जे 5 मणके आहेत आणि खाली माकड हाड ज्याला सॅक्रम असं म्हणलं जातं, तर ह्यांच्यातून ज्या नसा बाहेर पडतात त्या

0: या खाली पायाकडे सप्लाय करणारे असतात. त्यातले L4 L5 आणि L5 आणि S1 L5 आणि S1 ही जी याच्यातून जी काही नस बाहेर पडली जाते त्याला सायटिक नर्व असं म्हणलं जातं. ही जी नस आहे ती कंबरेपासून खाली, नंतर खुब्यापासून खाली मांड्यांपर्यंत, तिथून खाली गुडघ्याच्या खाली, नंतर पिंढऱ्या आणि घोट्यापर्यंत जाऊन थांबत असते. म्हणजे तिचा सप्लाय अशा पद्धतीने असतो. त्यामुळे ज्या वेळेला L5 आणि S1 ह्या दोन मणक्यांमधली गॅप कमी होते त्यावेळेला स्वाभाविक आहे मधली गादी दबली जाते. ती गादी दबली गेली की ती खाली सरकते आणि ती गादी खाली सरकल्यानंतर ज्या वेळेला नसांवर या सायटिक नर्ववर दाब पडतो त्याच्यावर प्रेशर येतं, त्यामुळे त्या नसाचा जसं रूट असतो त्या त्या ठिकाणी मग दुखायला सुरुवात येणं, मुंग्या येणं, बधिरपणा अशी लक्षणं पेशंटला दिसायला लागतात आणि त्या नसांवर परिणाम होऊन जी काही लक्षणं दिसतात त्याला सायटिका असं म्हणलं जातं. आयुर्वेदाने ह्याला गृध्रसी असं म्हणलेलं आहे. म्हणजे गृधवत, गिधाडाची जशी चाल असते ज्या आजारामध्ये असते त्याला गृध्रसी असं म्हणलं जातं. आता ह्याच्यामध्ये रुग्ण दोन्ही पायांनी व्यवस्थित चालू शकत नाही, दुखण्याची तीव्रता खूप जास्त असल्यामुळे असा रुग्ण हा एकाच पायावर भार देऊन लंगडत चालतो म्हणून गिधाडासारखी चाल होते म्हणून त्याला गृध्रसी असं म्हणलं आहे.
1: म्हणजे सायटिकाचं नेमकं स्वरूप असं आहे. पण या आजाराची लक्षणं काय, म्हणजे लोकांनी कसं ओळखायचं आपल्याला सायटिका होतो याची माहिती घेऊया. तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. तर डॉक्टर, मग या आजाराची नेमकी लक्षणं काय असतात?
0: कसं आहे, ज्यांना सायटिकाचा आजार सुरू होतो बऱ्याच वेळेला कंबर दुखण्यापासून याची सुरुवात होत असते. आधी थोडे दिवस कंबर दुखत असते, नंतर खुब्यांचा भाग दुखायला सुरुवात होते, मग नंतर फक्त लॅटरली म्हणजे एकाच बाजूनी, एकदा आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने ती नस ज्या पद्धतीने जाते त्या पद्धतीने दुखावा जाणवतो. म्हणजे मांड्या दुखायला लागतात, गुडघ्यांची मागची बाजू दुखायला लागते, पिंढऱ्या दुखायला सुरुवात होते, घोट्यापर्यंत ती कळ जाते. 80% पेशंटमध्ये कंबरेपासून सुरुवात होऊन घोट्यांपर्यंत एक नस दुखत जाणं हे लक्षण दिसतं, तर 20% पेशंटमध्ये घोट्यांपासून म्हणजे खालून दुखणं सुरुवात होऊन वर कंबरेपर्यंत कळ येते अशा पद्धतीने सुद्धा लक्षणं दिसत असतात. दुखावा खूप जास्त प्रमाणात असतो, 4 पावलं टाकायचे म्हणले तरी पेशंट टाकू शकत नाही, मुंग्या खूप जास्त प्रमाणामध्ये येतात, बधिरपणा खूप जास्त प्रमाणात असतो, पिंढऱ्या ओढल्या जाणं, पायांना गोळे येणं अशी लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसत असतात. बऱ्याच वेळेला एखादी विजेची लहर गेल्यासारखी आगाघोच जाते पेशंटला, म्हणजे त्या नसेचा जसा कोर्स असतो तसं कंबरेपासून घोट्यापर्यंत आगाघोच जाणं किंवा एखादी थंड लहर गेल्यासारखी वाटणं अशा प्रकारची लक्षणं पेशंटमध्ये दिसायला सुरुवात होते. दुखावा अतिशय जास्त प्रमाणात असतो आणि हा जर खूप वाढत गेला आणि रेडिओकेलोपॅथी जर खूप जास्त झाली म्हणजे संवेदना पण हळूहळू कमी झाल्या, नस जितकी जास्त दबली जाईल तितके मग हळूहळू संवेदना पण कमी होतात, मग हळूहळू पायांना एखादी गोष्ट तिथं संवेदना जाणवणं किंवा पायातून चप्पल निसटणं अशा प्रकारची लक्षणं सुद्धा पेशंटमध्ये दिसायला लागतात.
1: बरोबर, म्हणजे पहिलं कंबर दुखायला लागले की आपण एक सिम्पटम समजायचं.
0: अगदी बरोबर. बऱ्याच वेळेला दोन्ही पायांमध्ये सायटिका होते असं पण नाही होत, काहींना दोन्ही पायांना त्रास जाणवतो, कधी उजवा दुखतो कधी डावा दुखतो, तर काहींना फक्त एकाच पायाची नस म्हणजे नेहमी त्रास होतो तो एक तर उजव्या पायाला होतो किंवा डाव्या पायाला होत असतो.
1: बरोबर. तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. तर डॉक्टर, सायटिकाला मग आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत का आणि सायटिका आयुर्वेदामुळे पूर्ण बरा होऊ शकतो का?
0: कसं, खूप महत्वाचं आणि छान प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, ज्या वेळेला कॉम्प्रेशन आहे म्हणजे कमरेमधली गॅप कमी झालेली आहे, नस दबली जाते की बऱ्याच वेळेला डिकॉम्प्रेशन सर्जरीचा सल्ला दिला जातो किंवा ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही असाच सल्ला बऱ्याच वेळेला येत असतो. खूप प्रचंड प्रमाणात नस दबली जाते, संवेदना अजिबात नाही, अशा वेळेला ह्या सर्जरीची गरज पडते, गरज नाहीये अशी गोष्ट नाहीये. पण सुरुवात तुमची असेल, तुम्ही चालू शकता करू शकता पण वेदना खूप जास्त आहेत, मुंग्या आहेत, बधिरपणा आहे, हा जो काही सर्व त्रास आहे तो आपल्याला आयुर्वेदिक उपचारांच्या सहाय्याने आणि पंचकर्म योग्य वेळेला जर लगेच झाले तर आपल्याला ह्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतात आणि सायटिका हा पूर्णतः बरे होऊ शकतो. हा वातव्याधीशी संबंधित आजार आहे, म्हणजे वात शरीरात खूप वाढतोय त्याच्यामुळे मणक्यांची झीज होतीये आणि त्याच्यामुळे स्वाभाविक मणके ज्या सांध्यांनी जोडले जात आहेत त्याची झीज असल्यामुळे मणक्यांमध्ये

0: आपले गॅप कमी होते आणि त्याच्यामुळे मधली गादी दबली जाते. गादी एखाद्या रबरासारखी असते त्यामुळे ती दबली गेली की फुगते आणि म्हणून नस दबली जाते. सो कशामुळे आजार होतो हे लक्षात आलं की तो शरीरातला वात कमी करणं आधी खूप गरजेचं आहे आणि मग त्या दृष्टीने वात शमन करणारी औषधं वापरणं खूप गरजेचं असतं. मणक्यांवर ताण कसा पडला जाणार नाही, स्नायू कसे आखडले जाणार नाहीत आणि तिथनं नस कशी सुटेल हे बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी बस्ती ह्याचा उपयोग खूप चांगला होतो. वातासाठी सर्वश्रेष्ठ हे शोधन उपचार आहे. शरीरात वात कमी होण्यासाठी बस्तीसारखं उत्तम काहीही नाही. कटीबस्ती हा प्रकार त्याचा उपयोग खूप छान पद्धतीने होत असतो. पिंडस्वेद म्हणून एक प्रकारचा भाताचा शेक असतो त्याचा उपयोग खूप चांगला होतो. अग्निकर्म म्हणून पंचकर्म आहे त्याचे रिझल्ट खूप चांगले होतात. त्याचप्रमाणे काही रस औषधी सुवर्ण औषधी जेणेकरून वात शरीरातला लवकर कमी व्हायला मदत होईल. स्नेहन आहे स्वेदन आहे ह्या पंचकर्म उपचारांचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि ह्या गोष्टी लगेचच्या लगेच झाल्या तर आपल्याला रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने मिळू शकतात आणि रुग्ण पूर्णतः राहून ऑपरेशन पर्यंतची वेळ आली आहे अशी गोष्ट होत नाही.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे सायाटिकाचा ज्या वेळेला रुग्णाला सुरुवात झाली बऱ्याच वेळेला त्रास खूप वाढल्यानंतर की दुखतंय चालूच शकत नाही एवढी वेळ झाल्यानंतर रुग्ण येतो. पण जर सुरुवातच असेल दुखावा आताच सुरुवात झाली आहे थोड्याफार मुंग्या यायला सुरुवात झाल्या त्याच्यानंतर लगेच आपण उपचार सुरू केले तर ती गोष्ट खूप चांगली होते. याच्यामध्ये पथ्य ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची असते. ज्यांना सायाटिकाचा त्रास आहे किंवा वाताशी संबंधित आजार आहेत गार वारं जास्त प्रमाणात न लागणं एसी वगैरे ह्या गोष्टी अवॉइड करणं थंड गोष्टी खूप अवॉइड करणं कडधान्यांचं प्रमाण कमी ठेवणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या राहतात. आणि सायाटिकामध्ये आपण जी काही पंचकर्म करतो आहे वात शमन करणारी औषधं करतोय त्याच्याबरोबर रसायन चिकित्सा सुद्धा खूप महत्वाची असते. जी काही रस औषधी सुवर्ण औषधी वापरली जातात आयुर्वेदामध्ये त्याच्यामुळे रिझल्ट आपल्याला हे खूप फास्ट मिळत असतात. त्यामुळे एका बाजूला पंचकर्म आणि एका बाजूला वातशमन औषधाबरोबर सुवर्ण औषधी हे सर्व जर एकत्रित झालं तर सायाटिकाचा हा आजार पूर्णतः बरा व्हायला नक्कीच मदत होत असते.
1: हे खरंच आपण एक आश्वासक सांगितलं श्रोत्यांना कारण श्रोत्यांना हे माहिती नसतं सायाटिका आयुर्वेदिक उपचारातून सुद्धा बरा होऊ शकतो याची खूप चांगली माहिती ह्या भागात दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर श्रोते हो डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद खजिना महाल सदाशिव पेठ SP कॉलेज समोर टिळक रोड पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45 83 90 90 20 45 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता www.omkarayurved.in.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
3: काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz वर.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित ठेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. सकाळचे 10:58 होत आहेत. जाणून घेऊया.

0: ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. मुंबई विद्यापीठाच्या विना अनुदानित विभागातील पदभरती प्रक्रियेला मिळणारा उमेदवारांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 11 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर ऑनलाईन अर्जाची छापील प्रत आणि आवश्यक कागदपत्र विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील आवक विभागात सादर करण्याची अंतिम मुदत 15 मे असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं जाहीर केलं आहे. केंद्र सरकारनं तूर आणि हरभरा खरेदीस मुदतवाढ दिल्यानं बुलढाणा जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तूर खरेदी 31 मे पर्यंत तर हरभरा खरेदी 29 मे पर्यंत होणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं शेतकरी खामगाव खरेदी केंद्रावर माल घेऊन हजर झाले आहेत. परंतु खरेदी प्रक्रिया पोर्टल वारंवार बंद पडत असल्यानं मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आहे. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं

0: खामगाव खरेदी केंद्रावर माल घेऊन हजर झाले आहेत. परंतु खरेदी प्रक्रिया पोर्टल वारंवार बंद पडत असल्यानं मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आहे. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला, तसंच चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. अकोला थॅलेसेमिया सोसायटी गेल्या 33 वर्षांपासून थॅलेसेमियाबाबत जनजागृती आणि मुलांना मानसिक बळ मिळावं या उद्देशानं दरवर्षी विविध उपक्रम राबवत असते. जवळपास 200 गरजू मुलांना निःशुल्क उपचार आणि आवश्यक ती मदतही संस्था करत असते. लातूर जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले 1,18,27,000 रुपयांचे अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. यात सुमारे 713 किलो गांजा, 21 किलो अफू आणि 96 ग्रॅम MD ड्रगचा समावेश होता. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11 आहेत. प्रसारित करत आहोत
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीटसह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थसार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.

आह चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीतकार संगीतकार जोडी होती हसरत जयपुरी शंकर जयकिशन.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93556 175.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली राजा मेहंदी अली खा यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती मदन मोहन यांनी मेरा साया या चित्रपटासाठी.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
3: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर,
2: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. विकसित

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आनंद बक्षी यांची गीतरचना आर डी बर्मन यांच्या संगीत नियोजनात हरे रामा हरे कृष्णा चित्रपटासाठी गायली होती लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. गल्ली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातलं रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी वर्मा मलिक यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: तस्वीर

मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, सलील चौधरी यांचं संगीत नियोजन, माया चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: कागद पेन नाही यावेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

इश्क पर जोर नाही या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती एस डी बर्मन यांनी.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: जंगली चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली हसरत जयपुरी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी आणि श्रोते हो या गीतरचनेबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 11:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी नुकतीच शपथ घेतली. पश्चिम बंगालमधील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी भाजप अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठ्या मिरवणुकीनं समारंभस्थळी आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. समारंभस्थळी येताच त्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेला फुलं वाहून आदरांजली अर्पण केली. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 3,47,000 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अर्थात ओळख क्रमांक तयार करण्यात आले आहेत. यात नैसर्गिक शेती करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या 5,385 आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग विभागात

सोफोष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काल जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभागी बालरुग्णांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ यल्लप्पा जाधव, समाजसेवा अधीक्षक विभागाचे प्रमुख डॉ शंकर मुगावे, संबंधित विभागातील डॉक्टर परिचारिका यांच्यासह 50 थॅलेसिमिया बालरुग्ण, सोफोष संस्थेचे पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी

0: थॅलेसिमिया बालरुग्ण सोफोर्स संस्थेचे पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्त पुरवठ्याची आवश्यकता लक्षात घेता अधिकाधिक नागरिकांनी ऐच्छिक रक्तदानात सहभागी व्हावं असं आवाहन डॉक्टर जाधव यांनी केलं. राज्य आरोग्य विभागामार्फत थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं डॉक्टर मुगावे यांनी यावेळी सांगितलं. कौशल्य विकास आणि भारतीय पारंपरिक हस्तकलेचं जतन करण्यासाठी गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राला हँडीक्राफ्ट अँड कार्पेट सेक्टर स्किल काउन्सिलनं सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता दिली आहे. नुकताच नवी दिल्लीतील HCHCच्या मुख्यालयात याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राच्या विविध भारती सेवेचे कार्यक्रम. दुपारचे 12:01 आणि 15 सेकंद झालेत. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.
2: नमस्कार श्रोतेहो, वनिता मंडळ कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी विद्या गौरी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरुवातीला स्त्री आरोग्याची 52, त्यानंतर उषा साने यांची कथा अनपेक्षित आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा. सुरुवातीला स्त्री आरोग्याची 52.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
4: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक 4-चाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक 2-चाकी वाहन कर्ज योजना. त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
5: नमस्कार मैत्रिणींनो, स्त्री आरोग्याची 52 या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपण भेटतोय. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जिथली माहिती घेणं म्हणजे जीवनदान आहे, आणि तो विषय म्हणजे थॅलिसिमिया. थॅलिसिमिया हा एक जेनेटिक ब्लड डिसऑर्डर आहे, म्हणजे जनुकीय प्रकारचा वैद्यकीय आजार आहे ज्यामध्ये आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिन हे नीट तयार होत नाही. जेनेटिक म्हटलं की आई आणि बाबा या दोघांकडनं येणारी गुणसूत्र. तेव्हा आई आणि वडील हे दोघेही जर कॅरियर प्रकारचे असतील तर प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या बाळाला 25% धोका असतो की बाळाला थॅलिसिमिया मेजर या प्रकारचा विकार होईल. थॅलिसिमियाचे 2 प्रकार असतात, मेजर आणि मायनर. मेजर म्हणजे लहानपणापासूनच मुलाला सिव्हिअर अॅनिमिया, खूप जास्ती प्रमाणामध्ये अॅनिमिया म्हणजे रक्त तयार न होणं असा विकार होतो, आणि मग या मुलांना नियमितपणे रक्त संक्रमण द्यावं लागतं, म्हणजे दर काही दिवसांनी ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं. थॅलिसिमिया मायनर म्हणजे दोघांपैकी एकाकडनं आलेला गुणसूत्रांचा दोष. यामध्ये रक्ताची तपासणी करेपर्यंत ती व्यक्ती थॅलिसिमिया मायनर आहे हे लक्षात येत नाही, परंतु त्या व्यक्तीचा जर जोडीदार हाही थॅलिसिमिया मायनर प्रकारचा असेल, म्हणजे दोघांमध्ये हा जनुकीय दोष आलेला असेल, तर मात्र त्यांना होणाऱ्या बाळामध्ये 25% शक्यता असते की ते बाळ थॅलिसिमिया मेजर प्रकारचं होईल. थॅलिसिमिया मेजरमध्ये नेमकं काय होतं बरं? तर थॅलिसिमध्ये हिमोग्लोबिन नीट तयार होत नाही, पण याच्या निदानासाठी काय करायला लागतं? तर वेळोवेळी त्यांचं ब्लड काउंट नावाची जी रक्ताची चाचणी असते आणि HB इलेक्ट्रोफोरेसिस नावाची रक्ताची चाचणी असते, तर या टेस्टद्वारे एखादी व्यक्ती ही कॅरियर आहे की तिला थॅलिसिमिया मेजर नावाचा आजार आहे हे ओळखायला मदत होत असते. आणि एकदा जर एखादी

0: तिचं निदान थॅलिसिमिया मेजर असं झालं तर मात्र उपचार हे जन्मभर घ्यावे लागतात आणि यामध्ये वेळोवेळी रक्तसंक्रमण, आयन किलेशन थेरपी आणि काही निवडक केसेसमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट इतक्यापर्यंत सुद्धा उपचार हे वेळोवेळी घ्यावे लागतात. आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाचं काय आहे तर प्रिव्हेंशन. प्रिव्हेंशन म्हणजे होणाऱ्या पुढच्या बाळाला थॅलिसिमिया मेजर हा विकारच होऊ नये यासाठी काही करणं शक्य आहे का? तर मैत्रिणींनो, हे नक्कीच शक्य आहे आणि त्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे प्री मराइटल स्क्रीनिंग आणि काउन्सिलिंग. साधी ब्लड टेस्ट ज्यामध्ये होणाऱ्या पती पत्नींचं हे रक्ताच्या टेस्ट केल्या जातात आणि त्या दोघांमध्ये थॅलिसिमिया मायनर प्रकारचा जनुकीय आजार आहे का हे बघितलं जातं. आणि म्हणूनच प्रेग्नन्सीमध्ये अँटीनेटल टेस्टिंग करूनही योग्य तो निर्णय घेता येतो. एकूणच काय तर जागरूकता ही पहिली पायरी असते आपलं पुढील आयुष्य हे निरोगी करण्यासाठी. प्रेमामध्ये किंवा नात्यामध्ये आपण एकमेकांची कंपॅटिबिलिटी बघतो, जुळतंय की नाही बघतो, पत्रिकासुद्धा लग्नाच्या आधी आपण जुळवतो, पण रक्ताची कॉम्पॅटिबिलिटी आहे की नाही ही मात्र आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण बहुतेक वेळेला करत नाही अशी गोष्ट असते. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, एक छोटा निर्णय प्री मॅरेज काउन्सिलिंग, प्री प्रेग्नन्सी टेस्टिंग करून घेण्याचा हे पुढचं एक आयुष्यही वाचवू शकतो आणि कुटुंबावर येणारा प्रचंड ताण आणि मनस्ताप हे सगळं सुद्धा वाचवू शकतो. भेटूया लवकरच पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.
1: आपण ऐकत होतात स्त्री आरोग्याची बावन्नी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
1: श्रोते हो, आता आपण एक सुंदर कथा ऐकणार आहोत उषा साने यांची. कथेचं नाव आहे अनपेक्षित. ऐकूया कथा अनपेक्षित.
3: कथेचं नाव आहे अनपेक्षित. सन्माननीय पाहुण्यांची कोरी करकरीत गाडी शाळेच्या प्रवेशद्वारातून आत येताच शाळेच्या बँड पथकानं मानवंदना दिली. सर्वांचे डोळे दाराकडे वळले. प्रमुख पाहुणे श्रीनिवास देवल, त्यांच्या पत्नी जया देवल आणि मुख्याध्यापक प्रज्ञानं लांबूनच त्यांना निहाळलं. उंच, गोरी, बॉबकट केलेली आणि गर्भरेशमी साडी, गळ्यात एक नाजूक नेकलेस, वय असेल साधारण 30-31 वर्षाचं. श्री देवल सुटाबुटातच पण त्या मानानं साधे वाटले. कोटाच्या खिशातून डोकावणारं पेनचं सोनेरी टोपण त्यांचं ऐश्वर दर्शवित होतं. सर्वजण मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये गेले आणि पाठोपाठ प्रज्ञाही. मुख्याध्यापकांनी प्रज्ञाची ओळख करून दिली. या आमच्या उत्साही, कर्तव्यतत्पर आणि मुलींच्या आवडत्या शिक्षिका प्रज्ञाबाई. जया देवलच्या चेहऱ्यावर ओळखीचं स्मित पसरलं. अभावितपणे दोघींनी एकमेकींना अभिवादन केलं. औपचारिकपणे हसून प्रत्युत्तर करून सर्व मंडळी स्टेजकडे निघाली. जाता जाता जयानं हळूच विचारलं, तू पूर्वीची प्रज्ञा ना? प्रज्ञा जोशी? अगदी तशीच आहेस अजून. आपण शाळेत एकाच वर्गात होतो, आठवलं? हो हो, ओळखलं ओळखलं. प्रज्ञानं हसत हसत वेळ मारून नेली. खरं म्हटलं तर प्रज्ञानं तिला ओळखलं नव्हतं, पण स्मरणशक्तीला ताण देऊन आठवण्याइतका आता वेळही नव्हता. सर्वजण स्टेजवर आले. टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांचं स्वागत होत होतं. प्रज्ञाचं मन भूत काळात ओढ घेऊ लागलं. एकाच वर्गात होतो असं म्हणाली. मग मला का आठवत नाही? चेहरा पुसटसा आठवायला लागला. प्रज्ञा विचारात दंग होती. सर्व कार्यक्रम यंत्रवत सुरू झाले. ईशस्तवन, प्रास्ताविक, अध्यक्षांची ओळख वगैरे वगैरे. प्रज्ञाचं मन मात्र भूतकाळाच्या आवर्तात गुरफटलं होतं. त्या आवर्तात खोलवर शिरून ती जयाचा शोध घेत होती. अंधाऱ्या गुहेत अचानक प्रकाशाचा किरण यावा तसा तिच्या विचार प्रवाहानं एकदम उसळी मारली. विस्मरणाचा काजळी पडदा दूरविरून चित्र स्पष्ट दिसू लागलं. हो हो, तीच तीच आपल्या वर्गात मागच्या बाकावर बसणारी जया, जया इंगळे. बाईंनी प्रश्न विचारला तर तिच्या तोंडातून शब्दही फुटायचा नाही. कोणत्या तरी गहन विचारात गढलेली मागच्या बाकावर बसणारी एक अतिसामान्य वाटणारी मुलगी आज तिच्या नाकावर टिचून प्रमुख पाहुण्यांची पत्नी म्हणून मानानं आली होती. प्रज्ञाच्या हुशारीला जणू डंख वारला त्या इंगळीनं. प्रज्ञाला बीएड झाल्यानंतर एमएड करून पीएचडी करायची

जायचं होतं, ते तिचं स्वप्न होतं. पण आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, मनासारखी पानं मिळतातच असं नाही ना. तिच्या हुशारीचं आणि गुणांचं तिच्या नातेवाईकांना खूप कौतुक होतं. मावशी तर नेहमी म्हणायची, प्रज्ञाला ना कोणीही हसत हसत पळवून नेईल. आणि खरंच त्यावेळी तिच्या डोळ्यासमोर एखादा देखणा रुबाबदार तरुण उभा राही. आज सकाळचीच गोष्ट, सकाळपासून तिची गडबड चालू होती. अगं कसली एवढी गडबड चालू आहे, आई स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली, अगं आज बक्षीस समारंभ आहे ना शाळेत, मोठे उद्योजक येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून, आणि सरांनी सगळी जबाबदारी माझ्यावरच टाकली. नेहमीप्रमाणे प्रज्ञा गडबडीतच म्हणाली. बोलता बोलता प्रज्ञानं कपाटातून हँगरला लावलेली साडी आणि मॅचिंग ब्लाऊज काढून ठेवला. आजच्या समारंभाला छान आहे ही साडी, आता शांतपणे जेवून घे आणि छानपैकी तयार हो, आई आज जाता जाता म्हणाली. हे आईचं वाक्य ऐकलं आणि तिचं तिलाच हसू आलं. बीएड करत असताना आईनं हेच वाक्य एकदा म्हटलं होतं, पण पुढे त्याला एक पुस्ती जोडली होती. प्रज्ञा ते लिमय आहेत ना, ते येत आहेत आपल्याकडे त्यांच्या मुलाला घेऊन, बेंगलोरला असतो, छान नोकरी आहे. आईच्या बोलण्यानं प्रज्ञाच्या मनात खळबळ माजली होती. कधीतरी अशा औपचारिक किंवा अनौपचारिक म्हणावं तर, पण अशा प्रसंगांना तिला सामोरं जावं लागत असे. पण डॉक्टरेट मिळून कॉलेजमध्ये प्रोफेसर होण्याचं तिचं स्वप्न होतं, त्यामुळे लग्नाचा विषय तिथेच थांबत असे. प्रज्ञा बीएड प्रथम श्रेणीत पास झाली आणि सरांनी तिला शाळेत बोलावून घेतलं. शाळेत असताना ती सर्व शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी होती. अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमात तिनं आपला ठसा उमटवला होता. प्रज्ञा, आपल्या शाळेत तुझ्या विषयाची एक जागा रिकामी आहे, शिवाय नाटक वक्तृत्व या तुझ्या कलांनाही वाव मिळेल, बघ आवडेल का तुला आपल्या शाळेत यायला? प्रज्ञा विचारात पडली. मग एमए पीएचडी त्याचं काय, नोकरी करता करता अभ्यास केला तर जमेल हे सगळं? विचारांचे काहूर माजले होते. अधिष्ठानम तथा करता कर्णम च पृथक विधाम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. आणि शेवटी प्रज्ञा शाळेत रुजू झाली. प्रज्ञाला ते भारावलेले दिवस आठवले. किती छान दिवस होते ने ते. खरंच नाटक म्हणजे एक नशाच असतो, नाटक चढायचंच म्हणा ना. पण आयुष्याचा पट मोठा विचित्र असतो. सोंगटी कितीही खुळखुळून टाकली तरी पडेल ते दान स्वीकारायलाच लागतं. तिचं तिलाच हसू आलं, किती भरभरून दिलं आपल्याला या शाळेनं. इथल्या आनंदाचा दरवळ तर आयुष्यभर पुरणारा, हाच आनंद आणि ज्ञान आपण मुलींना वाटलं तर? आनंद आणि ज्ञान वाटलं तरी ओंजळ कधीच रिकामी होत नाही, कारण ती ओंजळ भरण्याचं वरदान परमेश्वरानं दिलेलंच असतं. संधी दार ठोठावत आली. नियतीचा हा काही संकेत असेल का? कदाचित आपल्या आयुष्याची नवी वाट असेल. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि प्रज्ञा भानावर आली. कार्यक्रम तर छानच झाला. कोणताही कार्यक्रम श्रवणीय आणि प्रेक्षणीय असेल तर समारंभाला विशेष शोभा येते. देवल पतीपत्नी आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण नक्कीच होतं. इतक्या तरुण वयात आपल्या व्यवसायात त्यांनी नावलौकिक मिळवला होता. भारावलेल्या अवस्थेतच प्रज्ञा सर्वांबरोबर चहापानासाठी हॉलकडे निघाली. जयानं आपणहून प्रज्ञाची भेट घेतली. खूप मोकळेपणानं बोलत होती. तिच्या बोलण्यात कुठेही अढ्यता नव्हती. प्रज्ञाचं लग्न झालेलं नाही हे ऐकून तिला आश्चर्यही वाटलं नाही. प्रज्ञाला हे सगळं अनपेक्षित होतं. तिच्या बोलण्यातल्या साधेपणानं ती प्रभावित झाली होती. 10-12 वर्षात जया किती बदलली होती. आजपर्यंत प्रज्ञानं स्वतःच्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी कधीच केली नव्हती. आपल्या कामात ती समाधानी होती. मग असं का होत आहे? मन कुठं धावतंय? मन मोठं विचित्र आहे, देणं न घेणं पण उगीच दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावतं. 3-4 दिवस असेच गेले, पण सारखं वाटत होतं जयाची एकदा निवांत भेट व्हावी, तिच्याशी खूप बोलावं. मनात आलेली तीव्र इच्छा पूर्ण होतेच असा अनुभव प्रज्ञाला अनेक वेळा आलेला होता. पण विचारांचं पाखरू भिरभिरत भिरभिरत पुन्हा जयापाशीच येत होतं. असेच काही दिवस गेले आणि जयाचा फोन आला. प्रज्ञा म्हणो की प्रज्ञाबाई, जया हसत हसत बोलत होती. अगं शाळेत मी प्रज्ञाबाई, मुलींची

आपण मैत्रिणीच ना. बोल बोल, काय काढलंस काम? खूप बरं वाटलं तुझा आवाज ऐकून, प्रज्ञा आनंदानं म्हणाली. तू कामात आहेस का? जयानं विचारलं. अगं नाही, मी निवांत आहे, आत्ता शाळेतून आले. चहा घेतेय मस्त गरमागरम, येतेस चहा घ्यायला? प्रज्ञानं गमतीनं म्हटलं. अगं मी येत नाही, उलट तूच येणार आहेस माझ्याकडे. उद्या तुझी सकाळची शाळा आहे ना? शनिवार आहे, शाळा सुटल्यावर परस्पर माझ्याकडेच ये जेवायला, बराच वेळ मिळेल गप्पा मारायला. जमेल? जयाच्या या बोलण्यावर प्रज्ञा एकदम उडालीच. म्हणजे तिलाही मला भेटावंसं वाटतंय तर? इतक्या वर्षांनी भेट झाली आणि एकदम जेवायचं आमंत्रण? अगं विचार कसला करतेस? उद्या मी घरी एकटीच आहे, छोटूचं शाळेत शिबिर आहे आणि श्रीरंग टूरवर गेलाय. नाही म्हणू नकोस, येच. मी पत्ता पाठवते, शाळेतून निघालीस की फोन कर, मी वाट पाहते. जया किती सहजतेनं बोलत होती. तिच्या बोलण्यावरून प्रज्ञाच्या लक्षात आलं की हिच्याकडे नेहमी माणसांची उठबस होत असणार, पाहुण्या रावण्यांची सवय असणार. जास्त आडेवेढे न घेता प्रज्ञानं होकार देऊन टाकला, आईला सगळं सविस्तर सांगितलं. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर प्रज्ञानं पत्ता वाचला, महात्मा सोसायटी, अजिंक्य अपार्टमेंट, बी विंग. तिनं जयाला फोन केला आणि काय नाही टिकवर स्वार झाली. इतक्या तरुण वयात नाव कमावलं, कसं असेल फ्लॅट, राहणीमान कसं असेल, नोकर चाकर, अवघडल्यासारखं तर होणार नाही ना. विचार करता करता ती पोचली सुद्धा. वॉचमन जवळ नोंद करून लिफ्टनं आठवा मजला गाठला. डाव्या बाजूच्या दरवाजावर सोनेरी अक्षरातील नेमप्लेट, श्रीरंग विजय देवल. प्रज्ञानं बेल दाबली, एका प्रौढ स्त्रीनं दार उघडलं, साधारण आईच्याच वयाची, साधी सुती साडी, प्रसन्न चेहरा आणि सोज्वळ भाव. ये आत ये, तिनं पाठीवर हात ठेवून तिला आत घेतलं. आत्या, ही प्रज्ञा, मी परवा सांगत होते ना ती हीच, जया समोर येत म्हणाली. तिघीही बैठकीच्या खोलीत कोचावर बसल्या. प्रज्ञानं हातातली पर्स शेजारच्या छोट्या टिपाळीवर ठेवली. तिची नजर घरभर फिरत होती. फ्लॅट प्रशस्त होता पण डामडौल नव्हता. अभिरुची संपन्न असं मोजकंच फर्निचर, एका भिंतीवर टीव्ही आणि एका भिंतीवर सुंदर निसर्ग दृश्य असलेली फोटो फ्रेम. शांत प्रसन्न वाटलं. प्रज्ञाच्या मनावरचं दडपण गेलं, सगळा संकोच पळाला. थांब, मी पाणी आणते, असं म्हणत आत्या उठू लागल्या. त्यापेक्षा आपण आतच जाऊया ना जेवणाच्या टेबलापाशी. आणि तिघीही आत आल्या. ग्लासमध्ये पाणी होतं. आत्या म्हणाल्या, बसा गप्पा मारत जरा वेळ, तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते. आत्या स्वयंपाकाच्या ओट्यापाशी जात म्हणाल्या. समोरच्या भिंतीवर लावलेल्या फोटोकडे प्रज्ञाचं लक्ष गेलं. त्याला हार घातला होता. कोणाचा गं फोटो? प्रज्ञानं हळूच विचारलं. माझे सासू सासरे, श्रीरंगचे आई बाबा, 2 वर्ष झाली जाऊन, गाडीच्या अपघातात गेले दोघही. जया व्याकुळ झाली. बापरे, सॉरी हा, मला माहीत नव्हतं ग, फार वाईट झालं. प्रज्ञा काकुळतीनं म्हणाली, श्रीरंग फार सैरभैर झाला होता ग त्याच्या जाण्यानं. जया उदास होत म्हणाली, आत्या होत्या म्हणून सावरला. अगदी गुणी आणि आदर्श जोडी होती बरं दोघांची. शून्यातून उभं केलं होतं वर्कशॉप. आमच्या शेजारी राहायला आले तेव्हा श्रीरंग लहान होता, 2-3 वर्षाचा असेल. वाड्यात आम्ही अगदी सख्खे शेजारी. माझा मुलगा 6 वर्षाचा होता तेव्हा माझे यजमान गेले. आमची 2 कुटुंब एकाच कुटुंबाप्रमाणे राहत होतो एकमेकांच्या सोबतीनं. आता माझा मुलगा अमेरिकेत असतो, इथं मी एकटीच असते. आत्या भरभरून बोलत होत्या. श्रीरंग शिकत होता तरी बाबांबरोबर वर्कशॉपमध्ये जायचा. बघता बघता श्रीरंग मेकॅनिकल इंजिनियर झाला. अनेक आधुनिक यंत्र उपकरणं त्यानं वर्कशॉपमध्ये आणली. 2 वर्षात वर्कशॉपचं रुपांतर फॅक्टरीत झालं. जागा वाढली, काम वाढलं, कामगारही वाढले. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी हे मुळीच खोटं नाही. श्रीरंगच्या आईबाबांच्या आनंदाला पारावरच राहिला नाही. आता श्रीरंगचं लग्न करायला हवं. सगळ्यांना सांभाळून घेणारी, सालस समंजस अशी मुलगी बघायला हवी. एखादा फ्लॅटही घ्यायला हवा. हे सगळं श्रीरंगचे आईबाबा माझ्याजवळ मोकळेपणाने बोलायचे. माझा खूप आधार वाटायचा त्यांना. आमच्यात परकेपणा असा नव्हताच मुळी. श्रीरंगची तर मी लहानपणापासून आत्या झाले होते. बोलता बोलता आत्यांनी सगळा भूतकाळच उभा केला. आत्या, इतकं सगळं मला सुद्धा माहीत नव्हतं. मी आत्ताच ऐकते तुमच्या तोंडून.

जया म्हणाली. जयाला हसू आलं. म्हणाली, सगळे योगायोग असतात बघ. मला वाटायचं अशा गोष्टी फक्त सिनेमातच घडतात. माझ्या आयुष्यात असं काही घडेल असं मला वाटलंच नव्हतं. 22व्या वर्षीच माझं लग्न झालं. या नवीन फ्लॅटमध्ये जयानं गृहलक्ष्मीच्या रुपात प्रवेश केला बरं. आत्या जयाकडे कौतुकानं पाहत म्हणाल्या, मग लव्ह मॅरेज का काय तुझं? प्रज्ञा ज्येष्ठनं म्हणाली, छे ग, बाबांची सरकारी नोकरी, त्यांची बदली झाली आणि आम्ही पुण्यात आलो. त्यावेळी मी 9वीत होते आणि आपल्या शाळेत तर साडीची सक्ती. आईच मला साडी नेसून द्यायची. काय झालं माहीत नाही, पण इथे आल्यापासून तिची तब्येत बिघडायला लागली. औषध, पथ्यपाणी सगळं सुरू झालं. मला साडी नेसवणं, माझ्या लांब केसांच्या वेण्या घालणं हे सगळं तिला अवघड वाटायला लागलं. घरातली कामं उरकता उरकताच तिची दमछाक व्हायची. ऑफिसला जाईपर्यंत बाबा खूप मदत करायचे आणि शाळेत येईपर्यंत मीही तिला मदत करून कसं बसं माझं आवरत असे. खरं सांगू, आई आणि बाबा दोघंही आहे त्या परिस्थितीत हसत सामोरे जात होते. मी SSC झाले. खोटं वाटेल, पण मला अपेक्षेपेक्षा गुणही जास्त मिळाले. कॉलेज सुरू झालं. आता मी माझ्याकडे जरा जास्त लक्ष द्यायला लागले. आहे त्या परिस्थितीत माणूस सरावतोच ना. सगळं आता अंगवळणी पडलं होतं. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. आईच्या दुखण्यानं पुन्हा उचल खाल्ली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं. बापरे, आणि मग बरं वाटलं ना? प्रज्ञानं न राहून विचारलं. तसं काळजीचं कारण नव्हतं, विश्रांतीची गरज होती. आता अगदी छान आहे, जया सांगत होती. आता गरम गरम जेवून घ्या बरं. आत्या ताटं वाढता वाढता म्हणाल्या, गप्पांचा हा मध्यंतर समजा. वाटलं तर जेवता जेवता परत गप्पा सुरू करा. चार घास पोटात जाईपर्यंत तोंड बंद होती. छान झालंय हं सगळं. मटकी, घेवडा, भाजी मस्तच. आणि हे काय, आत्या भजी पण केलीत? कशाला एवढा त्रास? प्रज्ञाच्या अभिप्रायावर आत्या खुश झाल्या. अगं, आम्हाला आवडतात भजी, करतो अधूनमधून. घोसाळी ताजी मिळाली की भजीच. जयानं पुस्ती जोडली. हसत खेळत जेवण झाली. मग प्रज्ञा एकदम म्हणाली, अगं तो सिनेमात घडणारा प्रसंग, त्याचं काय झालं? आत्याकडे पाहत जया खुदकन हसली. अगं, या आत्या म्हणजे हॉस्पिटलमधल्या नर्स सिस्टर. आईला पाहण्याचं निमित्त, पण सारखं माझ्याकडे लक्ष. गप्पा मारता मारता बारीक सारीक चौकशा करायच्या. पण नंतर माझ्या लक्षात आलं, आईला तपासणं हे एक निमित्त असायचं. हो ना आत्या? आणि दोघी खळखळून हसल्या. म्हणजे? प्रज्ञा एकदम उद्गारली. 2 दिवसांनी आईला डिस्चार्ज मिळणार होता. बाबा आले होते. आम्ही आईजवळ गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात बाबांना काउंटरवर बोलवल्याचा निरोप आला. मग ते उठून गेले. बराच वेळ झाला ते आले नाहीत, म्हणून मी बाहेर आले. तर एका तरुण मुलाबरोबर बाबा बोलत होते. आत्या जरा दूर उभ्या होत्या. मी आत आले. थोड्याच वेळात बाबांबरोबर तो तरुणही आत आला. कशा आहात आई, आता बरं वाटतंय ना? त्यानं प्रेमानं आईला विचारलं. मला वाटलं असेल एखादा शिकाऊ डॉक्टर, पण नंतर बाबांनी त्याची आईशी ओळख करून दिली. मी जरा लांबच उभी होते. मधूनच तो माझ्याकडे पाहत होता. अच्छा, म्हणजे तुझ्या सिनेमातला हा पहिला प्रसंग तर मस्तच. प्रज्ञा एकदम उद्गारली. मग कॅन्टीनमध्ये आमचा कांदा पोह्याचा कार्यक्रम पार पडला आणि मग रीतिरिवाजाप्रमाणे आमची गाडी पुढे सरकली. आहे की नाही गंमत? प्रज्ञाला हे सगळं अनपेक्षितच होतं. बोलता बोलता 5 कधी वाजले ते कळलंच नाही. जया चहा करायला उठली. इतक्यात दारावरची बेल वाजली. आत्यानं दार उघडलं. एक 30-32 वर्षाचा तरुण फॅक्टरीच्या किल्ल्या द्यायला आला होता. छान रुबाबदार होता. ये ना राघव, चहा केहूनच जा. जया आतूनच म्हणाली. राघवची नजर माझ्याकडे गेली. मी उठून आत जाऊ लागले. इतक्यात जया चहा घेऊन आली. अगं बाईस, मी ओळख करून देते, हा राहुल, राहुल काणे, MBA झालाय, श्रीरंगचा मित्र आणि फॅक्टरीत श्रीरंगचा पार्टनर. बोलता बोलता लक्षात आलं की त्याच्या बहिणीचं मागच्याच वर्षी लग्न झालंय आणि आता हा लग्नाला उभाय. वडील निवृत्त शिक्षक आणि आई एक सामाजिक संस्था चालवते. अरे, मी तुझी ओळख नाही करून दिली, ही माझी मैत्रीण. जयाचं बोलणं मध्येच तोडत राघव मिश्किलपणे हसत म्हणाला, प्रज्ञा, प्रज्ञा जोशी, बरोबर? आणि सगळेच मनापासून हसले. अच्छा, म्हणजे हे सुद्धा एक नाटक आहे तर, ठरवून केलेलं?

आपण ऐकत होतात उषा साने यांची कथा अनपेक्षित. पुढचा कार्यक्रम ऐकूया, पण त्याआधी एक छानसं गीत ऐकूया. चला.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात आता वेळ झाली आहे संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमाची. संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत प्राचीन भारतीय जीवशास्त्र याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची निलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत.
2: श्रोते हो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या भागात आपण विचार करणार आहोत प्राचीन भारतीय जीवशास्त्राचा आणि या

0: याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांना. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, आपल्याला मनीषा पुराणिक मॅडमची ओळख आधीच झालेली आहे. त्या पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात भारतविद्या या विषयाचं अध्यापनही करतात. मॅडम, आजच्या भागामध्ये आपण प्राचीन भारतीय जीवशास्त्राचा विचार करूया. मला पहिल्यांदा असं विचारायचंय की आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने जीवशास्त्र म्हणजे काय?
1: जीवशास्त्र म्हणजे ज्याला बायोलॉजी असं आपण जनरली ओळखतो, तर त्याच्यामध्ये सजीवांचा अभ्यास केला जातो. मग हे सजीव म्हणजे काय? तर सगळ्या प्रकारचे सजीव, मग प्राणी आहेत, पक्षी आहेत, वनस्पती आहेत, या ज्यांच्यामध्ये जीव आहे अशा सगळ्यांचा अभ्यास हा जीवशास्त्राच्या अंतर्गत केला जातो, किंवा त्याला जीवविज्ञान असंही म्हटलं जातं. आता या जीवशास्त्रामध्ये किंवा जीवविज्ञानामध्ये पुन्हा काही स्पेशलायझेशनच्या वेगवेगळे भाग पडतात. त्याच्यामध्ये मग बॉटनी आहे, ह्युमन बायोलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, झूलॉजी आहे, असे वेगवेगळे प्रकार आपल्याला या जीवशास्त्राच्या अंतर्गत अभ्यास करता येतात. आता त्यातलं बॉटनी, त्यालाच मॉर्फॉलॉजी असंही म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये वनस्पतींचा अभ्यास केला जातो. मग वनस्पतींचे निरनिराळे भाग कुठले आहेत? आपल्याला माहितीये की फूल, पान, खोड, मुळं हे वनस्पतीचे सर्वसाधारण भाग असतात. तर या सगळ्या भागांचा अभ्यास हा बॉटनी म्हणजेच वनस्पतीशास्त्र किंवा जीवशास्त्र याच्या अंतर्गत केला जातो. त्याच्याबरोबर प्राण्यांचा जो अभ्यास आहे, आता प्राणी म्हणलं की त्याच्यात मनुष्य प्राणी पण आला, तर या सगळ्याच प्राण्यांचा अभ्यास हा फिजिओलॉजी किंवा झूलॉजी या शास्त्राच्या अंतर्गत केला जातो. मग याच्यातही प्राण्यांचे जे निरनिराळे अवयव आहेत, या सगळ्याचा अभ्यास किंवा पुनरुत्पादन ज्याला म्हणतात, या सगळ्याचा अभ्यास हा या झूलॉजी किंवा ज्याला आपण प्राणीशास्त्र असं म्हणतो याच्या अंतर्गत हा सगळा अभ्यास केला जातो.
0: ह्याच दृष्टिकोनातून आज आपण प्राचीन भारतीय जीवशास्त्राचा थोडासा विचार करणार आहोत. नाही,
1: बरोबर.
0: अगदीच नेहमी आपण करतो त्याप्रमाणे ग्रांथिक उल्लेख आधी बघूया की वेदांपासून ग्रांथिक उल्लेख कसे कसे मिळतात वनस्पतींचे किंवा प्राण्यांचे. तर आपण सुरुवात मला वाटतं वनस्पतीशास्त्रापासून करूया. आणि वेदांमध्ये कोणकोणत्या वनस्पतींचा उल्लेख येतो असं काही सांगता येईल?
1: हो, अगदीच नक्की. आपली पूर्वी चर्चा झाली त्याप्रमाणे एखादं स्पेशलायझेशन ब्रांच म्हणून किंवा शास्त्र म्हणून हे संदर्भ आपल्याला सुरुवातीच्या ग्रंथांमध्ये दिसून येत नाही. तर या सुरुवातीच्या ग्रंथांमधून, विशेषतः वैदिक ग्रंथांमधून, हे संदर्भ आपल्याला बाहेर काढायला लागतात. आता जेव्हा आपण वनस्पतीशास्त्राचा विचार करतो, तर वनस्पतींचा अभ्यास किंवा त्याचं वर्गीकरण हे आपल्याला वेदकाळापासूनच सुरू झालेलं होतं असं दिसून येतं. वर्गीकरण करणं ही विज्ञानामधली एक महत्वाची संकल्पना आहे, आणि त्या दृष्टीने काम हे आपल्याला वेदकाळामध्ये झालेलं होतं हे लक्षात येतं. वनस्पतींना त्यांनी वनांचा पती
0: बर
1: म्हणजे वृक्ष अशी संकल्पना आपल्याला वेदांमध्ये दिसते. आता आपल्याला माहितीये की यज्ञांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गवतांचा वापर केला जातो, तर या गवतांचे सुद्धा 8-10 प्रकारांचा उल्लेख यज्ञांसाठी जो केला जातो, तर त्याचाही उल्लेख आपल्याला वेदांमध्ये मिळतात. पुढे मग तैतरीय आणि वाजसनीय संहितेमध्ये झाडांचे अवयव दिलेले आहेत.
0: बर,
1: म्हणजे झाडांचे वेगवेगळे भाग. मग त्याच्यामध्ये मूल म्हणजे रूट्स आहेत, तूल म्हणजे कोंब ज्याला आपण शूट किंवा कोंब म्हणतो ते आहेत, कांड म्हणजे स्टेम, शाखा म्हणजे ब्रांचेस फांद्या ज्या असतात त्या, पर्ण म्हणजे लीफ, पुष्प फ्लॉवर, फल फ्रूट, म्हणजे आता जे आपण झाडांचे वेगवेगळे अवयव केलेले आहेत, भाग पाडलेले आहेत, तसेच भाग हे आपल्याला या संहितेमध्ये केलेले दिसून येतात. त्या प्रत्येक अवयवाचं यज्ञांमध्ये काय महत्व आहे हेही आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं दिसतं. पुढे आपल्याला असं दिसतं की त्यांनी रंगांवरून पण वेगवेगळी नावं दिली या वनस्पतींना, म्हणजे फक्त रंगांवरून म्हणजे कशी, तर तपकिरी बभ्रूज आहे, पांढरा शुक्र म्हणलेले, लाल त्याला रोहिणी म्हणले, आणि रोहिणी वर्गाची झाडं असं त्यांनी केलं, असं त्याचंही त्यांनी वर्गीकरण केलं. बरोबर. किंवा ज्या पानांवरती ठिपकी असतात तर त्याला पुष्णी असं म्हणलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी या झाडांचं जे वर्गीकरण आहे हे त्यांच्या त्यावेळच्या संकल्पनेनुसार त्यांनी ही वर्गीकरण केलेली आपल्याला दिसून येतात. अजून आपल्याला उल्लेख मिळतात तर झाडं कशी वाढतात किंवा कशी पसरतात याच्यावरूनही त्यांनी वर्गीकरण केलेले. म्हणजे जर एकच फांदी असेल तर त्याला एकशुंगा म्हटले, अनेक फांद्या असेल तर त्याला विशाखा म्हटलेलं आहे, मग कांडिनी आहे, स्तंभिनी आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलेली आहे. आपल्याला असं दिसतं की वेली ज्या आहेत त्याही त्यांनी वेगळ्या मानलेल्या आहेत. म्हणजे वृक्ष झाड जी आहे आणि जे क्रीपर्स असतात वेली सदृश जे असतात जे कशाचा तरी आधार घेऊन वाढतात त्याचंही त्यांनी

0: वेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरा एक आपल्याला उल्लेख मिळतो तो अथर्ववेदामध्ये. आपल्याला माहितीये की अथर्ववेदामध्ये औषधी वनस्पतींचे खूप उल्लेख येतात. तर त्याच्या त्यांनी या औषधी वनस्पतींचं वर्गीकरण आणि त्यांचे उपयोग काय आहे याचेही संदर्भ आपल्याला अथर्ववेदामध्ये मिळतात. अजून जे आपल्याला संदर्भ मिळतात तर त्यांनी आपल्याला हे थोडी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की खोडाचे भाग सांगितले.
1: खोडाचे भाग
0: म्हणजे जर का खोड असं आडवं कापलं तर ते कसं दिसेल त्याच्यावरनं त्याचे त्यांनी भाग केलेले की सगळ्यात बाहेरचा आहे भाग त्याला त्वचा किंवा वल्कल म्हणलेलं आहे. म्हणजे खोडाचा जो सगळ्यात बाहेरचा भाग येतो तो आणि आतला जो आहे त्याला सार म्हणले आणि त्याच्या आतमध्ये मज्जा असते.
1: म्हणजे असं त्याचं
0: एकातेक खोडामध्ये काय भाग असतात.
1: बरोबर.
0: म्हणजे जे आपल्याला माहितीये की जर का खोड आपण आडवं कापलं तर आतमध्ये आपल्याला अशी सर्कल्स दिसत.
1: हो हो हो.
0: तर ही जी सर्कल्स आहेत तर आता त्याच्यावरनं झाडाचं वयोमान वगैरे पण काढलं जातं. पण त्यांनी त्याचे वेगवेगळी त्याला नावं देऊन त्याचीही त्यांनी वर्गीकरण केलेली आहे.
1: बरोबर.
0: मग अजून कुठला भाग तर अजून सगळ्यात आतमध्ये गेलं तर त्याच्यामध्ये मऊ भाग मिळतो तर त्याला साल किंवा शकर म्हटले. आणि या सालीच्याही सगळ्यात आतमधला जो तंतुमय भाग आहे त्याला किनाट म्हणलेलं आहे.
1: बर.
0: याच्यातनंच सगळं पाण्याचं किंवा अन्नाचं वहन जे झाडांचं आहे ते त्याच्या आतला जो सगळ्यात भाग आहे की त्याच्या त्याला मज्जा ज्याला म्हणलेला आहे हा महत्वाचा भाग आहे. ज्याला मेडुला असं म्हणलं जातं की त्याच्यातून अन्न पाण्याचं वहन हे वृक्ष करत असत. म्हणजे इतका सखोल त्यांनी विचार केलेला आहे की झाडाला मुळापासून मिळणारं अन्न पाणी हे झाडाच्या फांद्यांपर्यंत पानांपर्यंत फुलांपर्यंत जातं कसं याच्यासाठी त्यांनी हे शोधून काढलेले. आणि त्यासाठी त्यांनी खोडाचे सुद्धा ज्याला आपण डिसेक्शन म्हणू आडवा भाग केलेला आहे त्यांनी सेक्शन घेतलेलं आणि त्याचे वेगवेगळे भाग करून नेमकं अन्न पाण्याचं वहन कुठून होतं हे त्यांनी शोधून काढलेलं आहे.
1: छान.
0: पुढे बृहदारण्यक उपनिषदांमध्ये सुद्धा असा उल्लेख मिळतो की झाडांमध्ये पण माणसांप्रमाणे मज्जातंतू आहेत असा उल्लेखही आपल्याला या उपनिषदामध्ये मिळतो.
1: आता तुम्ही मगाशी म्हणालात की वनस्पतींचे औषधी उपयोगही त्यांना माहिती होते आणि त्यामुळे आयुर्वेदिक ग्रंथांमध्येही यांचे उल्लेख निश्चितपणे आलेले असणार आहेत.
0: सुश्रुत संहिता चरक संहिता यासारख्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आपल्याला वनस्पतींचे उल्लेख तर मिळतातच. त्याचबरोबर विष्णुपुराण कामसूत्र अमरकोश यासारख्या ग्रंथांमध्येही उल्लेख मिळतात. आता यांनी काय केलं की त्याच्यामध्ये विविध प्रकारे विभागणी केलेली. आता साधारण विभागणी जी किंवा क्लासिफिकेशन जे आहे तर ते वृक्ष म्हणजे मोठे जे आहेत ते औषधी म्हणजे जे औषधाला उपयोगी आहेत ते आणि विरुद्ध म्हणजे वेली असं तीन प्रकारे त्यांनी एक जनरल कॅटेगरायझेशन म्हणतात ते या पद्धतीने केलेलं आहे. आणि अजून विभागणी कशी केली आहे की मग फळ येणाऱ्या त्या फलवती आहेत फुलं येणारे जे आहेत त्या पुष्पवती आहेत एकदाच फळ आल्यानंतर नष्ट होणाऱ्या अशी पण त्यांनी वर्गीकरण केले. कारण काही जी झाडं आहेत त्यांना एकदाच फळ आलं की त्या नष्ट होतात. आपल्याला माहिती केळीसारखी वृक्ष आहेत किंवा धान्य जे असतात ते एकदा आली त्याला की ते नष्ट होतं. तर त्यांनी अशीही त्याच्यामध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलेली आहे. मग या ग्रंथांमध्ये त्यांनी वनस्पतींचे पुन्हा विविध भाग पाडलेले आहेत त्याची त्यांनी उपयोग दिलेले आहेत. त्याच्यानंतर औषधी वनस्पती झुडपांचं लतावेली या सगळ्यांचं सविस्तर वर्णन दिले की लतावेली कशाला म्हणायचं झुडूप कशाला म्हणायचं वृक्ष कशाला म्हणायचं हे त्यांनी सगळं स्पष्टीकरण याच्यामध्ये दिले. अथर्ववेदात तर आपल्याला दिसतं की औषध वनस्पतींचं त्यांच्या रचनेनुसार त्यांनी सात प्रकारामध्ये विभाजन केलेले.
1: बर.
0: इतका सखोल अभ्यास त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. चरक सुश्रुत वाग्भट यांनी वनस्पतींचे निरनाळे भाग आणि त्यांचे औषधी उपयोग त्याचबरोबर आहारासाठी सुद्धा वनस्पती कुठल्या वापरल्या जातात त्यांचे उपयोग कसे करायचे या सगळ्याचं सविस्तर वर्णन आपल्याला या तिन्ही ग्रंथांमध्ये दिसून येतं. आपण आधी बघितलं होतं की बृहत्संहिता वराहमिहिराची हा अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे विज्ञानाच्या दृष्टीने. या बृहत्संहितेमध्ये वृक्षार्यू वेदाध्याय कुसुमलताध्याय आणि इतर अशी काही स्वतंत्र प्रकरणे आहेत की ज्याच्यामध्ये फक्त वृक्षांचाच अभ्यास केलेला आहे. आणि सखोल आणि स्वतंत्र अभ्यास आपल्याला दिसतो. मग त्यांनी त्याच्यात काय काय सांगितलेले की त्याच्यामध्ये त्यांनी रोजच्या वापरातले धान्यांचे विविध प्रकार सांगितले भाज्या सांगितल्या आहेत ज्याला शाक असं म्हणतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत सुगंधी वनस्पती आहेत नंतर मसाल्याचे पदार्थ या सगळ्याची वर्णनं आपल्याला बृहत्संहितेमध्ये दिसून येतात. त्याचबरोबर वराहमिहिरांनी फुलं आणि फळं येणारे वृक्ष आणि न येणारे वृक्ष असं एक वेगळ्या प्रकारचं वर्गीकरण त्याच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं.
1: म्हणजे मुख्यतः

0: वर्गीकरण त्याच्यासाठी सूक्ष्म निरीक्षण हा जो विज्ञानाचा एक महत्वाचा एक भाग आहे
1: बरोबर
0: त्या पद्धतीचं वर्गीकरण त्यांनी केले
1: अगदी.
0: मला आता असं विचारायचंय की हे सगळं त्यांनी कुठल्या तरी ग्रंथामध्ये वेगळ्या अनुषंगिक जो ग्रंथ आहे पण त्याच्यामध्ये वनस्पती विषयक हे उल्लेख आढळत आहेत किंवा वर्गीकरण दिसतंय पण वनस्पती शास्त्रावर असा स्वतंत्र काही ग्रंथ आहे का?
1: हो अगदीच आहे. प्राचीन भारतामध्ये आपल्याला नंतरच्या काळामध्ये असं दिसतं की ज्याला स्पेशलायझेशन म्हणू अशा प्रकारचे ग्रंथ हे काढलेले आहे. त्यातला महत्वाचा ग्रंथ जो आहे तो पराशर ऋषींनी लिहिलेला गुल्म वृक्षायुर्वेद आणि सुरपाल यांनी वृक्षायुर्वेद हाही ग्रंथ लिहिलेला आहे की हे विशेषतः मुख्य करून वृक्षांसाठीच हे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. मग याच्यामध्ये त्यांनी काय केले की पुन्हा वेगवेगळ्या वृक्षांचं वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण तर केलेलंच आहे. मग धान्य आहे, तृणधान्य आहे, कोशीधान्य म्हणजे सालासहितची जी कडधान्य असतात तीही त्यांनी सांगितलेली आहेत. नंतर जी तुकड्यापासून उगवतात ज्याला आपण कलम करणं आत्ता म्हणतो तशा पद्धतीचं जी तुकड्यापासून उगवतात त्याला कांडबीज वनस्पती असंही म्हणलेलं आहे. कंदबीज आहे की जी कंदमुळं किंवा जमिनीखाली वाढतात त्याला कंदबीज असं म्हणलेलं आहे. आणि जे बियांपासून उगवतात त्याला अस्थिबीज असं म्हणलेलं आहे. म्हणजे वनस्पती किंवा तो वृक्ष कशामुळे उगवतो, त्याचं रिप्रोडक्शन कशापासून होतं, तर याच्यावरनं त्यांनी वर्गीकरण केलेली आहेत आणि ती कशी करायची हेही त्यांनी सविस्तर त्याच्यामध्ये सांगितलं आहे. हा पराशर ऋषींचा जो ग्रंथ आहे हा इतका महत्वाचा ग्रंथ आहे की एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की पराशर ऋषींनी नावं देताना तीन प्रकारे क्लासिफिकेशन केलेले आहे. एक जीवशास्त्रीय दृष्ट्या ज्याला बोटॅनिकल सिग्निफिकन्स असं म्हणतात, दुसरं आहे की उपचारावर आधारित थेरपेटिक इंडेक्स, आणि तिसरं आहे अधिवासानुसार म्हणजे त्यांच्या अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट. अशा प्रकारे पूर्णपणे विज्ञानावर आधारित असं पराशर ऋषींनी हे वनस्पतींचं तीन याच्यात वर्गीकरण केलेलं आहे आणि त्याच्यावरती एक शोधनिबंधही प्रसिद्ध झालेला आहे. याच्याच बरोबर शारंगधर म्हणून एक आपल्याकडे होऊन गेले, त्यांनी उपवन विनोद नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर हा ग्रंथ पूर्णपणे हॉर्टिकल्चरवरती आधारित आहे. जी आता स्पेशल ब्रँच आहे हॉर्टिकल्चर की उद्यानं कशी असावीत,
0: उद्यान विद्या म्हणतो आपण,
1: उद्यान विद्या की शहरामध्ये राजधानीमध्ये उद्यानं कोणकोणती असावीत आणि ती काय असावीत, कशी असावीत, त्याच्यामध्ये कुठकुठल्या प्रकारच्या वनस्पती असाव्यात, कुठल्या प्रकारची फुलझाडं असावीत, अशा प्रकारचं सगळं वर्णन हे आपल्याला या उपवन विनोद मध्ये दिसतात. आपल्याला माहितीये की संस्कृत ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्याला खूप वेळा गावांमध्ये शहरांमध्ये असलेल्या वाटिकांचं वर्णन येतं.
0: हो हो हो,
1: खूप प्रकारे आपल्याला हे वर्णन दिसतात संस्कृत साहित्यामध्ये. तर या ज्या सगळ्या वाटिका आहेत काही शहरात आहेत काही शहराबाहेर आहेत, तर कुठल्या शहरात असाव्यात कुठल्या शहराबाहेर असावेत आणि त्याप्रमाणे तिथं कुठकुठले वृक्ष असावेत हे सगळं त्यांनी सविस्तरपणे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे.
0: आता याच जीवशास्त्राची पुढची महत्वाची शाखा म्हणजे प्राणीशास्त्र, त्याचा थोडा आपण विचार करूया. आपण सध्या बघतोय प्राण्यांचं आणि आपलं खूप साहचर्य आहे, तसंच अगदी प्राचीन काळापासून सुद्धा होतं का किंवा ते साधारण कधीपासून सुरू झालेलं दिसतं?
1: आपण जेव्हा पुरातत्वशास्त्राचा विचार करतो तर तेव्हा प्राण्यांचं आणि माणसांचं सहचर्य हे खूप सुरुवातीपासून आहे हे लक्षात येतं. माणसाने जेव्हा प्राणी पाळायला सुरुवात केली तिथपासूनच प्राण्यांचं अस्तित्व हे माणसाबरोबर राहू लागलं. सुरुवातीला मनुष्य प्राण्यांची शिकार करायचा आणि मग नंतर प्राण्यांना तो पाळू लागला आणि ह्या प्राण्यांना पाळवून घेतल्यानंतर मग त्यांच्याकडनं तो वेगवेगळे उपयोगही करून घेऊ लागला. आपल्याला माहिती की कुत्रा, गाय, बैल, घोडा, गाढव या सगळ्यांचा उपयोग त्यांनी माणसांनी स्वतःसाठी करायला सुरुवात केली.
0: मुळामध्ये प्राणी माणसाळवणं हीच एक मोठी प्रक्रिया,
1: हीच एक मोठी प्रक्रिया होती.
0: ती कशी साधली असेल त्यावेळेला, म्हणजे जंगली जनावर त्याला आत्मसात करून आपल्या मध्ये सामावून घेणं,
1: प्राचीन काळच्या मानवाने ते आत्मसात केलं आणि या सगळ्यांना आणि पुन्हा आपल्या उपयोगासाठी त्यांचा वापर सुरू केला. उत्खननामध्ये जर का आपण बघितलं तर सिंधू संस्कृतीच्या काळामधली जी उत्खनन झाली तर त्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 50 प्रकारच्या प्राण्यांचे पुरावे सापडले आहेत. प्राण्यांचे अवशेष मिळतात. त्याचप्रमाणे जर का आपण बघितलं तर कलेमध्ये सुद्धा आपल्याला हे प्राणी दिसतात. भीमबेटका सारखे जिथं रॉक पेंटिंग्ज आहेत तिथंही प्राण्यांची चित्रं काढलेली आहेत. नंतर हरप्पन सिल्स जी आहेत सिंधू संस्कृतीमधली त्याच्यावरही प्राण्यांची चित्र आहेत. अगदी जो प्रसिद्ध एकशिंगी आहे, हत्ती आहे, वाघ, बैल, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. टेराकोटा पॉटरी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की पेंटिंग्सवरती किंवा पॉटरीवरती सुद्धा निरनिराळ्या स्वरूपाचे पक्षी आहेत आणि प्राणी आहेत. मग त्याच्यामध्ये कुत्रा, पारवा, बदक, पोपट, मेंढा,

0: मोर, मासे हे सुद्धा आपल्याला दिसतात की या हरप्पन पॉटरीजवरती याची पेंटिंग्स केलेली आहेत. म्हणजेच त्या काळातही कुठंतरी या प्राण्यांचा आणि माणसांचा विशिष्ट संबंध होता.
1: खरे
0: हे आपल्या याच्यावरून लक्षात येतं. आणि हा काय संबंध असू शकतो याच्यावरती बरेच अभ्यासकांनी काम केलंय आणि त्याच्यावर अजूनही बऱ्याच अभ्यासकांचं काम चालूही आहे. पण हे प्राणी त्या काळच्या बऱ्याच लोकांना सगळ्यांना परिचित होतं हे आपल्या लक्षात येतं. आपण जर का वैदिक काळापासून बघितलं तर विविध प्रकारचे प्राणी हे वैदिक काळातही माहिती होते, त्यांचं वर्गीकरणही केलेलं होतं. खीत सारखे जे अभ्यासक आहेत त्यांनी वैदिक साहित्यातून सुमारे 260 प्रकारच्या प्राण्यांचे उल्लेख शोधून काढलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या अभ्यासकांनी वैदिक साहित्यातनं प्राण्यांचे उल्लेख काढलेले आहेत. अथर्ववेदामध्ये आपल्याला दिसतं की साप आणि कृमी यांची माहिती मिळते. सापाचं विष उतरवण्यासाठीचे उपाय किंवा सर्पविद्या असं एक शास्त्रच त्या वेदामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर असं दिसतं की हा एक महत्वाचा संदर्भ आहे की त्यांनी 16 प्रकारचे कृमी मानलेत आणि यांच्यापासून माणसाला आणि गुरांना आजार होतात असा उल्लेख आपल्याला मिळतो. म्हणजे हे त्यांचं निरीक्षण खूप महत्वाचं आहे की त्यांनी कृमी जे आपल्याला डोळ्याला सुद्धा दिसू शकत नाहीत पण असं काहीतरी असतील, मे बी कदाचित त्यावेळेचे थोडे मोठे काही असू शकतील पण असे काहीतरी कृमी आहेत आणि त्याच्यापासून माणसांना आणि गुरांना आजार होतो हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि महत्वाचा संदर्भ म्हणजे उत्खननात जे सापडलेले प्राणी आणि पक्षी आहेत हे सगळे बहुतेक सगळे आपल्याला वैदिक साहित्यात उल्लेख सापडतात.
1: म्हणजे ह्या अभ्यासाचा अशाही पद्धतीने उपयोग होऊ शकतो
0: आणि याच्यावर ते बऱ्याच अभ्यासकांनी काम केलेले की उत्खननात सापडलेले प्राणी आणि पक्षी आणि वैदिक साहित्यात दिसून ते कसे येतात याच्यावरती अभ्यासकांनी काम केलेलं आहे.
1: कारण हा एक आपल्याला अनुत्तरित प्रश्न आहे, वैदिक कालखंड नक्की कुठला,
0: तो उघडण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.
1: आता इतर ग्रंथांमधले काही संदर्भ सांगता येतील का?
0: अगदी. वैदिक साहित्यानंतर आपल्याला दिसतं की पुन्हा आपल्याकडे आयुर्वेदाचेच ग्रंथ येतात, चरक आणि सुश्रुत संहिता. याच्यामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण करून माहिती दिलेली आहे. मग ही माहिती जी कशी केली तर त्यांनी त्याची अनाटॉमी आहे, झूलॉजिकल क्लासिफिकेशन अशी माहिती मिळते.
1: बरं.
0: त्यानंतर कृमी, कीटक, कोळी, विंचू, मासे, सरपटणारे प्राणी, पक्षी असे सगळ्याचे संदर्भ मिळतात. म्हणजे यांनी क्लासिफिकेशन करताना आत्ताचं जे आधुनिक विज्ञानात क्लासिफिकेशन आहे त्या पद्धतीचंच क्लासिफिकेशन केलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. अजून एक त्यांनी जे वर्गीकरण केलेले तर ते म्हणजे त्यांची उत्पत्ती कशी होते, त्या प्राण्याचा जन्म कसा होतो त्याच्यावरून केलेले. महत्वाची गोष्ट ही अंड्यातून जे बाहेर येतात त्याला अंडज म्हटले. ज्या नाळेतून बाहेर येतात म्हणजे सस्तन प्राणी जे असतात तर त्याला जरायुज असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर नाळ ज्याला नसते अशा प्राण्यांना पोतज म्हणले आणि जे घामातून किंवा दमट हवेतून निर्माण होतात त्यांना स्वेदज म्हणलेले. उद्भिज म्हणजे जमिनीतून वर येणार असंही केलेले.
1: बरोबर.
0: म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्या प्राण्याचा जन्म कसा होतोय याच्यावर आधारितही त्यांनी वर्गीकरण केले. त्याचबरोबर मग पाण्यात राहणारे कोण आहेत, जमिनीवर राहणारे वेगळे, मग त्यांचे पंख कसे आहेत, त्यांचे पाय कसे आहेत, अशा प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलेले. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर सखोल अभ्यास करून हे त्यांनी क्लासिफिकेशन. आणि मग असं होतं की हे क्लासिफिकेशन केल्यानंतर त्या कॅटेगरीतल्या प्राण्यांना काय म्हणायचं, त्यांचा अभ्यास कसा करायचा किंवा त्यांचं स्पेशलायझेशन काय, हेही त्याच्यामध्ये आपल्याला संदर्भ काय काय दिसून येतात. त्यांच्यावरचे उपचार आहेत, त्यांच्यावरचे आजार आहेत, हे सगळे संदर्भ या ग्रंथांमध्ये याच्या पुढे दिसायला लागतात.
1: छान. आपल्या तत्वज्ञानात्मक ग्रंथांमध्ये सुद्धा कधी कधी उदाहरणादाखल, वानगी दाखल असे काही प्राण्यांचे उल्लेख आपल्याला आढळतात. पण मला वाटतं जैन तत्वज्ञानामध्ये ह्या प्राणीशास्त्राचा किंवा एकंदरच जीवशास्त्राचा अभ्यास खूप विशेष आहे असं जाणवतं का?
0: अगदी आहे. जैन ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की जीव आणि अजीव अशी त्यांनी संकल्पना मांडलेली आहे. तर जीव कोणाला आहे तर त्यांच्या दृष्टीने दगडामध्ये किंवा पाण्यामध्ये सुद्धा जीव असतो ही त्यांची फिलॉसॉफी आहे. जे जीव अशी संकल्पना आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी वर्गीकरण करताना त्यांना इंद्रिय किती आहेत याच्यावरून त्यांनी वर्गीकरण केले. तर एक इंद्रिय असलेले, दोन इंद्रिय असलेले, असे पाच इंद्रिय असलेपर्यंत त्यांनी त्याचं वर्गीकरण केलेले. आणि मनुष्य याला त्यांनी पाच इंद्रिय असं म्हणलेले, पाच इंद्रिय असणारा हा मनुष्य आहे. अशा प्रकारचं आपल्याला जैन ग्रंथांमध्ये सुद्धा जीव अजीव ही संकल्पना आणि त्यांची वर्गीकरण ही आपल्याला दिसून येतात.
1: म्हणजे मुळात वनस्पतींना जीव आहे हे आपण इतक्या नंतर आपण त्याला श्रेय आपलं भारतीयांकडे जातो पुन्हा एकदा, पण हे जैन तत्वज्ञानामध्ये सुद्धा त्याचा
0: आधीपासूनच मानलेलं आहे.
1: खूपच छान. म्हणजे डॉक्टर जगदीशचंद्र बसूंकडे हे आपण श्रेय देतोच आहोत
0: अगदी,
1: पण त्यांनाही जैन तत्वज्ञानाचा एक मोठा वारसा आहे म्हणजे आपल्या भारतीय.
0: नक्की.

0: मामा मेहराची जी बृहत्संहिता आहे त्या ग्रंथामध्येही आपल्याला प्राण्यांसाठी पण उल्लेख स्वतंत्र केलेले दिसतातच. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतंत्र प्रकरणच लिहिलेली आहे. गायीसाठी आहेत, कुत्र्यासाठी आहेत, कोंबड्यासाठी, शेळी आहे, घोडा आहे, बैल आहे, म्हणजे जे रोजच्या त्याच्या वापरातले प्राणी आहेत या सगळ्यासाठी त्यांनी स्वतंत्र प्रकरणं लिहिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की आता बैलांवरचं जर का प्रकरण घेतलं तर त्याच्यामध्ये कोणता बैल सामान वाहून न्यायला चांगला आहे त्याची लक्षणं दिली आहेत त्यांनी.
1: बर,
0: की अशी अशी लक्षणं असतील तर हा बैल सामान वाहून न्यायला चांगला आहे, अशी अशी लक्षणं असतील तर तो बैल घोड्यासारखा वेगात पळू शकतो, असं शारीरिक लक्षणावरून यांनी त्या त्या प्राण्यांचं वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. मग ही कशी की शिंग कशी असतात, खूर कसे असतात, त्याचे डोळे कसे असतात, याच्यावरून त्यांनी त्याची ही वैशिष्ट्ये सांगितली आहेत. आणि अशी लक्षणं म्हणून एक अख्खं स्वतंत्र प्रकरणच वेगवेगळ्या प्राण्यांसाठी आपल्याला बृहत्संहितेमध्ये दिसून येतं.
1: म्हणजे तसा विचार केला तर पशुपालन हे एक त्यांचा उत्पन्नाचा स्रोत होता,
0: अगदी महत्वाचा आहे.
1: आणि त्या दृष्टीने नवीन प्राणी जर घ्यायचा असेल आपल्याला तर त्याची लक्षणं पाहून तपासून तो घेतला तर नक्कीच आपल्या उत्पन्नात भर पडणार आहे.
0: बरोबर,
1: असाही त्याच्या मागचा
0: विचार. पशुपरीक्षा जो म्हणतात तर ते हे याच्यामध्ये सविस्तर त्यांनी सांगितलेलं आहे. याच्याच बरोबर दिसतं की पालकाप्य एक ऋषी होऊन गेले, त्यांनी हस्त्यायुर्वेद त्यांचा ग्रंथ आहे, जयदत्ता यांचा अश्ववैद्यक आहे, याच्यामध्ये त्यांनी प्राण्यांची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांचं पुनरुत्पादन कसं करावं, त्यांना होणारे आजार, त्याच्यावरचे उपचार या सगळ्याची माहिती दिली. आणि आपल्याला असं दिसतं की हत्ती आणि घोडा हे महत्वाचे प्राणी सामान्य माणसाच्या नाही, पण जे राजे रजवाडे होते त्यांच्यासाठी हे महत्वाचे किंवा युद्धाच्या प्रसंगी वापरण्याचे हे महत्वाचे प्राणी होते.
1: त्यांच्या सेनेचा तो भाग
0: अगदी मोठा, चतुरंग सेनेचा भाग
1: सेनेचा
0: तर त्याच्यामुळे राजाच्या पदरी हे मोठ्या प्रमाणावर हत्ती घोडे असायचे आणि त्यांची निगा राखणारे स्वतंत्र तज्ञ असायचे. आणि या तज्ञांना हे सगळं ज्ञान असायला लागायचं. याच्यामध्येच पालकाप्य जे आहे तर यांनी हत्तींच्या कळपात बराच काळ राहून हत्तींचा अभ्यास केला. मग त्यांचे आजार, त्यांची वैशिष्ट्ये शोधून काढून त्यांनी त्याच्यावरती हस्त्यायुर्वेद हा ग्रंथच लिहिला. याच्याच बरोबर अजून एका ग्रंथाचा उल्लेख करा असा वाटतो की गर्भोपनिषद हा एक ग्रंथ आहे. उपनिषद म्हणल्याने तो अगदी सुरुवातीच्या काळातला आहे असं वाटेल, पण तसं नाहीये. साधारण 11व्या 12व्या शतकानंतरचा हा ग्रंथ आहे. पण अशा प्रकारचा हा पहिलाच ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये मानवी गर्भासंबंधीची सविस्तर माहिती दिलेली.
1: बर, म्हणजे हे तर अत्याधुनिक असं,
0: अत्याधुनिक म्हणावं असं. आणि दुर्दैवाने या ग्रंथाचे सगळी मॅन्युस्क्रिप्ट उपलब्ध नाहीयेत, त्यातला काही भागच उपलब्ध आहे. पण त्याच्यावरून जी काय माहिती मिळते त्याच्यावरून हे लक्षामध्ये येतं की याच्यामध्ये यांनी सविस्तर अभ्यास हा नक्कीच केलेला असणार आहे. याच्याच बरोबर चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये सुद्धा सुदृढ गर्भ कसा असावा याच्यासाठीची पण माहिती दिलेली आहे. बराच आधुनिक पद्धतीने विचार हा आपल्याला या ग्रंथांमध्ये केलेला दिसून येतो.
1: आणि अगदी म्हणजे ह्या प्राणी पक्षी यांच्यावरती अगदी बेतलेला किंवा महत्वाचा की ज्याची आजही चर्चा आहे असा ग्रंथ म्हणजे मृग पक्षीशास्त्र.
0: जैन कवी हंसदेव यांनी 13व्या शतकामध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे, मृग पक्षीशास्त्र. या ग्रंथामध्येच त्यांनी उल्लेख केलेला आहे की राजा शौड म्हणून एक होता, त्यांनी या ऋषींना, त्यांचे आचार्य त्यांच्या दरबारात असलेले, त्यांना सांगितलं की माझ्या ज्याकडे असलेले प्राणी आहेत. पूर्वी आपल्याला माहिती की राजाच्याकडे त्याचं स्वतंत्र वन असायचं, मृगवन, आणि तिथे सगळे प्राणी असायचे. या वनामध्ये असलेल्या कोणकोण प्राणी आहेत याची आणि त्यांचा सगळा अभ्यास हा मला करून हवाय. आणि मग जैन कवी जे हंसदेव जे आहेत हे त्या तिथं त्या वनामध्ये राहून त्यांनी त्या सगळ्या प्राण्यांचा पक्ष्यांचा अभ्यास केला आणि मग मृग पक्षीशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. मृग म्हणजे नुसतंच हरिण न मानता मृग म्हणजे प्राणी असा खरा त्याचा उल्लेख येतो. त्याच्यामुळे प्राणी आणि पक्षी यांच्यावरती आधारित हा ग्रंथ आहे. आत्ताच्या काळात जंगलात जाऊन जसं निरीक्षण करून नोंदी करतात अशाच पद्धतीने निरीक्षण करून हा ग्रंथ लिहिला गेलाय. मग याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ बहुतेक सगळ्या प्राण्यांची शारीरिक वर्णनं, त्यांचा अधिवास, त्यांना राहायला कुठं आवडतं, ते कुठं राहतात, मग त्यांचा वयात यायचा काळ काय आहे, गर्भधारणा, त्यांचं वर्तन, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, या सगळ्याची सविस्तर माहिती हे यांनी या ग्रंथामध्ये लिहून ठेवले. आणि हा ग्रंथ इतका महत्वाचा आहे की आपल्याला माहितीये की आत्ताच्या आपल्या काळातले जे सगळ्यात मोठे पक्षीतज्ञ किंवा प्राणीतज्ञ जे मानले जातात, मारुती चितमपल्ली यांनी या ग्रंथाचं मराठीमध्ये भाषांतरही केलेलं आहे.
1: म्हणजे अगदी सगळ्यांना वाचता येईल,
0: अगदी सगळ्यांना वाचता येईल अशा पद्धतीने छान मराठीमध्ये त्यांनी भाषांतरही करून ठेवलेले आहे.
1: आता जाता जाता एक मला विचारायचा प्रश्न असा आहे की शिल्पशास्त्र किंवा जे शिल्प आपण बघतो त्याच्यात सुद्धा खूप प्राण्यांचं आरेखन आपल्याला दिसतं. ते अगदी शिल्पांमध्ये मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, मंदिराच्या कलशांवर विराजमान आहेत.

0: खूप वेगवेगळे प्राणी, तर हे शिल्पशास्त्रातल्या प्राण्यांची दुनिया कशी आहे.
1: आपल्या असं लक्षात येतं की हे प्राणी पक्षी आणि मानवी जीवन याचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे भारतीय माणसाच्या मनामध्ये या प्राणी आणि पक्ष्यांना वेगळं स्थान आहे. भीमबेटकाच्या रॉक पेंटिंग मध्ये आपल्याला दिसतात, त्याचबरोबर मूर्तीशास्त्रातही. म्हणजे इतका जवळचा संबंध आहे की आपल्याला दिसेल की आयकोनोग्राफीमध्ये देवतांसाठी वाहन म्हणून किंवा कधी कधी अवतार म्हणून सुद्धा, विष्णूचे अवतार आपल्याला माहिती, अवतार म्हणून सुद्धा त्यांनी या प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा उपयोग हा करून घेतलेला आहे. जातक कथांमध्ये आपल्याला प्राण्यांचे बरेच उल्लेख दिसतात, पंचतंत्र सारख्या कथांमध्येही उल्लेख आहे. त्याचबरोबर आयकोनोग्राफीज आपण बघितली तर जैन धर्मामध्ये सुद्धा तीर्थंकरांची लांछन आहेत, तिथे सुद्धा आपल्याला बऱ्याच तीर्थंकरांची लांछन ही प्राणी आणि पक्षी या स्वरूपामध्ये आहेत. लांछन म्हणजे असतात की ते तीर्थंकर आयडेंटिफाय करायला त्यांना सिम्बल्स त्याला दिलेले असतात प्रत्येक तीर्थंकरांना. तर जसं ऋषभ देवांचा वृषभ आहे, महावीरांचा सिंह आहे, अशी त्यांना लांछनं दिलेली असतात. तर हे आपल्या लक्षात येईल की आपल्या ज्या देवता आहेत त्यांना सुद्धा प्राणी आणि पक्ष्यांशी जोडणं जाणं म्हणजे प्राचीन माणसाच्या मनामध्ये या आपल्या सगळ्या पर्यावरणाविषयी किंवा आपल्या प्राणी आणि पक्ष्यांबद्दलचं काय स्थान होतं महत्वाचं हे आपल्याला याच्यावरून लक्षात येऊ शकतं.
0: आता एक अगदी प्रश्न माझ्या मनात येतो, सर्वसामान्य प्रश्न आहे की हे सगळं आपण आतापर्यंत विवेचन ऐकलं, तुम्ही सांगितलं, आजच्या काळात याचा काय उपयोग आहे?
1: आजच्या काळात याचा उपयोग आपण करून घ्यायला हवाय. खरं तर होतं काय की आपण जेव्हा आधुनिक विज्ञानाकडेच बघतो फक्त, तर युरोपमध्ये आधुनिक विज्ञानाची सुरुवात साधारण 15व्या 16व्या शतकानंतर झालेली आणि त्यावेळेसचे ज्ञान उपलब्ध होतं आणि त्यानंतर वेगवेगळे प्रयोग नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करत जे सगळं झालेलं आहे त्याचा उपयोग करतही विज्ञान पुढे चाललेलंच आहे. पण आपल्याकडे सुद्धा हे जे काही विज्ञान आहे हे विज्ञान सुद्धा निश्चितच कुठल्या तरी निरीक्षणावरती आणि त्यातून केलेल्या प्रयोगावरनं आलेलं विज्ञान, तर या सगळ्याचा पुन्हा कुठंतरी उपयोग करून घेता आला पाहिजे. हे होऊन गेलं ते जुनं, आता त्याचा काही उपयोग नाही कारण ते आधुनिक तंत्रज्ञानात बसत नाही असं न म्हणता त्याचा उपयोग आधुनिक तंत्रज्ञानातही कसा करून घेता येईल हा विचार व्हायला पाहिजे. आपल्याला माहिती की आता पुन्हा सगळ्याच याच्यामध्ये म्हणलं जातं की ऑर्गॅनिक बेस सगळं करा.
0: हो हो हो.
1: तर हे कुठनं येतं? नैसर्गिक म्हणजे काय? तर आपल्या पूर्वजांनी नैसर्गिक गोष्टीतनच या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यामुळे असं कुठंतरी वाटतं की आधुनिक शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्या प्राचीन ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन ज्ञान याचा कुठंतरी संगम घालून आपली पुढची वाटचाल ही व्हायला हवी.
0: छान मॅडम, तुम्ही गेले 7 भाग तुम्ही येता आहात आणि प्राचीन भारतीय शास्त्र संपदेचा खूप मोठा आवाका आज तुमच्यामुळे आम्हाला समजलेला आहे, त्यामुळे सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देते. नमस्कार.
1: नमस्कार.
2: आताच आपण ऐकलात कार्यक्रम संस्कृतीच्या पाऊलखुणा. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात प्राचीन भारतीय जीवशास्त्र याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमातून मी विद्या गौरी, कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह निरोप घेते. नमस्कार.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचा 1 वाजलेत. नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.

0: नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.

ड्रीम गर्ल टू या चित्रपटासाठी जोनिटा गांधी आणि जुबिन नौटियाल यांच्या स्वरातलं कुमार यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं सौरव रॉय यांनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
6: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

अखंड या चित्रपटासाठी सपना पाठक प्रकाश प्रभाकर यांनी गायलेलं, किशन पालीवाल याचं गीत संगीतबद्ध केलं होतं थमन एस यांनी.

0: रेगिना चित्रपटासाठी रश्मी विराग यांची ही गीतरचना सतीश नायर यांच्या संगीत नियोजनात गायली होती शंकर महादेवन यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदू काका सराफ ज्वेल्स मधुमालती.

हरिहरन आणि शाश्वत सचदेव यांनी गायलेलं कुमार यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं शाश्वत सचदेव यांनी तेजस या चित्रपटासाठी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कागद

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

बॅड बॉय चित्रपटासाठी अरिजित सिंह आणि ज्योतिका टंगरी यांनी गायलेलं हे गीत होतं सोनिया कपूर यांचं, संगीत नियोजक रेश्मय्या.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

तू झूटा मैं मक्कार या चित्रपटासाठी अरिजित सिंह आणि निकिता गांधी यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांच्या संगीत नियोजनातलं हे होतं प्रीतम यांचं गीत.

0: लॉस्ट चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे यांची ही गीतरचना शंतनू मोइत्रा यांच्या संगीत नियोजनात गायली होती केके यांनी. आणि श्रोतेहो, याबरोबरच नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. दुपार

0: परख चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेली शैलेंद्र यांची गीतरचना. संगीतबद्ध केली होती सलील चौधरी यांनी. ऐकूयात आपल्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन.
1: कधीतरी मस्त टॉफ्यांचा पाऊस पड,
2: त्यापेक्षा देवा दाल दाल कुल्फ्यांचा पाऊस पड.
1: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
3: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
0: प्रेम पुजारी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं नीरज यांचं गीत संगीतबद्ध केलं एस टी बर्मन यांनी.
4: शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

हे होतं नीरज यांचं गीत. एस डी बर्मन यांच्या संगीत नियोजनात प्रेम पुजारी चित्रपटासाठी गायलं होतं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी.

0: संगम चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. आणि श्रोते हो, या गीतरचनेबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz.
1: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
0: श्रोते हो, यानंतर काही क्षणातच हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
4: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं लवलीन निगम. शुभेंदु अधिकारी पश्चिम बंगाल में भाजपा के पहले मुख्यमंत्री बने. उनके साथ 5 कैबिनेट मंत्रियों ने भी शपथ ली. तमिलनाडु में सरकार

ಗೀತ ಗಂಗಾ ಸಾದರ ಕರ್ತೆ ಸಂಜಯ್ ಭುಜ್ಬಲ್. ಅರೆ ತುಮಚ್ಯಾತ ಸಾಮಿನ.

0: आनंदजी या भागात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
1: आनंदजी, या आपल्या सगळ्या बोलण्याला सुरुवात एकत्र काम करण्यावरून झाली होती, मराठी आणि हिंदीची. हा सगळा प्रकार चित्रपटांमधून जेवढा दिसतो तेवढा नाट्यसृष्टीत दिसत नाही, आपलं काय निरीक्षण आहे, काय कारण आहे?
2: म्हणजे कशा अर्थाने म्हणतात
1: हिंदी मराठी कलाकार एकत्र काम करणं?
2: काय हिंदी थिएटर हे आपल्याकडे फार कमी होतं. ते आपल्याकडे रुजलेलं थिएटर जे आहे हे गावोगावी फिरून आपण थिएटर करतो. आपला असं नाहीये ना की एका ठिकाणी बेस्ड आहे आणि तिथून लोक तिथेच रोज येतात नाटक बघायला, असं मराठी थिएटर नव्हतं.
1: बरोबर,
2: गावोगावी फिरायचं, फिरतीवर जायचं असं थिएटर होतं. असं नाट्यकला ही तशी पोचवली गेली. जितकं मी नाट्यकलेच्या इतिहासासंदर्भात नाही म्हणत आहे, मी साधारण ढोबळ मानानी म्हणतो आहे. तर कदाचित त्यामुळे आपल्या परिसरातल्या लोकांना जी भाषा येते त्याच्यात ते जास्त नाटकं असं झालं असावं.
1: बरोबर,
2: मुळात संगीत नाटक जास्त होतं, भाषेच्या संदर्भातली नाटकं ही फार नंतर आली. वसंत कानेटकरांपासून किंवा कोल्हटकरांपासून असतील, तेंडुलकर असतील किंवा अनेक जण ज्यांनी समृद्धच केलेली आहे रंगभूमी, तर ही जी गंमत आहे ती कदाचित अशी शक्यता आहे की तेवढी जरी हिंदी आपल्याकडे बघा, हिंदी सिनेमा महाराष्ट्रात खूप रुजला
1: हो,
2: पण हिंदी नाटक तितकं कदाचित रुजलं नाही. त्याच्यासाठी अनेकांनी, शशी कपूरपासून अनेकांनी प्रयत्न केले, पृथ्वी थिएटर सारखं थिएटर होतं. पण बहुभाषिक मराठी असल्यामुळे कदाचित अशी शक्यता आहे की त्या नाटकाचं व्यावसायिक गणित बसत नसावं.
1: बरोबर, का भाषेचाही थोडा संबंध असू शकेल, कारण हिंदी चित्रपटातली ही जवळची वाटते पण नाटकातली आपल्याला साहित्यिक जास्त वाटते.
2: करेक्ट, ती बोलीभाषा होती आणि हिंदी चित्रपटात म्हणजे त्याही वेळेला आपल्याकडे मोटली सारखं एखादा कंपनी काढून नसिरुद्दीन शाह यांनी आणि परेश रावल यांनी हिंदी नाटक चालू ठेवलंच की
1: हो,
2: जिवंत ठेवलं नुसतंच. मग ह्याच्यात एनएसडी मधनं आल्यानंतर मी अनेक नाटकं इथे त्या कलाकारांची पाहिलेली आहेत. मोहन राकेशांचं नाटक पाहिलं आहे, हबीब तन्वीरांचं नाटक पाहिलं आहे, गिरीश कर्नाडांचं नाटक पाहिलं आहे. नुसतं हिंदी कशा, म्हणजे आता हयवदन सारखं नाटक असेल. आणि फक्त काय झालं, ती सगळी नाटकं ही मोठ्या प्रमाणावर प्रायोगिक रंगभूमीवर होती. व्यावसायिक रंगभूमीमध्ये कदाचित अशी शक्यता आहे की फार कमी आपल्याकडे ती रुजली.
1: तेच, हा खूप छान. पुन्हा गाण्याकडे वळूयात. सावरकरांनीही अगदी याच पद्धतीनं समाजाचं प्रतिनिधित्व करणारी साहित्य रचना, ती पुस्तकाच्या रूपात असेल, कादंबरीच्या रूपात असेल, नाटकांच्या असेल, ती आपल्याला खूप मोठी एक सेवा साहित्याची त्यांच्या यातून घडली आहे.
2: त्या त्यांच्यातून म्हणजे हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा काही प्रश्नच येत नाही. आराध्य दैवत जे आहे महाराष्ट्राचं, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर इतकं सुंदर गाणं, इतकं काय म्हणूया त्याला आपण,
1: समर्पक अगदी
2: समर्पक. हे हिंदू नृसिंहा प्रभो सगळी हे वापरली आहेत,
1: सगळे उपाय.
2: हिंदूंचा नृसिंह आहेस, प्रभू आहेस, शिवाजी राजा आहेस, तर काही प्रश्नच नाही. म्हणजे
1: खरं खरंच आहे. आणि ही प्रतिभाच खूप मोठी, एक खूप छान या संदर्भात भाषण्यात आलं की त्यांच्या साहित्याचे काही कालखंड करता येतील असं एक मुद्दा त्या लेखात मला सापडला की 1893 ते 1902 हा त्यांचा पहिला कालखंड हा केवळ चाचपणी होती की आपल्याला काय लिहिता येतं, कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण लिहू शकतो, ललित असेल, एखादं काहीतरी छोटासा लेख असेल. त्याच्या पुढे जाऊन हा कालखंड 1903 ते 1912 सांगितला जातो.

0: तिथं थोडंसं कुणाचं कॉपी करणं नाही किंवा एखादा विषय घेऊन त्यावर लिहिणं नाही, तर आतून काय येतं हे सगळं लिहिण्यावर त्यांचा भर सांगितला. 1913 ते 1924 तर या सगळ्याची परिसीमा होती, आणि 1924 नंतर मात्र त्यांचा जो लिखाणाचा सगळा आहे तो माहितीपर म्हणा स्थितीपर आधारित असा सगळा लिखाण प्रपंच आहे. हे किती छान आहे की तुम्ही कुठल्याही कालखंडात तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करता.
1: म्हणून मी आत्ता ह्या कार्यक्रमामध्ये अगदी मुद्दाम सांगू इच्छितो की संन्यस्त खडगसारखं एखादं नाटक असेल म्हणा किंवा ने मजसीने परत मातृभूमीला ह्याच्यासारखं एखादं गाणं असेल, मला सावरकर स्वतः कवी म्हणून ह्या 2-3 गाण्यातनं फार प्रतिभाशाली वाट
0: प्रश्नच नाही.
1: आणि सावरकर हे तर अगदी दगदगत कुंड आहे म्हणजे त्याच्यासाठी
0: प्रश्नच नाही. प्रश्नच नाही. खूपदा त्यांना सागराची पण उपमा दिली जाते, काव्य रत्नाकर असं पण त्यांना.
1: बरोबर.
0: तिथेही पुन्हा सागरासारखीच त्यांची स्थिती त्यांच्या लिखाणाची दाखवली आहे. सागर जेव्हा शांत आहे तेव्हा त्याची खोली सगळी तुमच्या लक्षात येते, तो उसळला त्याची ताकद तुमच्या लक्षात येते, आणि तो अधिक उसळला त्याचं विराट रूपही तुमच्या समोर असतं. मला वाटतं तेच शेवटचं आपण जे म्हणालात प्रभो राजा, तिथं ते विराट रूप त्या राजाचं दाखवताना ती प्रतिभा
1: शिवाजी महाराज
0: आपल्या समोर आली आहे. खरंच
1: छत्रपतींविषयी काय पद्धतीने गाणं लिहिलं आहे, काय अप्रतिम संगीत आहे. नृसिंह, मला खरंच वाटतं की नवीन गायकांनी गाणाऱ्यांनी लता मंगेशकरांनी या गाण्यामध्ये नृसिंह हा शब्द कसा म्हणला आहे अभ्यास करावा असा आहे.
0: वा,
1: हे हिंदू नृसिंह असं नाही म्हणलं, हे हिंदू नरसिंह असं
0: पण म्हणलं,
1: हे हिंदू नृसिंह. तर हे ऐकण्यासारखी ही लिहिण्यासारखी गोष्ट आहे.
0: वा, खूप खूपच छान. ऐकूया आपण
1: अगदी.

0: गोरी गोरी पान एका तळ्यात या गदिमंच गीतांबद्दलही बोलत होतो. गोरी गोरी पानमुळे कसं या इंडस्ट्रीत एक दमदार पाऊल पडलं, सुरुवात झाली हे सांगत चित्रपटाच्या आठवणी त्यांनी काही सांगितल्या होत्या. ही दोनही गीतं एका चित्रपटात होती आणि आपण बोलत हे होतो की या चित्रपटासाठी जेव्हा संगीतकार म्हणून राम गबाले आणि निर्मात्यांनी श्रीनिवास खळे यांचं नाव ठरवलं तेव्हा गदिमांनी त्याला विरोध केला होता की मी या संगीतकाराला ओळखत नाही, मी गाणी देणार नाही वगैरे वगैरे.
1: मला वाटतं राम गबाल यांचं चित्रपट कुठला,
0: लक्ष्मी पूजन हे त्या चित्रपटाचं नाव. आणि मग खरंतर हा प्रश्न मिटला होता, सुरुवातही झाली होती, ही दोन गाणी पण तयार झाली होती, इतरही कामं सुरू होती, पण सगळंच बदललं आणि टीम बदलली, चित्रपटाचं नावही बदललं, म्हणजे अगदी निर्माते दिग्दर्शक संगीत दिग्दर्शक सगळेच बदलले. सुखाचे सोबती असं त्या चित्रपटाचं पुढे नाव झालं आणि सुखाचे सोबतीसाठी संगीतकार वसंत पवार होते आणि गायिका मधुबाला जवेरी.

0: आणि आधीच्या श्रीनिवास कळे यांनी संगीत दिलेल्या गाण्यासाठी आशा भोसले, त्यांच्याच आवाजात गोरी गोरी पानपण याच चित्रपटासाठी तयार झालं होतं.
1: काय अप्रतिम.

0: अर्थात ही गोष्ट खूप पुढे गेली. नंतर ही दोन गाणी श्रीनिवास काळेंनी HMV वर प्रकाशित केली. मग सुखाचे सोबतीच्या निर्मात्यांनी त्यांना नोटीस पाठवली, गदिमांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवलं. पण जी दोन गाणी खळ्यांनी संगीत दिलेली आहे ती लोकप्रिय राहिली
1: अगदी.
0: आणि सुखाचे सोबतीचं गोरी गोरी पान हे गाणं पुढे येऊ शकलं नाही, रेकॉर्डवर ते राहू शकलं नाही, ते केवळ चित्रपटात दिसतं. एका तळ्याच्या तर अनेक कथा आहेत. याची पहिली आवृत्ती वसंत पवार यांनी मधुबाला जवेरी यांच्या स्वरात आपण जे आत्ता ऐकलं सुखाचे सोबती ती होती. दुसरी सगळ्यात लोकप्रिय जी आशा भोसले यांच्या स्वरातली.

आणि त्यानंतर सर्वात नंतरची नंदू घाणेकर यांनी संगीत देऊन हे गीत रवींद्र साठे यांच्या स्वरात गाऊन घेतलं होतं.

0: आणि विशेष म्हणजे ही जी तिसरी आवृत्ती आहे नंदू घाणेकर यांनी संगीत दिलेली, त्याचे संगीत संयोजन अच्छा अजय अतुल यांनी केलेलं होतं.
1: हो,
0: याला मोठं पण
1: सज्जन माणसं होती, सहज माणसं होती.
0: खरंच खरंच
1: त्या काळाचाच तो कदाचित महिमा आहे आणि त्याचमुळे कदाचित त्यांच्याकडनं इतकं छान सकस संगीत आपल्याला ऐकायला मिळालं असं मला अगदी मनापासून
0: अगदी अगदी अगदी खरं आहे. तर ती मला तो पहिलीच रेकॉर्ड होती, ती माहितीने गायलेली बालगीतांची एचएमव्हीने केलेली, अर्थात त्याच्या आधी आकाशवाणीवर भरपूर त्यांनी काम केलं होतं.
1: आणि मला वाटतं मंगेशकरांबरोबर पण त्यांनी, मंगेशकरांबरोबर नाही यांच्याबरोबर त्यांनी अजून माडगुळकरांबरोबर त्यांनी पाठलाग केला
0: होय.
1: आणि पुढचा मला आठवत नाही आता, पण त्याच्यानंतर मला वाटतं मंगेश पाडगावकरांबरोबर केलं आणि
0: गंगाधर मांबरेंची पण आहेत
1: बरोबर, आणि आपल्या ह्या
0: शांता शेळके,
1: शांताबाई शेळक्यांबरोबर पण काम बरंच केलं
0: भरपूर अगदी हे 81 पर्यंत संख्या गेली
1: बरोबर
0: सांगितलं ते स्वतः
1: बरोबर.
0: या नमित्र मी सगळं वाचत होतो
1: बरोबर,
0: हे 81 संख्या ते सांगतात.
1: बापरे,
0: अशा 81 लोकांसोबत मी काम केलंय. किती मोठा हा पट आहे ना.
1: हो खरंच खूप मोठा पट आहे.
0: तर आपण निवडलेल्या श्रावणात घन
1: हो चालेल
0: ही गाणं ऐकूया.
1: अगदी अगदी.

0: आनंदजी, तुमच्या आवडीची गाणी ऐकत असताना ही गाणी एखाद्या बहुरूप्यासारखी वाटतीयत, एक वेगळंच रूप घेऊन समोर येत आहेत. ही रंगरंगोटी त्यांच्या चेहऱ्यावरची तुमच्यामुळे आम्हाला मिळतीये,
1: बापरे,
0: हे निश्चित. पुढच्या अनेक भागातून आपण भेटत राहणार आहोत, आजच्या भागाची वेळ इथे संपत आलीये, पुन्हा भेट नक्की.
1: अगदी.
0: तर श्रोते हो, आपण ऐकत होता सिने नाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज आपण ऐकला भाग चौथा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
2: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
3: अरे तुमच्यात सामील हो.

0: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित रहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।

स्वर लता मंगेशकर का था और फिल्म का नाम था लैला मजनू।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक विको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
6: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन।
1: पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍप्लिकेशनवरून आमच्या राष्ट्रीय वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत होतात। संध्याकाळचे 5:20 झाले आहेत। आता प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम।
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल। असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
3: संपर्क 89 29 30 41 42।

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची भूताचा जन्म आणि इतर कथा या कथा संग्रहातली निरोप ही

हीच विनोदी कथा आपण ऐकणार आहोत. हा कथासंग्रह कॉन्टिनेंटल प्रकाशननी प्रकाशित केला. मिश्किल कथा लिहिण्याचा मूळ स्वभाव असलेल्या दमांनी बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर लिहिलेल्या आहेत. ग्रामीण जीवनातलं विक्षिप्तपणाचं इरसालपणाचं दर्शन या कथांमधून आपल्याला घडतं. चिवी जोशी, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द मा मिराजदार यांनी पुढे सुरू ठेवली. तेव्हा आज ऐकूया द मा मिराजदार यांची विनोदी कथा निरोप. भोकरवाडी हे गाव फारच अद्भुत ठिकाणी वसलेलं होतं. मोठ्या सडकेवरनं आत चार कोस वाट तुडवली म्हणजे हे गाव लागत असे. पण ही चार कोसांची वाट फारच नामांकित होती. तिचं मुख्य वैशिष्ट्य हे होतं की ती माणसाच्या साध्या डोळ्यांना अजिबात दिसत नसे. सरस्वती नदीच्या गुप्त प्रवाहाप्रमाणे हा रस्ताही गुप्त होता. सुरुवातीला तो ओढ्या नाल्याच्या सुकलेल्या प्रवाहाच्या रुपाने प्रकट होई. नंतर

0: मुख्य वैशिष्ट्य हे होतं की ती माणसाच्या साध्या डोळ्यांना अजिबात दिसत नसे. सरस्वती नदीच्या गुप्त प्रवाहाप्रमाणे हा रस्ताही गुप्त होता. सुरुवातीला तो ओढ्या नाल्याच्या सुकलेल्या प्रवाहाच्या रूपाने प्रकट होई. नंतर वाट एकदम जी भूमिगत होई ती बराच काळ कुठेच दिसत नसे. अशा वेळी ती जमिनीवरच्या उभ्या पिकाखालून गेलेली असे. तिचा नंतरचा काही भाग केवळ काट्याकुट्यांचा होता. तोही ओलांडला म्हणजे मग अनेक लोकांचे मळेखळे, ताली, बांध अशी वळणं घेत घेत अखेरीस ती गावच्या शेवेला घेऊन दाखल होई. नशीब या सबंध वाटेवर कुठे झाडं झुडपं नव्हती, नाहीतर मध्येच थोडीशी वाट झाडांच्या शेंड्यावरूनही गेलेली आहे असं नक्कीच कुणीतरी पटवून दिलं असतं. या सगळ्या गोष्टींमुळे नव्या माणसाला भोकरवाडीची वाट चुकूनही सापडत नसे, किंवा सापडलीच तर मग ते गाव भोकरवाडी नसे, मग ते जांभूळवाडी किंवा बाभुळगाव असे. ही एरवीच्या दिवसात दिवसा ढवळ्या होणारी गोष्ट. मग पाऊसकाळ आला म्हणजे या गावाचा भूगोल किती उलथापालथा होत असेल याचा नक्की अंदाज सांगणं कठीण. पावसाळ्यात भोकरवाडीचं बाहेरच्या जगाशी असलेलं दळणवळण पार तुटून जाई, कारण वाट म्हणून ओळखला जाणारा रस्ता भूभाग, पाणी, चिखल, राड, लव्हाळी यात बुडून गेलेला असे. या काळात परगावी जायची दगदग सहसा कोणी घेत नसे. आता अगदीच नाईलाज झाला तितकंच महत्वाचं काम निघालं तर मात्र गोष्ट वेगळी. आज गावच्या इनामदाराचंही असंच महत्वाचं काम निघालं होतं. काय आहे, इनामदाराच्या दोन बायका आधीच वारल्या होत्या आणि तिसऱ्या बायकोचं सहावं बाळंतपण आता अगदी जवळ येऊन ठेपलं होतं. आज सकाळपासून तिचं पोट सारखं दुखत होतं. ती सारखी विवळत होती, जमिनीवर लोळण घेत होती आणि घरातल्या आयाबाया काही ना काही उपचार करत होत्या. तात्या इनामदार उघड्या बंब अंगाने बाहेर बैठकीत बसला होता. पुढे आलेल्या पोटावरनं मधून मधून तो मोठ्या मायेनी हात फिरवत होता. आता काय करावं याचा विचार करत होता. अंधार व्हायला आला होता. काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ भरून भरून येत होतं, त्यामुळे संध्याकाळ रात्रीसारखी वाटत होती. मधून मधून पावसाच्या लहानशा सरी येत होत्या. सबंध भोकरवाडी गाव आपापल्या खोराड्यात कोंबडीसारखं गप्प बसून होतं. कुठेही कसलीही हालचाल नव्हती. सगळीकडे कसं गडीगुप्प होतं आणि तात्या इनामदार डोकं खाजवत सारखा विचार करत होता. तात्याला एकदम कशाची लहर येईल याचा नेम नसे आणि आताही त्याला एकदमच अशी लहर आली. विचार पक्का झाला आणि त्याने एकाएकी गड्याला हाक मारली, माद्या. या हाकेचं काही उत्तर आलं नाही. जरा आवाज चढवून मग पुन्हा तात्याने हाक मारली, ए माद्या. त्याबरोबर पटका काखेत धरून दिंडी दरवाजापाशी आरामशीर बिडी ओढत बसलेला महादा दचकून उठला. विडी तिथेच कोपऱ्यात टाकली आणि तोंडातला धूर त्यांनी भपकन हवेत सोडून दिला. लगबगिनी आत येऊन त्याने विचारलं, मला हाका मारल्या का जणू? मग काय, माझ्या बाला हाका मारल्या काय म्या?
1: नाही नाही, मला मालात हा.
0: असं म्हणून नम्रपणे डोकं खाली वाकवून महादा उभा राहिला. एक शब्द न बोलता हातानी डोक्याचा वरचा भाग खाजवत खाजवत उभा राहिला. हे बघ, तालुक्याच्या गावाला जा आणि झक्कपैकी एक बाई डॉक्टर घेऊन ये.
1: आताच्या आता?
0: इनामदार खेकसून म्हणला, मग काय महिनाभरानं जायचं म्हणतोस काय?
1: नाही तसं नव्ह, म्हणजे आता निघालोच बघा. हा निघालो निघालो.
0: हा आणि हे बघ हे बघ हे बघ, तसा जाऊ नको, त्यांना म्हणावं असाल तशा चला. काय
1: असाल तशा चला, बरोबर.
0: हा हे बघ, ताबडतोब निघा म्हणून सांगायचं आणि जमलं तर घेऊनच यायचं बरं का?
1: हा वय वय चालेल.
0: एवढं बोलून महादा मालकाच्या बोलण्याला मान हलवत हलवत गडबडीने पटका बांधू लागला. पण सारखी मान हलवत राहिल्यामुळे बराच वेळ त्याला पटका आणि डोकं यांचा जवळचा संबंध जोडणं अशक्य झालं. अखेरीला मालकाचं बोलणं संपलं, त्याची मान हलायची थांबली, तेव्हा पटका बांधून हल्ला. भराभरा दाराकडे गेला. जाताना पुन्हा इनामदाराने बजावलं, ए बघ, पैशासाठी खुरखुर करायला लागली तर म्हणावं काळजी करायची नाही. हा तू म्हणशील ते देऊ.
1: हा नाही, पण मी काय म्हणणार?
0: अरे लेका, तू नव्हं ती बाई म्हणल ते देऊ.
1: हा हा हा हा.
0: महादा रस्त्यांनी निघाला, जरा नाराजीनीच निघाला. या अशा चमत्कारिक वेळी तालुक्याच्या गावी जायचं त्याच्या अगदी जीवावर आलं होतं. या पावसाळी हवेत अंगावर कामरून घेऊन गरमागरम झुरके घेत बसायचं की 10-5 मैल तंगड्या तुडवत तुडवत अंधाऱ्या वाटेने जायचं.
1: जा तालुक्याच्या गावाला असं म्हणायला या इनामदाराला काय जाते?
0: या अंधारात असल्या रस्त्याने चालत जायचं म्हणजे

0: काही चेष्ट आहे काय? हा कुठं गाळा चुकून रुतून पडलो तो नदीत टाकायला सुद्धा हाडं मिळायची नाही. या इनामदाराच्या बायकोला तर काय उद्योगच नाही. आता ह्या भलत्या वेळी पोट दुखायचं काय नडलं होतं का? ते काय नाही, वाटेवर घरे तिथं जरा टेकायचं, घाटकाभर बसून जेवण खाऊन मग हळूहळू निघायचं. महादाच्या मनात असे सोयीस्कर विचार सारखे यायला लागले. त्या नादात तो घरी येऊन टेकला, निवांत बसून बिडी ओढायला लागला. महादाची तरणी ताठी बायको बोलायला फार फरडे होती म्हणून महादा तिला बालिस्टर म्हणायचा. बिडी उडून झाल्यावर तो आपल्या बायकोला लाड लाड म्हणाला,
1: बालिस्टर अग बघ की यो इनामदार कसा लागलाय माझ्या पाठीमाग.
0: हाताचा मुटका गालाला टेकून बालिस्टर म्हणाली,
1: का काय झालं? अग इनामदाराच्या बायकोचं लागलंय पोट दुखायला. दुखू दे, दर साल तिचं पोट दुखते, त्यात काही नवीन नाही आता. अग वय की खरंय ना, अहो दर भाद्रपदात इनामदाराची बायको बाळंतीन होती. मला हाय ठाव, तुम्ही पुढं बोला हो.
0: तक्रारीच्या सुरात महादा म्हणाला,
1: अग तिचं सकाळपासनं पोट दुखतंय. मी म्हणलं दुखा ना का? दुखलं तर त्या माऊलीचं दुखतंय. आणि मग आता इनामदार म्हणतोय की आताच्या आत्ताच्या तालुक्याला आणि दागदरच्या बायकोला घेऊन ये.
0: महादाची बायको डोळे विस्फारून ओरडली,
1: या बया या वक्ताला. अग मग काय सांगतोय, जमलं तर या लगी असं निरोप करायचंय तिला. पैका लागल तेवढा सोडीन म्हणला. हे पेटला तू पैसा इतका राज्याला मी नाही जाऊ द्यायची तुम्हासनी. आम्हासनी काय पोरं बाळ नाहीत का काय? हा आता बघ म्हणजे झालं, नोकरी आहे ना कस करतीस?
0: बालिस्टरचं नाक बरंच नकट होतं पण त्यातल्या त्यात ते मुरडून ती डाफरली.
1: मातीत बशिवली ती नोकरी, कुठल्या कुठे जायचं म्हणजे काय?
0: बाहिल्या महादा मान हलवून तिच्याजवळ सरकत बसून म्हणाला,
1: तर काय ग हे बघा आज अबात नाही हालायचं सांगून ठेवते. अगं मी काय तुझ्या मर्जी बाहेर आहे का? हा पण त्यात ना तुमची तब्येत नाही बरी, खोकताय ना सारखं.
0: महादा आता उत्साहाने म्हणाला,
1: वय ग वय तब्येत बरी नाहीये माझी. हा हे विसरलोच होतो मी. हो
0: त्या दोघा प्रेमळ नवरा बायकोचा अशा रीतीने बराच वेळ संवाद झाला आणि आपण न जाणेच योग्य ही गोष्ट महादाला 100% पटली. हा एक गोष्ट खरी होती, इनामदाराचा निरोप कुठून तरी तालुक्याच्या गावाला जाऊन धडकणं आवश्यक होतं पण त्यासाठी महादानीच गेलं पाहिजे असं थोडीच होतं. या कामाला काय कोणीही गेलं तरी चालण्यासारखं होतं. उदाहरणार्थ महादाचा मेहुणा रंगा, तो जरी गेला तरी काही बिघडणार नव्हतं. रंगा सध्या महादाकडेच येऊन राहिलेला होता, त्याच्याच जीवावर भाकर तुकडा खात होता आणि मग गावात गटाळ्या घालत हिंडत होता. त्याला काम सांगितलं तर नाही म्हणायची त्याची टाप नाही, या कामाला त्यालाच पाठवावं. हा अगदी योग्य, बालिष्ठांनी सुचवलेली ही युक्ती महादाला एकदम पसंत पडली. बायकोच्या बुद्धिमत्तेविषयी त्याला असलेला आदर आता वाढला आणि मग तो घरात गप्प बसून राहिला. त्या गारव्यात अंगावर पांघरून घेऊन बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून बराच वेळ लाड लाड गप्पा मारत बसला. जेवणखाण करून मेवण्याची वाट पाहत थांबला पण मेवणा त्या दिवशी नेमका रात्री लवकर घरी आलाच नाही. चांगली मध्यरात्र उलटून गेली, फार उशीर झाला आणि मग चोरट्यासारखा रंगा घरात आला. दोन पाच ठिकाणी गप्पा मारून पत्ते खेळून आणि बरीच उंडगेगिरी करून तो आलेला होता. घरात शिरून अंधारातच पांघरून हुडकू लागला. या वेळेपर्यंत महादाला झोप लागलेली होती. घुर घुर करत तो जोरात घुरत होता, मधून मधून त्याच्या तोंडातून बुडबुडाही बाहेर येत होता. पण बायको जागी राहिली, बसल्या बसल्या पेंगत ती रंगाची वाट पाहतच थांबलेली होती. रंगा आज शिरल्या बरोबर ती म्हणाली,
1: ए रंगा हा झोपू नका सा बरं का?
0: कपाळाला आठ्या घालून रंगा म्हणाला,
1: खावो हे बघ यांचं काम करायचं, एक तालुक्याच्या गावाला निरोप पोचता करायचा आहे.
0: हा रंगा तोंड वाकडं करून उभा राहिला. आळसानी आणि जागरणानी त्याचे डोळे लाल झाले होते, अंग ताठलं होतं, झोपही येत होती पण बहिणीपुढे त्याची काकू करायची छाती नव्हती. मोठी जांभई देऊन उभ्या उभ्या डोळे मिटत त्याने विचारलं, कसला निरोप आहे? खरं म्हणजे निरोप महादासमक्षच सांगणार होता पण आता तो गाढ झोपला होता, एवढ्या तेवढ्या कारणासाठी त्याला उठवणं बाय

0: बायकोला योग्य वाटले नाही. मनाशी आठवून आठवून ती म्हणाली, हे बघ तालुक्याच्या गावाला काय दागदरीन बाई आहे एक, त्यानं बोलून आणायचे. हा म्हणावं इनामदारांनी बोलवले, सवड असली तर या म्हणायचे लवकर. बर का? बर, पैका लागल तितका देऊ, खानदाडी भर म्हणली तर खानदाडी भर देऊ, पण येण्यात काही हाय गय करू नका, एवढं सांग बर का निरूप. हा वय वय सांगतोय, खानदाडी भर बाया द्या म्हणतो त्यांना, सांगतो सांगतो. जावं मग आठ पाशी. हे शब्द बोलता बोलताच महादाच्या बायकोला मोठी जांभई आली आणि ती आडवी झाली. हा निघालोच हे रंगाचे शब्द तिला ऐकूच आले नाहीत. त्याच्या आतच तिला झोप लागली. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
0: रंगाने मग जास्ती काही गडबड केली नाही. मुकट यांनी त्याने अंथरूण उचललं आणि मारुतीच्या देवळाच्या कट्ट्यावर आईस पैस पसरलं. नेहमीप्रमाणे पालथा पडून तो झोपला. विचार करत पडला, बहिणीनी ज्या सुरात निरोप सांगितला होता त्यावरून हे काम काही विशेष महत्वाचं दिसत नव्हतं. इनामदाराचा कसला तरी निरोप होता आणि तो तालुक्याला द्यायचा होता. आणि निरोप तरी काय होता? कुठल्याशा बाईला चला बोलवलंय एवढं तर सांगायचं होतं. आता ही कुठली बाई बुवा? बहुधा इनामदाराची नातेवाईक असावी, काकी नाही तर मामी असल काहीतरी, दुसरं कोण असणार? समजल तिथं गेलं म्हणजे. हा पण मग हा निरोप द्यायला आताच गेलं पाहिजे असं थोडीच आहे. सांगणारा माणूस काय नेहमीच गडबड करून सांगत असतो, पण ऐकणाऱ्यांनी ते सवडीनेच करायला नको का? हा आणि शिवाय घटकेनी काय प्रहर होत नाही, आता जायचं ते पहाटच जावं. हा म्हणजे झोपही शांत चांगली लागल आणि चालायला हुरूपही येईल. इतका सगळा विचार करत रंगाला झोप लागली. अशी गडद झोप लागली की उजाडायलाच तो जागा झाला. निरोपाची आठवण झाली तसा तो ताडकन उठला. अंथरूण गुंडाळून चहा बिहा न मारताच गडबडीनी गावाबाहेर पडला. डोळे चोळत चोळत वाटेला लागला. रंगाचे संपूर्ण डोळे उघडले तेव्हा तो एक मैल भर चालत आलेला होता. पण दरम्यान वाटेत दोन पाच ठिकाणी काटे मोडले होते आणि त्याची गती कमी झाली होती. लंगडत लंगडत वाटेतला चिखल राड या गोष्टींना तोंड देत देत तो तालुक्याच्या अलीकडच्या गावापाशी येऊन पोहोचला. तेव्हा त्याच्या अंगावर इतका चिखल उडालेला होता की त्यात त्याचे कपडेच दिसेनासे झाले होते. पायातल्या वाहना कुठेतरी बेपत्ता झाल्या होत्या आणि सगळं अंग दुखत होतं. जांभूळवाडीला तो पोहोचला तेव्हा सकाळचे 10 वाजले असावेत. तालुक्याचं गाव 3 कोसांवर राहिलं. आभाळही अगदी आरशासारखं स्वच्छ झालेलं होतं आणि उबदार उन्ह सगळीकडे पसरलेली होती. या उन्हात बसून अंग शेकत शेकत चहा प्यावा, निदान बिडी ओढावी, गप्पा हाणाव्या असं त्याला फार फार वाटत होतं. रंगाला जे मनातून वाटत होतं तेच अगदी जांभूळवाडीच्या बऱ्याचशा लोकांनाही वाटत असावं, कारण गावाबाहेर मोडक्या तोडक्या कट्ट्यांवर दगडधोंड्यांवर बसून ऊन खात खात गप्पा मारायचा कार्यक्रम अगदी रंगात आलेला होता. रंगाला लांबनं पाहिल्यावर कोणीतरी म्हणालं, त्यो कोण चालाय रे, कुठे रे? त्यो बघ की त्यो निव्वळ काळा गारुती दिसतोय. शिवा चव्हाणांनी कट्ट्यावरून बूड उचलून पाहिलं. नीटसं दिसलं नाही म्हणून डोळ्यांची चिपडं काढून पाहिलं. तोपर्यंत रंगा जवळ आलेला होता. पुन्हा नीटनेटकं बसून शिवाने ओरडून विचारलं, का रे रंगा मरदा? हा अरे इकडं कुणकडं? रंगा रस्त्यावरच उभा राहून म्हणाला, अरे जरा तालुक्याच्या गावाला जातोय. का बरं? अरे एक अर्जंट काम आहे जरा. हा म्हणजे काय अगदी बसाय टामच नाही का, इतकं अर्जंट आहे का? रंगानी मनाशी आठवून आठवून विचार केला. हा म्हणजे इतकं काय नाही म्हणा, पण गेल्याला बरं. अरे मग ये की बस ना, अरे बिडी बिडी वड आणि मग जा. हे बोलणं रंगाला पटलं. एकतर कुठेतरी तोंडबिन धुवून हातपाय खंगाळून घटकाभर बसावं असं त्याला वाटतच होतं.

मऊ मऊ ऊन अंगावर घ्यावं, एखादी बिडी ओढावी, चार इकडच्या तिकडच्या गोष्टी कराव्यात हे त्यांनी ठरवलेलंच होतं. पण याशिवाय आणखीही एक कारण होतं. महादाच्या बायकोनी रात्री निरोप सांगितला होता, त्यावेळी त्याला पेंग आली होती. तिचे शब्द नीटसे लक्षात राहिलेले नव्हते. तालुक्याच्या गावाला इनामदाराची बाईक कोण? का की का मावशी? न जाणो, एखाद्या वेळी मामी असायची, आज जी कोणी असेल ती असेल, पण आपण कुठे नेमकं जायचे? उठायला उशीर झाला म्हणून न विचारताच आपण तसेच आलो, पण इथे आता कोणाला तरी विचारलं पाहिजे ना. इनामदाराच्या नात्यातलं कोण आहे बाबा तालुक्याला? कट्ट्यावर बसून रंगानी हातापायांना घटकावर आराम दिला. मग पलीकडच्या ओढ्यावर जाऊन हातपाय तोंड धुवून परत तो कट्ट्याला टेकला. बोटानं चुटकी वाजून म्हणाला, बाळगा काढ, काय तरी बिडी काढी काढ बाबा, ले का काढले अंग? शिवानी बिडी दिल्यावर त्याने ती पेटवली. धूर गपा गपा छातीत घेतल्यावर त्याला जरा बरं वाटलं, फारच मोकळं मोकळं वाटलं. अंगात मुरलेला गारठा एकदम खलास झाला. इनामदाराचे निरोप काय आजच्या दिवसात केव्हाही पोहोचता केला तरी चालेल असं त्याला वाटू लागलं. धूर आभाळाकडे सोडत त्यांनी विचारलं, ते इनामदाराचं कोण पाहुणं आहे तरी तालुक्याला? बिडी तोंडातून काढून शिवानी विचारलं, हा कोण म्हणजे तात्या इनामदार म्हणतो का? आहोय रे, त्यो तमाशाबाज इनामदार, अरे त्योच रे, अरे त्याचं कोण नाही तालुक्याला. हे ऐकल्यावर रंगाला एकदम विचारच पडला. त्याचा चेहरा आणखीन चिंताक्रांत झाला. आता निरोप कोणाला पोचता करायचा? इनामदारांनी सांगितलेली ही बाई कोण? शिवा म्हणाला, का र नाही म्हणजे विचारतोस कशा पाई? अरे काय आहे, त्याचं अर्जंट काम आहे निरूपाचं. कुठली एक बाई आहे म्हणा, तिच्याकडे जायचं आणि सांगायचं की तुला सवड असली तर बोलवले. रंगानी सांगितलेली ही माहिती ऐकून शिवानी एकदम डोळे विस्फारले. हा हरतीच्या पाहिली इनामदाराच्या मी, अजून खेळ सुरू काय त्याचा? इथपर्यंत बोलणं आल्यावर कट्ट्यावर बसलेल्या सगळ्याच मंडळींना त्यात गोडी वाटू लागली. भुईचा आधार न सोडता शिवाच्या बाजूला सरकत एकजण म्हणाला, कसला खेळ रे? अरबा तुम्हाला माहितीच नाही का, या इनामदारनं माग लय बाया नाचवल्या होत्या, लयचा वाटपणा केला होता. काय काय आम्हाला सांगा तर खरं? बिडीची झुरकी मारून शिवानी भरपूर दम घेतला. मग एका लाटात नाकातोंडातून धूर सोडून मंडळींकडे बघत तो थांबला. लोकांची उत्सुकता पुरी ताणली गेली होती. हे पाहिल्यावर तो म्हणाला, माग तमाशातल्या एका बाईच्या नादाला लागलं होते हे इनामदार, सारखा तिच्या माग माग, तिचा एक तमाशा चुकवायचा नाही गडी. हा हा मग एकदा काय झालं, घरी नाच गाण्याची बैठक केली, हा तवा कधी नव तो योगडी भांग पिला. हा मग काय, इठा सातार करीन समजून त्यानं तबले वाल्याचाच मुका घेतला. हा अरे एकदा नव अरे दोन दोनदा घेतला, आता दोनदा कशा बाई? यास काय करतो, एकदा चुकून घेतला. मीठा म्हणाली की अहो भले इनामदार तुम्ही कडीच केली की, आता आणखीन एकदा घ्या. तेव्हा मग इनामदारांनी आणखीन एकदा घेतला. हा म्हणजे असं लोक म्हणतात, आपण काय प्रत्यक्ष बघितलेलं नाही बाबा. हा एवढं बोलून शिवा हसत राहिला, बाकीची माणसंही हसली, खूप वेळ हसत राहिली. मग शिवानी इनामदाराच्या रंगेलपणाच्या आणखीन काही गोष्टी सांगितल्या. त्या ऐकल्यावर सगळ्यांची खात्री पटली की तात्या इनामदार हा महा इस्कलबाज माणूस असला पाहिजे. शेवटी शिवा म्हणाला, हा आता अलीकडं 5-7 वर्षात गडी चवांगाने खाली आला होता, यो नाच त्याचं सुटला होता. हा पण आता पुन्हा पाण्याची लेवल वर चढली दिसतीये. आय ती कशावर न? अरे बाई तालुक्याहून आणायला पेशल रंगाला धाडून दिले नव का, आता दुसरी कुठली बाई असणार? शिवानी ठामपणे असं सांगितल्यामुळे लोकांची खात्री पडली. बरोबर आहे, ज्या अर्थी इनामदारांनी रंगाला निरोप देऊन पाठवलेला आहे त्या अर्थी त्याचा बेत हाच असला पाहिजे, नाहीतर तालुक्याला जाऊन बाईला घेऊन ये असं सांगण्याचं दुसरं कारण काय? लोकांची अशी खात्री पडली तेव्हा सगळ्यांनी रंगाला विचारलं, ए कुठल्या बाईला निरोप सांगितला रे इनामदारानं? आता रंगाचीही खात्री पडली होती. त्याच्या डोक्यावरचं ओझं बरंच कमी झाल्यासारखं वाटत होतं.

0: तथापि रात्री महादाच्या बायकोनी आपल्याला नेमका काय काय निरोप सांगितला होता तो आठवून पाहण्याचा त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण ते जमत नाही असं पाहिल्यावर त्याचा नाद सोडून देऊन तो म्हणाला,
1: हा दुसरी कुठली असणार, तमाशातलीच असायची, दुसरं काय?
0: अरे पण कंची, शिवा मान हलवून म्हणाला,
1: अरे येड्यानो, नाव गाव बायला काही लागत नाही बरं का, कोणीकडनं खेळ करणार असली म्हणजे झालं, जी भेटल तालुक्याला ती आणायची.
0: आपल्याला बाईचं नाव का आठवत नव्हतं याचा आता रंगाला उलगडा झाला.
1: हा ते इनामदारानं कुठली बी बाई आणायला सांगितली होती असं म्हणायचं, आपल्याला इकडं उगीच तिचं नाव आठवत नव्हतं.
0: मग शिवा पुढे बोलला,
1: बर पण मग आणखीन काय का निरूप आहे?
0: मग रंगाला एकदम आठवण झाली.
1: हा काय नाही, म्हणजे तो म्हणलाय पैक्याची काय काळजी करायची नाही, काय लागल तेवढा पैका सोडतो, असं एक आणखीन सांगितलेलं आहे बघा.
0: शिवानी डोळे मिटवून पुन्हा विचार केला.
1: हा म्हणजे समजा फुल ताफा बोलिवलेला असणारे, हा मग राव जायला पाहिजे आपण बी. हा
0: हे ऐकल्यावर जणू आपल्याच घरी कार्यक्रम ठरलेला आहे अशा थाटात रंगा म्हणाला,
1: अरे या की राव खुशाल, हा अरे इनामदाराचा हाल मस्त बोकळ दान काय, म्या झाडला होता ना माग 550 गुरु मावते आली एका टायमाला, हा हा मग काय हरकत नाही, नाही मावली माणसं तर बाहेरच्या अंगणात करा लौकी कार्यक्रम आपण होय,
0: हा ते एक बरंच होईल बरं का, हा
1: त्याची काय काळजी करू नका बघा बिनघोरिया, आमचा मेवणा आहे ना तिथं चाकरीला, आता परमिशन द्यायचं काम माझ्याकडे लागलं. हो
0: रंगानी तोंड भरून असं आश्वासन दिलं तेव्हा सगळी मंडळी खुश झाली. श्रोते हो, दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची भूताचा जन्म आणि इतर कथा या कथा संग्रहातली निरोप ही कथा आज आपण ऐकली. याच कथेचा उर्वरित भाग आपण ऐकणार आहोत आपल्या उद्याच्या कार्यक्रमात. मी प्रसाद कुलकर्णी या कार्यक्रमात इथेच निरोप घेतो. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, पुणे विविध भारती 101 FM वरून देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकला. कार्यक्रमात आज दमा मिराजदार यांची निरोप ही विनोदी कथा आपण ऐकली. वाचक स्वर होता प्रसाद कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. श्रोते हो, आता एक जनजागृतीपर निवेदन ऐकूया. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवते आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकेदुखी, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा.

0: टप टप टप धरती सुने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 आणि 2553706।
2: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत, वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी। पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय, एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत। जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया। ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 0202553705 किंवा 6। नक्की फोन करा, हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
1: पुणा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
3: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
0: श्रोत्या, उन्हाळ्यातली अशी रखरखीत दुपार, त्यात जीवाची काहिली झाल्यानंतर अशी सावळी सांज कुणाला नको असते.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ.

0: चिंचवड गाव चिंचवड पुणे संपर्क 94 22 311 106.
1: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
3: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: एका तीव्र मध्यमाचा अपवाद वगळला तर सारेच स्वर शुद्ध आहेत असा राग यमन. एकेका प्रतिभावंतांनी या रागातून करुणा, विरह, प्रीती, समर्पण, भक्ती अशा विविध भावांची उत्कट गीतशिल्प साकारली. त्यातलंच एक गीत आम्ही वेचलंय, ऐकूया.

0: आशा भोसले यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकली. राम कदम यांचं संगीत होतं आणि ग. दि. माडगुळकर यांनी ही रचना संगीतबद्ध केली होती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एनडीए मध्ये जायचंय.
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: कवी कृष्णाजी बळवंत निकुंभ यांची रचना आपल्या पाठ्यपुस्तकात अभ्यासाला होती. यातल्या सासूरवाशिणीच्या हृदय भावना सगळ्यांच्या मनाला भिडल्या. ही कविता नुसती वाचली तरी माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळ होतो. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली ही रचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आहे.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: NDA मध्ये जायचंय.
4: 11वी पासूनच तयारीला लागा.
3: 11वी 12वी आणि NDA च्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
4: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
5: श्रोते हो, संध्याकाळी विशेषतः शहरांमध्ये गाड्यांचे आवाज, गर्दी, उजेड अगदी नकोसा वाटतो. केवळ देवापुढच्या दिव्याचं तेज आणि नीरव शांतता, स्वतःसाठीचा वेळ, शांतता हवी हवीशी वाटते. अशावेळी आपण स्वतःलाच म्हणत असतो का, दोन ज्योती एक दीपक.

0: मालती पांडे यांच्या स्वरातली ही रचना आपण ऐकली. मधुकर पाठक यांचं हे गीत होतं. श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आयकर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आयकर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण ऐकताय आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲप्लिकेशनवरून जगात सर्वत्र हे प्रसारण आपण ऐकू शकता. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. पुणे वृत्तांत आता ऐकूया.
3: विविध भारती पुणे, पराग चिंचोळकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. फोर्स मोटर लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं 38वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ आता होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येत असून जायबंदी सैनिकांचा गौरव देखील याप्रसंगी करण्यात येत आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग विभागात सुभोष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काल जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात थॅलेसेमिया बालरुग्णांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ यल्लप्पा जाधव, मेट्रन श्रीमती केदारी, समाजसेवा अधीक्षक विभागाचे विभाग प्रमुख डॉ शंकर मुगावे, संबंधित विभागातील डॉक्टर परिचारिका, सुमारे 50 थॅलेसेमिया बालरुग्ण, सोफोष संस्थेचे पदाधिकारी तसंच रुग्णांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ यल्लप्पा जाधव आणि मेट्रन श्रीमती केदारी यांनी मार्गदर्शन करताना थॅलेसेमिया रुग्णांसाठी समाजानं संवेदनशीलतेनं पुढे येण्याचं आवाहन केलं, तसंच थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्तपुरवठ्याची आवश्यकता लक्षात घेता अधिकाधिक नागरिकांनी ऐच्छिक रक्तदानात सहभागी व्हावं असंही त्यांनी सांगितलं. डॉ शंकर मुगावे यांनी थॅलेसेमिया आजार, त्यावरील उपचार तसंच ऐच्छिक रक्तदानाचं महत्व याबाबत सविस्तर माहिती दिली. जनकल्याण समितीमार्फत करण्यात आलेल्या 24,000 नागरिकांच्या रक्त तपासणी सर्वेक्षणात सुमारे 3% नागरिकांमध्ये थॅलेसेमियाचं प्रमाण आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यभरातील महाविद्यालयं, सामाजिक संस्था, सत्संग मंडळ आदी विविध स्तरांवर जनजागृती, प्रचार प्रसार, प्रबोधन आणि रक्त तपासणी मोहिमा राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या अभियानामध्ये शासनासोबत जनकल्याण समिती आणि भारतीय रक्तविज्ञान शास्त्र संस्था यांचा प्रमुख सहभाग असणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. थॅलेसेमिया रुग्णांच्या पालकांनी स्वतः जनजागृतीचं माध्यम बनून समाजात

जागरूकता निर्माण करावी तसंच तरुणांना ऐच्छिक रक्तदानासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहनही डॉक्टर मुगावे यांनी केलं. ऐच्छिक रक्तदान ही आजची काळाची गरज आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी

0: शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्यासाठी सर्व नागरिकांनी तातडीनं आपलं मॅपिंग पूर्ण करावं असं आवाहन पाटील यांनी सर्व मतदारांना केलं आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली परिसरासाठी वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत आहे, त्यामुळे सिडकोनं या भागासाठी पाणी उपलब्ध करून द्यावं अशी सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सिडको प्रशासनाला केली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी बेलापूर इथं सिडको कार्यालयात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि व्यवस्थापकीय उपसंचालक गणेश देशमुख यांच्यासमवेत मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक घेतली. या भागात सिडकोच्या परवानगीनं मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले गेले आहेत. पनवेलमधील काही भाग सिडकोमध्ये होता, तो भाग आता महापालिकेत समाविष्ट झाला आहे, त्यामुळे पाण्याची समस्या सोडवण्याची मोठी जबाबदारी सिडकोची आहे असं बारणे यांनी सांगितलं. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आज देशभरात या वर्षातील दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं. या लोक अदालतीमध्ये विविध प्रकारच्या वादांचं निवारण हाती घेण्यात आलं. यामध्ये तडजोडीस पात्र असलेले फौजदारी खटले, धनादेश न वटल्याची प्रकरणं आणि बँकेच्या वसुलीशी संबंधित वादांचा समावेश आहे. 2023 ते 2025 या कालावधीत एकंदर 12 राष्ट्रीय लोक अदालतींचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या माध्यमातून 26 कोटी खटल्यांचा निपटारा करण्यात आला. पुणे जिल्ह्यासाठी आज हवामानाचा नारंगी बावटा फडकावण्यात आला. पुढील 3 ते 4 तासात पुणे जिल्ह्यात काही भागात वीज पडण्याची शक्यता आहे. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, उंच ठिकाणी मोकळ्या जागांवर जाणं टाळा, झाडांखाली उभं राहू नका असा इशारा स्थानिक प्रशासनानं दिला आहे. पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर आकाश ढगाळ झाल्यामुळं तापमानात घट झाली आहे. उद्या कमाल 39 तर किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: पुणे वृत्तांत आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून. 6:05 झाले आहेत. आता ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून हा कार्यक्रम.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: किशोर कुमार, मधुबाला, ती गाडी, हे सगळं चित्र झरकन डोळ्यासमोर येतं ना, आणि मग आठवतो तो एव्हरग्रीन असा चलती का नाम गाडी हा चित्रपट. या चित्रपटाची एक वेगळीच मजा आज मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. किशोर कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती खरी, पण त्यांना वाटलं की हा चित्रपट सुपर फ्लॉप होणार, बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटणार. पण झालं उलटच. चित्रपट खूप चालला, प्रचंड हिट झाला, भरपूर कमाई झाली, आणि अजूनही हा चित्रपट पाहावासा वाटतो हेच त्याचं खरं यश. या चित्रपटात किशोर कुमार, अनुप कुमार आणि अशोक कुमार या तीन भावांनी, ज्यांना गांगुली ब्रदर्स म्हणून ओळखलं जातं, त्यांनी अभिनय केला. शिवाय त्यात वापरलेल्या गाड्यांचा सुद्धा एक कॅरेक्टर म्हणून वापर करण्यात आला होता बरं का. आणि या सगळ्यात चेरी ऑन द टॉप म्हणजे ब्युटिफुल, चार्मिंग आणि ग्रेटेस्ट आर्टिस्ट मधुबाला. या चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली, म्हणजे एक लडकी भिगी भागी सी, बाबू समझो इशारे, हम थे वो थी और समा रंगीन समझ गए ना, हाल कैसा है जनाब का आणि 5 रुपया 12 आणा. या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे यामध्ये महिलांना स्वतंत्र आणि समान दाखवण्यात आलं होतं. अजून एक गंमत म्हणजे या चित्रपटाचे कॅमेरामन अलोक दासगुप्ता हे चित्रीकरणाच्या वेळी फक्त 23 वर्षांचे होते. याचं दिग्दर्शन आधी कमाल मजुमदार करणार होते, पण मुहूर्ताच्या 3 तास आधी त्यांनी नकार दिला, तेव्हा किशोर कुमार सत्यन बोस यांच्याकडे गेले आणि त्यांना दिग्दर्शन करण्यासाठी तयार केलं. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: रेडिओ आणि टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920114917।
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। चलती का नाम गाडी या एव्हरग्रीन चित्रपटाबद्दल या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय। या चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली, म्हणजे एक लडकी भीगी भागी सी, बाबू समझो इशारे, हम थे वो थी और समा रंगीन समझ गए ना, हाल कैसा है जनाब का आणि 5 रुपया 12 आणा। या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे यामध्ये महिलांना स्वतंत्र आणि समान दाखवण्यात आलं होतं। अजून एक गंमत म्हणजे या चित्रपटाचे कॅमेरामन अलोक दासगुप्ता हे चित्रीकरणाच्या वेळी फक्त 23 वर्षांचे होते। याचं दिग्दर्शन आधी कमाल मजुमदार करणार होते, पण मुहूर्ताच्या 3 तास आधी त्यांनी नकार दिला तेव्हा किशोर कुमार सत्यन बोस यांच्याकडे गेले आणि त्यांना दिग्दर्शन करण्यासाठी तयार केलं। मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल, आणि आता ऐकूयात चलती का नाम गाडी या चित्रपटातलं मधुबाला आणि किशोर कुमार यांच्यावर चित्रित झालेलं, एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरू सुलतानपुरी यांचं हे लोकप्रिय गाणं।

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात.

0: पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकताय. संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, मराठी चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सुशीला या चित्रपटातलं आपण ऐकलं. मुख्य स्वर उत्तरा केळकर यांचा होता. या गाण्याला हे गीत आणि संगीत राम कदम यांचं होतं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. सांधे

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

रेडिओ आणि टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920111479 9920111479

आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत सौमित्र यांचं होतं. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलं होतं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: नीता अगं, ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम,
4: अलो मम्मा,
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
4: सांग मावशी।
2: अरे, चार चार आकडी आहे।
4: अगं तू सांग मावशी।
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
4: 13111।
2: करेक्ट। अरे, हेच तर जुळत नव्हतं। ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे।
3: मग
2: हे पण कसं आलं तुला?
3: अगं, सक्सेस अबॅकस मुळे।
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला, आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
5: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 56 00 11।
6: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: मधुबाला चावला यांच्या स्वरातलं हे गीत डॉक्टर वसंत अवसारे यांचं होतं. संगीतबद्ध केलं होतं वसंत पवार यांनी.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स,
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. योगेश्वर अभ्यंकर यांच्या रचनेला श्रीनिवास खळे यांचं संगीत होतं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातली ही रचना जगदीश खेबुडकर यांची होती.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय वेव्ह सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 11 20.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क

0: 95 25 59 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातली ही रचना भारा तांबे यांची होती. संगीतबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकताय. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 15वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला 15वा श्लोक. भगवंत अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात, हे पुरुष श्रेष्ठा, हे विषय ज्या पुरुषाला उपद्रव देत नाहीत आणि ज्याला सुखदुःख समान आहेत, असा तो धीर पुरुष मोक्षाला योग्य होतो. या श्लोकाचं

आकलन सोपं होण्यासाठी आचार्य विनोबाजी गीताईतून आपल्याला सांगतात, यांची मात्रा न चालेची ज्या धीर पुरुषावरी समदेखे सुखे दुःखे मोक्ष लाभास योग्य तो। महाभारती युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं, कौरव पांडव कुरुक्षेत्री समोरासमोर युद्धाला उभे ठाकले, रणांगणात आपल्या समोर युद्धासाठी आपले गुरु बंधू शालक मित्र गोत्र सारे लढायला उभे असलेले पाहून अर्जुनाच्या मनाची चलबिचल झाली, त्याची वीरवृत्ती निघून गेली। या माझ्या लोकांना मारून त्यांच्या रक्ताने लांछित असलेले भोग घेऊ असा विचार करून तो अस्वस्थ झाला। पापपुण्याच्या विचाराने अगदी वर्णसंकर होईल, पिंडोदकांच्या क्रिया बंद पडतील अशा सामाजिक जाणीवीच्या कल्पनांनी तो गडबडून गेला। तिथे त्या वीरवृत्तीची जागा कारुण्याने घेतली। मी लढणारच नाही म्हणून आपलं धनुष्यबाण दूर सारून डोळ्यात पाणी आणून तो उद्विग्न मनस्थितीत रथात मटकन बसला। अर्जुनाला विषाद झाला, मोहाने त्याला ग्रासलं, त्याचा विषाद दूर करण्याकरता भगवंत आता पुढे सरसावले। आपलं म्हणणं कसं खरं आहे याची अनेक कारणं ठामपणे अर्जुनाने भगवंताला सांगितली। भगवंतांनी अगदी शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं। प्रथम त्याला त्याच्या शौर्याची आठवण करून दिली, त्याच्या धाडसी स्वभावाची जाण दिली, त्याचं कौतुक केलं। ज्यांनी रणात प्रत्यक्ष शिवशंकराचा पराभव केला, ज्यांनी निवात कवच सारख्या बलाढ्य राक्षसाला जमीनदोस्त केलं, गंधर्वांना दाही दिशेला सळोकी पळो करून सोडलं, असा पराक्रमी अर्जुना तू, ज्याच्या पराक्रमामुळे अपयश सुद्धा दूर दूर पळतं, तो तू असा मान खाली घालून रडत बसलायस। युद्धाच्या वेळी अशा दयामायेची वृत्ती तुझ्या कीर्तीची अपकीर्ती करणारी आहे। तरीही अर्जुन आपला हेका सोडेना, तेव्हा भगवंत जरा कठोर शब्दातच त्याला म्हणाले, हा षंढपणा सोड, हे तुला आताच भाऊबंद झाले का? तरीही अर्जुन भीष्म द्रोण यांचं मोठेपण, त्यांच्या नात्यातलं ममत्व, त्यांचा कनवाळूपणा, त्यांचं आपलेपण, त्यांचे उपकार यांचे अगदी हृदयाच्या तळापासून गुणवर्णन गाऊन मी यांना कसं मारू म्हणून कळवळून म्हणायला लागला। तेव्हा भगवंतांनी त्याला थोडं भानावर आणलं, अरे मारणारा तू कोण? हे जन्म मृत्यू तू निर्माण केलंस का की तू मारलंस तरच हे मरतील? नाहीतर काय अमरपणाचा टिळा लावूनच ते आलेत का? ही चराचर सृष्टी तुझं कार्य आहे का? त्याला हळुवारपणे सांगितलं, हे सार जे नाशवंत आहे, जे जे उपजे ते नाशे, जे दिसतंय ते नाशवंत आहे, पण त्यातलं एक तत्व मात्र अविनाशी आहे आणि तो म्हणजे देहातला आत्मा। शरीरात वयाप्रमाणे बदल घडतात, बालपण तारुण्य वृद्धत्व, पण जे शाश्वत चैतन्य आहे ज्याला आत्ता आत्मा म्हटलंय त्यात काही बदल होत नाहीत ना, त्याला कोणतंही सुखदुःख बाधत नाही ना, हे मुख्य चिरंतन शाश्वत अक्षय असतं। सर्वात महत्वाचं, जो हे आत्मतत्व जाणतो त्याला भ्रांतीत पडणारं सुखदुःख कधीही होत नाही। शरीरात सुखदुःख शीतोष्ण संयोग वियोग या त्याची जाणीव देणारी श्रोत्र चक्षु स्पर्शन रसना घ्राण ही पंच ज्ञानेंद्रिय, हस्त पाद वाक पायू उपस्थ अशी पाच कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय आहेत आणि त्यांचे विषय शब्द स्पर्श रूप रस गंध ज्ञानेंद्रियांचे। हाताचं ग्रहण, पायांची गती, वाणीचं वाच्य, पायूचं मलोत्सर्ग आणि उपस्थाचं रती हे कर्मेंद्रियांचे विषय आहेत। ही इंद्रिय आपल्यावर पगडा बसवतात, त्यामुळे भ्रांती उत्पन्न होते। इंद्रियांनी विषयांचं सेवन केलं की सुखदुःख निर्माण होतात। इंद्रियांची वृत्ती अशी असते की त्यांना विषयांवाचून काही सुचत नाही, त्याच्याशिवाय गोड दुसरं वाटत नाही, हे विषय सुखदुःखाची आयात करतात। खरं तर हे सारे विषय क्षणिक आहेत। जी सुख वा दुःख म्हणतो ती देहाशी निगडीत असतात, जे आत्मचैतन्य असतं ते त्यापासून अलिप्त असतं। या विषयांपासून जो निर्विकार राहतो, जो सुखानी हुरळून जात नाही की दुःखानी आपलं डोकं धरून बसत नाही, तो पुरुष मोक्षपदाला सहज प्राप्त करतो। त्याला जन्म मरणाचे पुनरपि जन्मम पुनरपि मरणम हे वळसे मिळत नाहीत, असा जो पुरुष त्याला काहीही अपेक्षा नसतात, त्यामुळे त्याची कर्मही अकाम असतात। कर्मात जी कर्मफल मिळतात तो ती भगवंतांच्या चरणी अर्पण करतो, त्यामुळे त्याचं संचित काही राहत नाही, त्यामुळे पुढचा जन्म त्याला मिळत नाही, तो सुखदुःखाला समान मानतो। गीता रहस्यात लोकमान्य टिळकांनी याचं महत्व भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं याचं विवरण कर्मयोग शास्त्र यात केलेलं आहे। याचं तत्व चिंतनाच्या आधारावर कर्म करूनही कर्मबंधन लागणार नाही याची युक्ती म्हणजे योगबुद्धी सांगितली। विशेषतः ती अनासक्तीची तर होतीच, पण

लोकसंग्रहाची होती. संत कबीर यांच्याकडे काही व्यक्ती अध्यात्मातला संवाद करायला आलेले असता तिथे एक कुत्रा येतो. तो कबीरजींच्या पायाला झालेली जखम जिभेने चाटत राहतो. तरीही कबीर शांत असतात, पण पाहणारे लोक मात्र विचलित होतात, अस्वस्थ होतात. कबीरांच्या निदर्शनाला ते आणून देऊ इच्छितात. कबीरजी शांतपणे म्हणतात, वो कुत्ता जाने और चमडी जाने. इतकी पराकोटीची देहातीतता त्यांच्या ठिकाणी होती. तर समोर लाखो लोकांचा जमाव आहे. गाडगे महाराज देहभान विसरून कीर्तन करतायत. अशा वेळी कोणीतरी येऊन त्यांना त्यांच्या कानात त्यांच्या मुलाची मृत्यूची बातमी देतो. ते क्षणभरच डोळे मिटतात आणि त्याच आवाजात म्हणतात, असे किती गेले कोट्यानुकोटी, काय रडू मी एकासाठी, बोला गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. हेच मनाचं समतोलत्व. सामान्य माणसांनी सुखदुःखाला मोठ्या धाडसाने डोकं शांत ठेवून सामोरं जावं. सुखाच्या उन्मादानी उन्मत्त होऊ नये की दुःखाच्या वादळांनी उन्मळून जाऊ नये, अशी तितिक्षा धरल्याने माणूस हा विवेकी होतो, एका निर्द्वंद्व स्थितीला पोहोचतो. त्याची बद्धावस्था संपून तो मुमुक्षू होतो. हे जणू स्थितप्रज्ञ होण्याची पहिली पायरी आहे असं समजायला हरकत नाही. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, हे विषय जया ते नाकळती, तया सुखदुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. जो विषयांच्या तावडीत सापडत नाही त्याला सुखदुःख दोन्हीही त्रास देत नाहीत, आणि जो या विषयांच्या कह्यात सापडत नाही तो ब्रह्मरूप आहे असं समजावं. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेताना मानसिक संतुलनाचं महत्व अधोरेखित करतो. यशात पाय जमिनीवर असावेत, हुरळून जाऊ नये. अपयशात खचून जाऊ नये, कोसळून पडू नये. हेच मानसिक संतुलन आणि समतोल. मनशांती हीच ताकद, तोच शाश्वत आनंदाचा मार्ग. जी माणसं यशापयशात डगमगत नाहीत तीच खरा आनंद मिळवत राहतात. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हे सूत्र अतिशय महत्वाचं. लोकमान्य टिळक आपलं ध्येय काय आहे हे खूप सोपं करून सांगतात. कर्माचा त्याग म्हणजे मोक्ष नव्हे, कर्म करताना मनाची स्थिरता राखता येणं हा खरा मोक्ष. सध्याच्या काळात मन सकारात्मक ठेवून संयमही ठेवता यायला हवा.

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 15वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉ प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेलवर किंवा पत्रही पाठवू शकता. केंद्र निदेशक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकला। संध्याकाळचे 7 वाजत आहेत। आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीचे कार्यक्रम ऐकणार आहोत, यामध्ये सुरुवातीला विशेष जयमाला।
2: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

0: प्रोसेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: आवाजें मनोज यादव ने इस गीत को रचा है. प्रीतम का संगीत.

0: तस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
5: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि माहिती

0: प्रोसेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची. श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 5:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण ऐकताय आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲप्लिकेशनवरून देखील. रात्रीचे 11:18 होत आहेत, प्रसारित करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर राम

0: बाळ उपचार या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
1: कार्यक्रमात सुरुवातीला मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया. मजरू सुलतानपुरी यांचं हे गीत मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलंय. चित्रपट आखरी दाव.

श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्य

0: नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत अनुभव या चित्रपटातलं आहे। गीता दत्त यांच्या स्वरातलं हे गीत गुलजार यांनी लिहिलंय, संगीतबद्ध केलंय कनू रॉय यांनी।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाने खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे

0: सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: लाजवंती या चित्रपटातलं गीत आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. मजरू सुलतानपुरी यांच्या गीताला SD बर्मन यांचं संगीत आहे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ विझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: यानंतर साहिर लुधियानवी यांनी दिल्ली तो है या चित्रपटाकरता लिहिलेलं गीत ऐकणार आहोत. संगीतबद्ध केलंय रोशन यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: मोहम्मद रफी यांचा हा स्वर होता मेरे महबूब या चित्रपटाकरता. हे गीत शकील बदायुनी यांनी लिहिलं होतं, संगीतबद्ध केलं होतं नौशाद यांनी.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण आखरी डाव लाजवंती दिल ही तो है मेरे महबूब या चित्रपटातली गाणी ऐकली आणि कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं प्राण जाए पर वचन न जाए या चित्रपटातलं. आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत एस एच बिहारी यांनी लिहिलं होतं, संगीतबद्ध केलं होतं रिदम संगीतकार ओ पी नय्यर यांनी. आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे प्रसारण आपण ऐकत होतात आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲप्लिकेशनवरून जगात सर्वत्र. रात्रीचे 11:30 वाजतायत. आमच्या आजच्या सभेचे कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी ठीक 5:50 आमच्या प्रथम प्रसारण सभेत. मी देवयानी देशपांडे आपला निरोप घेतेय. नमस्कार. जय हिंद.